सुप्रभाष होते हो मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर 6 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच दिनांक 27 मे 2026. सकाळचे 5:54 होत आहेत. आमच्या प्रातकालीन सभेची सुरुवात मंगल वाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात जास्तीत जास्त उष्णतामान 45.6 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 1.4 अंशानं अधिक होतं. कमीत कमी उष्णतामान 31.6 डिग्री सेल्सिअस, सरासरीपेक्षा 2.2 अंशानं अधिक. येत्या 24 तासात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त उष्णतामान 46 डिग्री आणि कमीत कमी उष्णतामान 29 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सूचनेनुसार जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25 आपल्या नियोजित वेळी येईल. सेवाग्राम एक्सप्रेस सकाळी 5:45 येणारी, ही गाडी 53 मिनिटं उशिरा धावते आहे. पुणे नागपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 6:30 येणारी गाडी 45 मिनिटं उशिरा. तेलंगणा एक्सप्रेस 7:10 नियोजित वेळी. हावरा दुरांतो 4:10 येणारी गाडी 3:39 उशिरा. सीएसएमटी नागपूर दुरांतो एक्सप्रेस 8:25, गोंडवाना एक्सप्रेस 8:20, गीतांजली एक्सप्रेस 7:40 येणारी गाडी 54 मिनिटं उशिरा. अमला नागपूर 8:45 येणारी गाडी 8 मिनिटं उशिरा धावते आहे. विदर्भ एक्सप्रेस 8:55, हिमसागर एक्सप्रेस 9 या दोन्ही गाड्या नियोजित वेळी. पुणे नागपूर एक्सप्रेस 9:20, दक्षिण एक्सप्रेस 9:20, बेंगलोर राजधानी एक्सप्रेस 9:25, ज्ञानेश्वरी डिलक्स 9:35, आझाद हिंद एक्सप्रेस 9:50. सर्व गाड्या नियोजित वेळी. संघमित्रा एक्सप्रेस 8:35 येणारी गाडी 1:21 उशिरा. ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 10:15, महाराष्ट्र एक्सप्रेस 10:40 आणि सिकंदराबाद एक्सप्रेस 11 या तिन्ही गाड्या आपल्या नियोजित वेळेस येत आहेत. अधिक माहितीकरता दूरध्वनी क्रमांक 131. ही सूचना आता हिंदीतून. संबंधित रेल अधिकाऱ्यांसे प्राप्त जानकारी के अनुसार जबलपुर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25 पर अपने नियत समय पर आएगी. सेवाग्राम एक्सप्रेस 5:45 पर आने वाली ये गाड़ी 53 मिनट देरी से चल रही है. पुणे नागपुर सुपरफास्ट स्पेशल 6:30 पर आने वाली गाड़ी 45 मिनट देरी से. तेलंगाना एक्सप्रेस 7:10 पर नियत समय पर. हावड़ा दुरांतो 4:10 पर आने वाली ये गाड़ी 3:39 देरी से चल रही है. सीएसएमटी नागपुर दुरांतो एक्सप्रेस 8:00

आशा भोसले यांनी गायलेली पी सावळारामेंची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. अर्चना कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेला संत एकनाथांचा अभंग. संगीत श्रीधर फडके यांचं आहे.

सुधीर फडके यांनी गायलेलं गदी माडगुळकरांचं हे भक्तिगीत आपण ऐकलं आणि कार्यक्रमाच्या शेवटी ही देशभक्ती रचना.

समूह स्वरातल्या या देशभक्ती रचनेबरोबरच अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपवित आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:30 होत आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत चिंतन. आज या कार्यक्रमात डॉक्टर प्राची देशपांडे यांचे विचार ऐकूया. विषय आहे दान.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आजच्या चिंतन या कार्यक्रमात आपण दान या विषयावर डॉक्टर प्राची देशपांडे यांचे विचार ऐकणार आहोत.
1: दान वृथा दानम समर्थस्य ध्यानम परम कृतयुगे त्रेतायाम ज्ञानमुच्यते द्वापारे यज्ञमे वाहु दानमेव कलौ युगे. कूर्म पुराणात असं सांगितलं आहे की कृतयुगात ध्यान, त्रेतायुगात ज्ञान, द्वापार युगात यज्ञ आणि कलियुगात दान ही सर्वश्रेष्ठ साधने आहेत. दान याचा अर्थ आपल्याजवळ जे काही आहे ते गरजवंतांना देणं म्हणजे दान होय. यामध्ये दुसऱ्याला गरज असताना देणं या गोष्टीला जास्त महत्व आहे. पूर्वीपासूनच आपल्या ऋषीमुनींनी सांगितलं आणि आजही आपले साधू संत सत्पुरुष हेच सांगत आहेत की देत रहा देत रहा. मानवी जीवनाची इति कर्तव्यता ही घेण्यात नसून देण्यात आहे, स्वार्थात नसून परमार्थात आहे. परोपकार हेच सर्व कर्माचं सार आहे. त्यामुळे दान दिल्याने पुण्य मिळेल किंवा काहीतरी भौतिक आधिभौतिक लाभ होईल या अपेक्षेनी कधीही दान करू नये. श्रीमद शंकराचार्य म्हणतात, दानम यथाशक्ती संविभागहा. याचा अर्थ आपल्या ऐपतीनुसार तसंच कुवतीनुसार धनद्रव्यादी वाटणं म्हणजे दान होय. दान हे दुसऱ्याकरता द्यावयाचं नसून स्वतःकरता द्यावयाचं आहे. म्हणून दान हे व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून नसून व्यक्तीच्या आर्थिक मोहावर आणि त्याच्या आसक्तीवर अवलंबून आहे. दान देण्यासाठी परिस्थितीबरोबरच मनाची तयारी असली पाहिजे. मन जर मोठं असेल तर एक लहानसा तीळसुद्धा 7 जणांमध्ये वाटून खाता येतो अशी म्हण प्रचलित आहे. पण मन जर संकुचित असेल, कोतं असेल, लहान असेल तर गडगंज संपत्तीही पण अपुरीच वाटू लागते. अशा व्यक्तींची पैशाची तहान कधीच पूर्ण होत नाही आणि त्यांची हाय हाय काही सुटत नाही. नश्वरतेची कल्पना ज्यांच्या अंतःकरणात जागृत असते तोच दान देऊ शकतो. दान करताना देणाऱ्याची वृत्ती ही निरामय म्हणजे स्वच्छ असली पाहिजे. विधात्यानी परमेश्वरांनी जे मला दिलं आहे तेच मी इतरांना देतो आहे अशी वृत्ती राहिल्यास वृथा अहंकार किंवा वृथा अभिमान वाटणार नाही. त्यासाठी दान असावे तर दधीचे ऋषींसारखे असावे. वज्र बनवण्यासाठी स्वतःचा देहत्याग करून स्वतःची हाडे द्यायची पण कुठेही त्याचा गवगवा नाही. वज्राऐवजी दधीची नावं द्या ही अपेक्षाही नाही.

0: विश्वासे मंगल व्हावे म्हणून स्वतःच्या हाडांची शस्त्रे करताना बिनबोभाट संपून जाणं म्हणजे खरं दान होय. कारण हे दान विश्वाच्या कल्याणार्थ होते, दुष्टांच्या संहारासाठी होते. याप्रमाणेच आजच्या सामाजिक दृष्टिकोनातून लोककल्याणार्थ केलेलं देहदान, नेत्रदान, रक्तदान, अवयवदान हे देखील श्रेष्ठ प्रतीचं दान होय. कारण ह्या दानामुळे कोणाचं तरी आयुष्य वाचतं, सुरक्षित होतं, सुरळीत होतं. मात्र आजकाल बरेचदा असंही आढळतं की अनेक व्यक्ती केवळ दिखाव्यासाठी, जाहिरातबाजीसाठी दान करतात. स्वार्थीपणाची भावना, अहंकाराची भावना यामध्ये लिंपित असल्याने हे खरं दानच नव्हे. एकदा का दान दिलं की मग त्या केलेल्या दानाचं वारंवार स्मरण करता कामा नये. आणि असं दान नियमितपणे करत गेल्यानेच त्या व्यक्तीची वृत्ती आपोआपच उदार बनून दानाची कक्षा रुंदावत जाते. असं हे दान केव्हा, कुठे आणि कसं योग्य ठरेल, म्हणजेच दानाची परीक्षा कशी करावी, यासाठी संस्कृतमध्ये एक श्लोक आहे. व्यसने मित्र परीक्षा, शूर परीक्षा रणांगणे भवती, विनये भृत्य परीक्षा, दान परीक्षा च दुर्भिक्षे. या श्लोकाचा अर्थ असा की व्यसनात मित्राची परीक्षा होते, रणांगणात शूराची होते, भांडणाच्या किंवा वादामध्ये विनयाची होते, पण दानाची परीक्षा मात्र जेव्हा अभाव आणि अडचण असेल तेव्हाच होते. पण अकारण दान करण्याची प्रवृत्ती किंवा अतिदान करण्याची प्रवृत्ती ही सुद्धा घातक असते. अतिदानात बलिर्बद्ध या वचनाप्रमाणे बलीच्या अतिदानाच्या वृत्तीनेच त्याला पाताळात जावं लागलं. तसंच अतिदानशूर कर्णाने त्याची कवचकुंडले दान केल्याने कर्णाची शक्ती क्षीण होऊन तो मित्राला मदत करू शकला नाही. म्हणून दान करताना ते निस्वार्थ, निष्काम आणि विवेकी असावं. असं दान देणाऱ्या व्यक्तीचे हात होण्याची किंवा देणाऱ्याचे हात घेण्याची आपल्या सर्वांना प्रेरणा मिळो हीच सदिच्छा.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण दान या विषयावर डॉक्टर प्राची देशपांडे यांचे विचार ऐकलेत आजच्या चिंतन या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. कार्यक्रमांची रूपरेषा असे हे तमचे आज प्रसारित होणारे प्रमुख कार्यक्रम. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी. बोर्डो मलम तयार करण्याची पद्धत या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा. मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी साधलेल्या संवादाचा भाग तिसरा. निर्मिती सहाय्य गायत्री भरणकर, सादरकर्ते विवेक वानखडे. 6:50 परिसर. जागतिक तापमानवाढ या माहितीचा भाग तिसरा आपण ऐकू शकाल. वक्ते आहेत अदिती शारंगधर आणि निर्मिती आहे विद्या तावडे यांची. सादरकर्ते विवेक वानखडे. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्यामला रेखाडे यांनी गायलेली मराठी नाट्यगीतं. 9:00 सूचनापत्र. 9:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात हर्षल ठाणेकर यांचं संतूरवादन. 10:00 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. विषय मुख कर्करोग आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर संजोग सिंह. 11:00 गाता रहे मेरा दिल. 11:30 गीतांजली. आलेख आणि निवेदन आहे राखी पाटील यांचं, सादरकर्त्या मोनाली शेंडे. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण. सुरुवातीला वनिता मंडळ. 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT. 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 लोकसंगीत. सुधाकर नेजकवडे यांनी गायलेली तुंबडी गीतं आपण ऐकू शकाल. 2:02 आणि 5:02 नादब्रह्म. 5:30 युववाणी. 6:30 क्रीडाविश्व. 7:15 अर्थविशेष. 7:30 माझं घर माझं वावर. पशुजगत ही मालिका. मुरघास उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याचा पर्याय याविषयी डॉक्टर MR जावळे यांची मुलाखत. आणि हॅलो अन्नदाता हा पशुविषयक शंका समाधान फोन इन कार्यक्रम. सहभाग आहे डॉक्टर उल्हास गळकाटे यांचा. 8:15 लोकसंगीत. 8:30 भावधारा. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय है. आणि रात्री 10:00 आणि 10:30 नादब्रह्म. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमांची.

हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. आज बुधवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मुख कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर संजोग सिंह. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529266 तेव्हा ऐकायला विसरू नका. लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 27 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529 2666। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर, आज दिनांक 27 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र सादर करीत आहोत कृषीवाणी. आजचा विषय आहे बोर्डो मलम तयार करण्याची पद्धत. आज या माहितीचा भाग दुसरा ऐकूया.
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, कालच्या कृषीवाणीतून आपण बोर्डो पेस्ट तयार करण्याची पद्धत कशी आहे हे लक्षात घेतलं होतं. महत्वाचं म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला फळझाडांचं रोगांपासून संरक्षण करण्यासाठी कशा पद्धतीनं करता येईल याचा देखील आढावा घेतला होता. आता लक्षात घ्या, मात्र बोर्डो पेस्ट तयार करत असताना किंवा वापरताना आपल्याला विशेष काळजी घ्यायची असते. साधारणतः आपण चांगल्या प्रतीचा मोरचूद जो गर्दन या रंगाचा स्फटिका समान उपलब्ध असतो तोच आपण वापरावा. आता चुना जो वापरायचा आहे तो देखील आपण उत्तम प्रतीचा, विरी न गेलेला म्हणजेच विरस्तांना फसफसणारा असा आपण वापरावा. लाकडी पिंप किंवा मातीची भांडी किंवा मग प्लास्टिकची भांडी द्रावण तयार करण्यासाठी वापरावी. मोरचुदाकरता वेगळी भांडी, चुन्याकरता वेगळी भांडी आणि मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला तिसरं भांडं जे आहे ते वेगळं वापरावं लागेल. मोरचूद आणि चुन्याचं द्रावण एकमेकात मिसळण्यासाठी दोन्ही द्रावण मात्र जे असतात ते मिसळण्यापूर्वी आपण थंड करून घ्यावं. मिश्रण गाळून घ्यावं म्हणजे फवारणी करताना पंपाच्या तुटीत कण अडकणार नाही. महत्वाचं म्हणजे बोर्डोक्सचा वापर आपण जर बागेवर फवारण्यासाठी करतो म्हटलं तर ते उदासीन म्हणजेच मिश्रणाचा सामू जो आहे तो 7 ते 7.2 असल्याची आपल्याला खात्री करून घ्यावी लागेल. जेवढ्या मिश्रणाची आवश्यकता आहे तेवढंच आपण तयार करावं आणि त्याच वेळेस संपूर्ण फवारणीसाठी किंवा झाडांना लावण्यासाठी वापरावं. मिश्रण तयार केल्यानंतर त्याच दिवशी ताबडतोब वापरून ते आपण संपूर्ण टाकावं. जर काही मिश्रण उरलं असेल तर मात्र दुसऱ्या दिवशी त्याचा वापर करू नये. तसा जर वापर आपण केला तर मात्र रोपांवर त्याचा परिणाम होत असतो. लक्षात घ्या, बोर्डो पेस्ट आपण जर तयार करणार असाल तर पद्धत हीच आहे की 1 किलो मोरचूद आपल्याला घ्यावं लागेल. त्याची बारीक पूड तयार करून किंवा पुरचुंडी तयार करून 5 लिटर पाण्यामध्ये प्लास्टिकच्या बादलीत ते विरघळवून घ्यावं. सोबतच दुसऱ्या बादलीत 5 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये 1 किलो कळीचा चुना विरघळून घ्यावा. त्यानंतर ही दोन्ही वेगवेगळी द्रावणं जी आहे ती एकाच वेळी आपण तिसऱ्या बादलीत ओतून घ्यावी. सोबतच लाकडी काठीनं ते द्रावण ढळून घ्यावं. एकत्रित झालेलं घटक जे आहे ते पेस्ट स्वरूपात तयार होतं आणि हे मिश्रण जे आहे ते म्हणजे बोर्डो पेस्ट. अशा रीतीनं घट्ट झालेलं द्रावण जे आहे ते ब्रश किंवा मग कुचीच्या साह्यानं झाडाच्या बुंध्याला ज्या ठिकाणी जखम आहे अशा ठिकाणी आपण ते लावावं. तेव्हा शेतकरी बंधूंनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं सांगितल्याप्रमाणे फळझाडांना जर आपण बोर्डो मिश्रणाचा वापर केला किंवा बोर्डो पेस्टचा वापर केला तर निश्चितच फळभागांचं आयुष्य हे वाढतं आणि महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव देखील आपल्या फळबागेमध्ये होत नाही.
0: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदक होते सचिन लाडोळे. आता ऐका हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. याबरोबरच कृषीवाणी कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. आज बुधवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मुख कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर संजोग सिंह. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 27 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. 6:55 दिल्ली केंद्रावरच्या संस्कृत बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम, या मासिक पाळी दरम्यान आहार कसा असावा याविषयी आज सांगा.
2: मासिक पाळीमध्ये जो विषय आहे तो आहे रक्तस्राव. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे मासिक पाळी दरम्यान तिला आहे खूप अशक्तपणा असतो, थकवा असतो, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पेय म्हणजे पातळ पदार्थ तिने घेण्याची गरज आहे. रक्त बाहेर पडतं त्यामुळे जास्त प्रमाणात तिला पुढे धोका आहे तो रक्तक्षय. हां, आणि हा रक्तक्षय होऊ नये म्हणून तिने प्रॉपरली जेवणामध्ये लोहयुक्त आहाराची गरज आहे. आता लोहयुक्त आहार म्हणजे आपण बघतो की आपल्याकडे जे स्थानिक स्तरावर मिळतं ते सहज आहे की ज्याच्यामध्ये शेवग्याचा पाला आहे, पालक भाजी आहे, बीट आहे, गूळ आहे. त्यानंतर आहे की महत्वाचं आहे ते म्हणजे प्रोटीन म्हणजे प्रथिनं, कारण रक्त तयार होण्यासाठी लोहही लागतं आणि प्रथिनंही लागतं. त्याच्यामुळे प्रथिनांचाही खूप जास्त प्रमाणात तिने आहारात समावेश करणं गरजेचं आहे. जसं मोड अल्ली कडधान्य आहे, पनीर आहे, त्याच्यानंतर मासे आहेत, तर नंतर अंडा आहे. आणि ह्या दरम्यानी थोडंसं तिच्या पोटामध्ये दुखत असतं, त्याच्यामुळे हा जो आहार आहे हा हलका आहार असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर भरपूर पातळसर असणंही गरजेचं आहे, कारण शरीरातलं पाणी रक्ताद्वारेही भरपूर प्रमाणात बाहेर गेलेलं असतं. आणि त्यानंतर आहे तिला मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ह्या घटकांची गरज असते. का? तर तिला बऱ्याच वेळा जे आपले गर्भाशयाचे स्नायू असतात तर त्याच्याही वेदना तिला होत असतात, ते आखुडलेले असतात. तर हे स्नायू रिलॅक्स होण्यासाठी तिला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, तर हे मिळण्यासाठी कोबी हा चांगला स्रोत आहे. नंतर मासे आहेत, खेकडे आहेत, त्याच्यानंतर नाचणीचे पदार्थ आहेत, ज्याच्यातून कॅल्शियम मॅग्नेशियम ती खूप प्रमाणात तिला मिळेल. आणि काय होणार आहे, तिचं रक्त भरून निघेल, नंतर पोटामधले जे स्नायू असतात ते सैल पडायला मदत होईल, अशक्तपणा थकवा आहे हेही कमी व्हायला मदत होऊ शकते. त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल हायजीन सोबत आपल्याला आहाराचीही तेवढीच खूप महत्वाची गरज आहे.
1: नक्कीच. मॅडम, या दरम्यान ज्या वेदना होतात त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात?
2: हां, तर वेदना म्हणजे थोडक्यात काय आहे की तो स्त्राव बाहेर काढण्यासाठी गर्भाशयाला जोरदार आकुंचनं येत असतात आणि त्याच आपल्याला वेदनाच्या स्वरूपात आपल्याला बाहेरून दिसतात. तर ह्यामध्ये वेदना कमी होण्यासाठी अतिशय नैसर्गिक घरगुती आहे ते म्हणजे आलं. तर आल्याचा चहा जर पिला तर खूप चांगलं आहे. त्यानंतर आहे एक फोमेंटेशन, म्हणजे काय आहे की गरम पाण्याचा वापर करून, ज्याच्यामध्ये आपण हॉट वॉटर बॅग वापरतो बघा, तर ही हॉट वॉटर बॅग पण आपण गरम पाणी त्याच्यामध्ये घालून जर पोटाला शेक दिला तर त्याचाही उपयोग होईल. त्याच्यानंतर आहे सध्या हॉट पॅड्स पण अवेलेबल आहे, तर हे हॉट पॅड्स पण आपण त्या भागावरती यूज करू शकतो, ज्याच्यामुळे गरमपणामुळे काय होणार आहे, तिथले जे गर्भाशयाचे स्नायू आहे ते सैल पडणार आहेत आणि तिच्या पोटातल्या वेदना आहेत त्या कमी व्हायला मदत होणार आहे. पोटातल्या वेदना कमी होण्यासाठी एक आहे ते म्हणजे थोडं माइंड डायव्हर्शनल काही थेरपीज आहेत, हॉबीज असतील, काही चित्रकला आहे, संगीत असेल, तर ह्या तुम्ही जपू शकता. आणि अगदी जर खूपच दुखत असेल तर त्याला आम्ही मेडिकली डिसमेनोरिया म्हणतो, तर तुम्ही प्रॉपरली डॉक्टर कन्सल्ट करणं गरजेचं आहे आणि ते मग तुम्हाला म्हणजे

0: जे काही आहे पेनकिलर्स वगैरे ते डॉक्टरांच्या ऍडवाइसने तुम्ही घेऊ शकता.
1: तर श्रोते हो, मासिक पाळी दरम्यान जी स्वच्छता घ्यायची, जी काळजी घ्यायची याविषयी अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपण गेले 3 भाग प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांच्याकडून घेतलीत. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताचा पण आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून देखील ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो, ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्यावर ह्याचा काय दुष्परिणाम होत आहे हे आज पाहूया. भारत हा कृषी प्रधान देश आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे चक्र बदलत आहे, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, उष्णतेच्या लाटा वाढत आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोकण, मुंबई, चेन्नई यासारख्या किनारी भागांना समुद्र पातळी वाढीचा धोका आहे. ह्यातच महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, शेतकऱ्यांचे नुकसान, पाण्याची कमतरता यात मोठी वाढ होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे झाडे लावणे. झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. प्रत्येकाने आयुष्यात कमीत कमी एक झाड तरी लावलं पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे. बस, रेल्वे, सायकल याचा वापर वाढवला पाहिजे. ऊर्जा बचत केली पाहिजे. अनावश्यक दिवे बंद ठेवणे, LED बल्ब वापरणे, सौर ऊर्जेचा वापर करणे किंवा पवन ऊर्जेचा वापर करणे, नंतर प्लास्टिकचा वापर कमी करणे, कापडी पिशव्या वापरणे, प्लास्टिकचा पुनर्वापराला प्राधान्य देणे, पाण्याची बचत करणे, पावसाचे पाणी साठवणे आणि पाणी जपून वापरणे हे पण आवश्यक आहे. पुनर्वनीकरणाचा विचार करणे, कचरा वेगळा करणे, पुनर्वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे. स्वच्छ ऊर्जा वापरणे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वळणे गरजेचे आहे. ह्यामध्ये समाजाची भूमिका काय असू शकते? वृक्ष लागवड मोहीम, प्रदूषण नियंत्रण, हरित ऊर्जा प्रकल्प, प्लास्टिक बंदी, पर्यावरण शिक्षण यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा पर्यावरण क्लब उघडणे, वृक्ष लागवड मोहीम हाती घेणे, प्लास्टिक मुक्त मोहीम हाती घेणे, ऊर्जा बचतीचे अभियान करणे ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग रोखणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही आहे, प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजे. जर आपण आज उपाययोजना केल्या नाहीत तर पाणी टंचाई वाढेल, अन्न टंचाई निर्माण होईल, रोग वाढतील, समुद्र किनारी शहरे धोक्यात येतील. वैज्ञानिकांच्या मते तापमान वाढ 1.5 सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. पृथ्वी आपली गरज भागू शकते पण लोभ नाही. आपण जर निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल. श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग ही केवळ पर्यावरणाची समस्या नाही

0: तर मानव जातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपण प्रत्येकाने छोटे छोटे बदल केले तर मोठा फरक पडू शकतो. एक झाड लावा, पाणी वाचवा, ऊर्जा बचत करा, प्रदूषण कमी करा. आजची कृती उद्याचे भविष्य घडवते. धन्यवाद.
1: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आत्ताच आपण परिसर हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:10. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. यानंतर ठीक 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: भाजपेति दलाध्यक्षः नितिन नवीनः ह्यः नवदिल्ल्याः दलस्य मुख्यालये नो बीजेपी इति उपक्रमस्य अन्तर्गतं द्वादश देशानाम् अभियानप्रमुखैः सह वार्तालापम् अकरोत्। श्रीनवीनः ब्राजील, जर्मनी, इण्डोनेशिया, मलेशिया, मॉरिसस, न्यूजीलैंड, सेशेल्स, सिंगापुर, दक्षिण अफ्रीका, श्रीलंका, थाईलैंड, वियतनाम इत्यादीनां देशानां प्रतिनिधीनां स्वागतम् अकरोत्, तथा च भाजपेति दलस्य यात्रायाः, विचारधारायाः, संघटनात्मक शक्तेः, लोकसेवायाः, प्रतिबद्धतायाः च विषये अवधानं प्रदत्तवान्। केन्द्रीय वाणिज्योद्योग मन्त्री पीयूष गोयलः दृढविश्वासं प्रकटितवान् यत् भारत कनाडा आर्थिक सहभागित्वस्य अग्रिमः अध्यायः विश्वासेन प्रेरितः भविष्यति, येन द्वयोः राष्ट्रयोः संयुक्त समृद्धिः भविष्यति। गतरात्रौ कनाडा देशस्य टोरेंटो नगरे राजनैतिक पुनरुत्थापनात् वाणिज्यिक वितरण पर्यन्तम् इति मन्त्रिस्तरीय पूर्ण सम्मेलनस्य उद्घाटन सत्रं संबोधितवान्। इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन। आज बुधवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मुख कर्करोग। आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर संजोग सिंह। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर 6940067 2560101 आणि 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 27 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।

नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी अय्यर. ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाले आणि या 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास मी काही वर्ष आपल्या कानांनी ऐकला आहे आणि माझ्या आजीला मी नेहमी रेडिओवर गाताना ऐकलेलं असल्यामुळे माझ्यावरती नकळतपणे रेडिओचे संस्कार घडत गेले. संगीत सरिता अनुरंजनी हे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आमच्याकडे रेग्युलरली वाजतच राहायचे, परंतु माझी आजी सौ कमलताई केळकर या रायपूरला राहत असून सुद्धा त्यांचं जे रेकॉर्डिंग व्हायचं ते नागपूरहून व्हायचं, त्याच्यामुळे त्या नागपूरला नेहमी यायच्या आणि तिच्यासोबत मी आकाशवाणीला आलेली मला आठवतं आणि ती मला म्हणायची तुला पण एकदा या स्टुडिओतून गायचं आहे बरं का, आणि तेव्हा मला काही समजत नव्हतं. परंतु जेव्हा मी पहिल्यांदा रेडिओच्या ऑडिशनला आली तेव्हा मला तिचे शब्द आठवले. पहिले मी सुगम संगीताची ऑडिशन दिली, त्याच्यानंतर शास्त्रीय संगीताची ऑडिशन दिली आणि आज मला ऑल इंडिया रेडिओकडून दोन्ही प्रकारांमध्ये ए ग्रेड मिळालेला आहे. ही तिची कृपा आणि माझ्या गुरु डॉक्टर चित्राताई मोडक यांची कृपा आहे. त्या सुद्धा ऑल इंडिया रेडिओच्या ए टॉपच्या आर्टिस्ट आहेत. ऑल इंडिया रेडिओनी आम्हाला खूप काही दिलंय, प्रतिष्ठा नाव तर दिलंच आहे, परंतु जे संगीताचे संस्कार आहे जे कानांनीच होतात ते संस्कार आम्हाला रेडिओनी किंवा जे कार्यक्रम आम्ही रेडिओवर ऐकत होतो त्या कार्यक्रमातून आमच्यावरती नकळतपणे म्हणा किंवा कळतपणे म्हणा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने संस्कार झाले आहे. त्याच्यामुळे शास्त्रीय संगीताचे आणि अधिक अधिक कार्यक्रम आता वाढत गेले, परंतु माझ्या स्मृतीत असलेलं संगीत सरिता हे अतिशय माझ्या आवडीचा कार्यक्रम होता, कारण की त्या छोट्याशा 15

मिनिटाच्या स्लॉट मध्ये जितकी माहिती शास्त्रीय संगीताबद्दल जी क्रिस्प पद्धतीने दिल्या जायची ती मला नाही वाटत की आजही असा एकही कार्यक्रम अख्ख्या जगात आहे की जो संगीत चरिताच्या लेवलचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे मी आपल्या तर्फे माझ्या गुरुंतर्फे माझ्या आजीकडून जी आज इथे नाही परंतु मला माहिती आहे की तिला पण 90 वर्षांचा आनंद कुठेतरी स्वर्गात होतच असेल तिच्यातर्फे मी ऑल इंडिया रेडिओ परिवाराला शुभेच्छा देते आणि अजून 90 वर्ष त्यांनी असाच प्रवास सुरू ठेवावा. आजच्या या डिजिटल युगामध्ये जेव्हा आपल्याला सगळं काही लवकर लवकर ऐकायचं असतं त्या स्पीडमध्ये सुद्धा ऑल इंडिया रेडिओ काम करत आहे. न्यूज ऑन एअर या ऍपद्वारे तुम्ही कुठेही जगात तुम्ही तुमचा आवडीचा कार्यक्रम ऐकू शकता. ऑल इंडिया रेडिओ फक्त भारतातच नव्हे परंतु भारताच्या बाहेर सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचू शकतं आणि जसं पहिले ऑल इंडिया रेडिओ सुरू होता तसं तो पहिलेपासून सुरू राहील, आजही सुरू आहे आणि पुढे पण अविरत त्याची सेवा रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवत राहील. शास्त्रीय संगीताच्या सर्व साधकांतर्फे शास्त्रीय संगीताची गायिका असून मी ऑल इंडिया रेडिओ परिवाराला माझ्या तर्फे शुभेच्छा देते आणि त्यांचा हा प्रवास असाच अविरत चालू राहो अशी मी कामना करते. धन्यवाद.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवर

0: बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी.

0: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानाच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आता सविस्तर बातम्या. कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री ज्येष्ठ नेते मधू दंडवते यांचं नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्याच्या प्रस्तावाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. केंद्राच्या मान्यतेनंतर सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं होणार आहे. देशात सुरू असलेल्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार आता शासनाला 30 जून 2026 पर्यंत बदली प्रक्रिया राबवता येणार आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणूक रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीनं जवळपास 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ मराठवाडा नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी लक्षणीयरित्या वाढली असून साठेबाजी थांबवण्यासाठी नागरी पुरवठा विभाग आणि गृह विभाग संयुक्त कारवाई करेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,
1: एकीकडे शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो, पण निश्चितपणे त्याचा फायदा किंवा गैरफायदा हा काही लोक घेत आहेत. यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एकीकडे नॉर्मल पेट्रोल डिझेलची खपत वाढलेली आहे आणि त्याचवेळी कमर्शियल जे ऑइल आहे पेट्रोल डिझेल आहे याची खपत मात्र थोडी कमी होताना दिसते आहे. याचा अर्थ नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियलकडे वळवली जाते आहे का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत, कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे.
0: कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी काल दिली. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे, यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले. दरम्यान कांद्याला 24 रुपये प्रति किलो किमान भाव मिळावा यासाठी काल नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी चरचंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्यासह अन्य नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधान

पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वांवर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारनं परराष्ट्र धोरण दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विसर्जनेच्या अतिरेकी चळवळींविरुद्धची कारवाई यांसह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन संस्कृती पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रांवरही लक्ष केंद्रित केलं आहे. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांच्या आव्हानाचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशातून ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती अशा बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापन दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा काल पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर इथं अत्यंत दिमाखात साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारानं डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार गायक पंडित सत्यशील देशपांडे लेखक दिग्दर्शक अभिनेते ऋषिकेश जोशी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. चौकटीतल्या जीवनापलीकडचे कठोर वास्तव लेखनातून पाहायला शिकले अशा भावना प्रतिभा रानडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. विशेष ग्रंथकार पुरस्कार आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिकही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत टीबी मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसरातील दाट लोकवस्तीमुळे टीबीसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे त्यामुळे या अभियानात लोकसहभाग आवश्यक असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात काल झालेल्या महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. लहान बचतीतून मोठी आर्थिक शिस्त निर्माण होते आणि हीच बचत भविष्यात एसटीसाठी मोठी ताकद ठरू शकते असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगानं 260 कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला काल मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात पहिल्या टप्प्यात पोलीस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर 10 ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणं 1000 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सतर्कता सूचना यंत्रणा उभारणं तसंच 2 बचाव आणि 10 उपचार केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली. या उपाययोजना तातडीनं राबवण्याचे निर्देश नाईक यांनी यावेळी दिले. वाशिम कणेरगाव रस्त्यावरील देवठाणाजवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. पिकअप वाहनानं दुचाकीला मागच्या बाजूनं जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील 3 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 लहान मुलींचा समावेश आहे. नाशिक शहरालगतच्या कश्यपी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या 4 जणांचा काल संध्याकाळी धरणात बुडून मृत्यू झाला तर 1 बालकाला वाचवण्यात यश आलं. 2 वर्षांचं मूल धरणाजवळ वाहत असल्याचं पाहून 1 महिलेनं पाण्यात उडी घेऊन त्याला वाचवलं. ग्रामस्थांनी 4 मृतदेह पाण्याबाहेर काढले. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं अनेक वर्षांपासून वस्ती करून असलेली जवळपास 500 वटवाघळं मृत्यूमुखी पडली आहेत. सिरोंचा इथं गेल्या काही दिवसात 45 अंशांच्या पुढे तापमान होतं त्यामुळे उष्माघातामुळे या वटवाघळांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चेतन पेदापल्ली यांनी व्यक्त केला आहे. विषाणूजन्य आजार पसरू नये म्हणून मृत वटवाघळांना तेथच खड्डा करून पुरण्यात आलं असं वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी सांगितलं.
हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येगाव शिवारात शेळ्या राखत असलेल्या शाळकरी मुलावर वीज पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली. यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यात काल दुपारनंतर वादळ वारा आणि गारपिटीसह पाऊस पडला, त्यामध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. अनेक घरांवरील

आणि गोठ्यांवरील पत्रे उडाले, एक वासरू ठार झालं तर काही जनावरं जखमी झाली. अमरावती शहर आणि परिसरात काल काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान, तर विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानांच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
4: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. त्याचबरोबर आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. सकाळचे 7:22 झाली आहेत. ऐकूया आजचे दिनविशेष. आज 27 मे. 27 मे 1906 साली महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली. 27 मे 1930 साली क्रायसलन सेंटर ही त्या काळातली सर्वात उंच इमारत, त्या इमारतीचं उद्घाटन झालं न्यूयॉर्क इथं. 27 मे 1951 साली तारापोरवाला मत्स्यालय हे मुंबईमध्ये सुरू झालं होतं. 27 मे 1964 साली गुलजारीलाल नंदा यांनी भारताचं हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला होता. 27 मे 1998 साली ग्रँड प्रिन्सेस या त्या काळच्या जगातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात महागड्या जहाजानं आपल्या पहिल्या सफारीला सुरुवात केली होती. आणि 27 मे 2022 साली भारतातील लडाखमध्ये 26 सैनिकांना घेऊन जाणारं वाहन शोक नदीत कोसळलं होतं आणि त्यात 7 सैनिकांचा मृत्यू झाला होता. 27 मे 1913 साली चित्रकार आणि नृत्य दिग्दर्शक कृष्णदेव मुळगंद यांचा जन्म. 27 मे 1938 साली कादंबरीकार डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांचा जन्म. 27 मे 1962 साली भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री यांचा जन्म. आणि 27 मे 1918

0: 1928 साली भारतीय इतिहासकार बिपन चंद्र यांचा जन्म. त्याचबरोबर 27 मे 1964 साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं होतं. हे होते आजचे दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
1: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
0: श्रोतेहो, सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आपत्ती ही सांगून येत नाही, पण ती आल्यावर आपण गोंधळून न जाता तिचा सामना कसा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. शासन केवळ यंत्रणाच उभारत नाही, तर जनजागृतीवरही तितकाच भर देते. आणि या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आपण गेल्या भागात डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांच्यासोबत चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास कार्यक्रमातनं आजही आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपल्यासोबत आहेत भालचंद्र चव्हाण सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
1: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला. आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत 16 त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत. आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
0: कार्यान्वित व्यवस्थित झालेलं आहे. जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. आता जी बाहेर काम करणारी उन्हातान्हात फिरणारे डिलिव्हरी बॉय असतील, मजूर असतील, असंघटित कामगार असतील, तर यांचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी काही असे विशेष यंत्रणा आपण राबवत आहात का?
1: राज्य पातळीवर जशी राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे तशी आपण स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट SIDM स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर ही आपण स्थापन करतोय. या संस्थेमध्ये वेगवेगळे 6 सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत आणि त्यातील एक डेडिकेटेड सेंटर आहे, सेंटर फॉर हीटवेव्ह मॅनेजमेंट अँड कुलिंग. तर हे सेंटर हे उष्माघाताचे होणारी परिणामांचा अभ्यास करणारे आणि त्यासंदर्भात संशोधन करणारे. याशिवाय राज्यातील वेगवेगळी यंत्रणा आहेत, शासकीय अधिकारी असतील, यांचं प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात या संस्थेत केलं जाईल. अलीकडेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आपण 3 ऍडवायझरीज इश्यू केलेल्या आहेत. त्या ऍडवायझरीमध्ये मुख्यतः उघड्यावर काम करणारे कामगार, शेतमजूर, कोल माइन्स, कोल फील्डमध्ये काम करणारे कोल माइन्स यांच्यासाठी आपण ऍडवायझरी इश्यू केलं आहे. त्यामुळे या सर्व जे अधिक मोस्ट व्हल्नरेबल सेक्शन आहे, जो

0: आघाताने प्रभावित होऊ शकतो, त्यांच्यासाठी उपाययोजना आपण करत आहोत.
1: नक्कीच. आता मागच्या वर्षीचा जर पूरपरिस्थिती आठवायची तर फार मोठा पूर मागच्या वर्षी येऊन गेला आणि त्यात राज्य शासनाचं कामही खूप कौतुकास्पद होतं, तर त्याची एकदा आठवण करूया की कशी ती पूरपरिस्थिती आपण हाताळली.
0: धन्यवाद. मागील वर्षी जो पूर आला तो खरं तर अभूतपूर्व होता.
1: हो ना.
0: कारण तसं पाहिलं तर अहिल्यानगर, सोलापूर, बीड हे अवर्षणप्रवण क्षेत्र आहेत, म्हणजे रेन शॅडो एरिया आहेत. यामध्ये एवढा पूर्वी पूर आपण अनुभवला नव्हता, परंतु प्रथमतःच आपण या भागात पूर अनुभवला. याशिवाय जी सीना नदीकाठचा प्रदेश आहे आणि गोदावरी या नदीकाठचा प्रदेश मोठ्या प्रमाणात बाधित झाली. तर यासाठी आपण सर्वप्रथम याचा कुठल्याही प्रतिसाद यंत्रणा जी अलर्ट एजन्सीत आपण अलर्ट्स इश्यू केले वेगवेगळे. या दरम्यान मला 2025 आपण जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक अलर्ट्स प्रसारित केलेत. त्यामुळे जनतेचं वेळोवेळी इव्हॅक्युएशन शक्य झालं आणि वेळीच त्यांना त्या बाधित क्षेत्रापासून काढल्यामुळे होणारं नुकसान टळलं. हा एक प्रकार झाला. याशिवाय प्रतिसाद देण्यासाठी, आपत्तीचा प्रतिकार करण्यासाठी आपण आपल्याकडे ज्या यंत्रणा आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे NDRF यांचं प्री पोझिशनिंग केलं. याशिवाय सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी इथे आपण आर्मी डिप्लॉय केली होती. याशिवाय आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे एअरलिफ्ट केलं मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सर्व यंत्रणेच्या सहभागाने आपण शून्य मृत्यू उद्दिष्ट आपण साध्य करू शकलो मागील वर्षीच्या पुरात. त्यामुळे मागील वर्षीच्या पुराच्या काळात खरोखरच चांगला अनुभव आला आणि चांगलं काम करू शकलो आपण.
1: नक्कीच. खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती, तिला खूप ताकदीनं तोंड राज्य शासनानं दिलं आणि त्यामुळे शून्य मृत्यू त्या ठिकाणी घडले. आता ह्या गोष्टी बघत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी औद्योगिक अपघात हे होत असतात, मग या औद्योगिक अपघातांना आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळलं गेलेलं आहे आणि ही यंत्रणा कशी कार्यान्वित आहे?
0: अपघातामुळे होणाऱ्या घटनांची वाढ झाली अलीकडील काही काळात, त्यामुळे अपघातांमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत, उदाहरणार्थ उद्योग विभाग, यात आपलं डिश म्हणून डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्री सेफ्टी अँड हेल्थ, हे पूर्वी आपण याला उद्योग निरीक्षक म्हणतो, तर हे प्रथमतः यासाठी काम करतात. त्यांच्याकडे एक ब्ल्यू बुक असतं आणि ते एक मार्गदर्शक असतं. तर यात मुख्यतः आपत्तीच्या स्थळी ॲक्सिडेंट स्पॉट आणि आउट ऑफ स्पॉट, म्हणजे जिथं एखादी आपली कंपनी किंवा उद्योग आहे त्या उद्योगाच्या स्थळी आणि उद्योगाच्या बाहेर, म्हणजे एखाद्या उद्योगातून एखादा प्रॉडक्ट निर्माण होऊन त्याची उपाययोजना आणि तो प्रॉडक्ट बाहेर पडल्यानंतर जे एंड युजर आहे तिथपर्यंत नेण्याची व्यवस्था, या संदर्भातच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या वेळोवेळी आपण निर्गमित केल्या. याबाबत वेगळ्या विभागांशी आपण वेळोवेळी समन्वय साधतो आणि यावेळी होणाऱ्या नुकसानाची आपण तीव्रता कमी करतो. याने
1: नक्कीच, म्हणजे औद्योगिक अपघात जे होतात त्यावरही राज्याचं पूर्ण लक्ष आहे शासनाचं. आता अलीकडच्या काळात जर आपण बघायला गेलो तर चक्रीवादळांचं प्रमाण खूप वाढलंय. वेळोवेळी सूचनाही आपण देत असतात की हे वादळ येणार, ते वादळ येणार, तर मग अशा या चक्रीवादळांना, त्या परिस्थितीला आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळतं?
0: चक्रीवादळ जर बघितलं तर आपण दोन कालावधी, एक मान्सून पूर्व आणि मान्सून नंतर, साधारण मे ते सप्टेंबर पर्यंत येतात मान्सून. आणि या चक्रीवादळांचं यासाठी जी उपाययोजना करायची त्यासाठी पण आपण मार्गदर्शक सूचना निर्मित केल्या आहेत. विशेषतः चक्रीवादळ कसं निर्माण होतो, उदाहरणार्थ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, तर याची एक सिक्वेन्स आहे. प्रथमतः कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, नंतर तो अति कमी दाबाचा डीप डिप्रेशन म्हणतो आणि त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होतो. तर या प्रत्येक टप्प्यादरम्यान वेगवेगळ्या एजन्सी, समजा IMD आहे, भारतीय हवामान विभाग आहे किंवा नॅशनल रिसोर्स NRSC यांच्याकडून आपल्याला माहिती मिळते की कुठल्या प्रकारचं आपलं चक्रीवादळ येणार आहे, कधी येणार आहे आणि त्याचं पहिलं लँडिंग कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे, हे साधारण आपल्याला हे अलर्ट्स आपल्याला 48 ते 72 तास अगोदर येतात. हे आपल्याकडे जेव्हा माहिती येते तेव्हा आपण जिल्ह्यांना अलर्ट करतो आणि त्या अनुषंगाने उपाययोजना अंमलात करतो. विशेषतः यात मुख्यतः कमी उंचीचे क्षेत्र असेल त्यावरून स्थलांतर करतो लोकांचं अधिक उंचीच्या स्थळांकडे. याशिवाय इतर जे योजना आहेत आपल्या वेगवेगळ्या एजन्सीज, NDRF, SDRF यांचं प्री पोझिशनिंग करतो. याशिवाय हे जे महत्वाचे तातडीचे उपाय ते तातडीचे उपाय करतो. याशिवाय संपर्क यंत्रणा व्यवस्थित राहतील यासाठीच काम करतो. ह्या तात्पुरत्या उपाययोजना म्हणजे तातडीच्या उपाययोजना, याशिवाय मूलभूत उपाययोजना पण शासन करत आहे. यासाठी मला सांगायला आनंद वाटेल की आपण कोकणामध्ये, कोकण रिजनमध्ये आपण 184 मल्टीपर्पज सायक्लोन सेंटर उभारतोय आपण आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय आपण मुख्यतः चक्रीवादळ येतात, महत्वाची समस्या म्हणजे विजेची समस्या, वीज संपर्क बंद, त्यासाठी आपण

0: अंडरग्राउंड केबलिंगची मोठ्या प्रमाणात काम हाती घेतले या चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रात. अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधत तात्कालिक आणि दूरगामी अशा दोन्ही प्रकारचे काम करत आपण या नियंत्रण मिळवण्यात प्रयत्न करतोय.
1: आता चक्रीवादळानंतर आपण वळूया भूस्खलन या विभागाकडे. त्यासाठी नागरिकांचं आपण रक्षण कसं करतात, शासन काय करतं यासाठी?
0: यासाठी सर्वप्रथम आपण भूस्खलन आराखडे निर्माण केलेत, म्हणजे गाईडलाईन्स इश्यू केलेत 2024 मध्येच. यात आपण भूस्खलनाने प्रभावित होणारे किती क्षेत्र आहेत आपण ते आयडेंटिफाय केलेत आणि त्या अनुषंगाने तिथे उपाययोजना अंमलात आणतोय. तर यात मुख्यतः जे भूस्खलन प्रवण क्षेत्र आहेत तिथे आपण लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट्स घेतोय. मग ते आपल्या राज्यस्तरावर असतील किंवा लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये पण आपण काही निवारा केंद्र उभारतोय. आपण लँडस्लाईड वेगळ्या ठिकाणी वॉल्स फिजिकल स्ट्रक्चर्स उभारतोय. तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, अग्रगण्य संस्था, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, नॅशनल रिसोर्स सेंटर NRC आहे, IIT दिल्ली आहे, यासारख्या संस्थेंकडून जी आपल्याला माहिती मिळाली त्यांचा उपयोग करून आपण ती प्रवण क्षेत्रात उपाययोजना अंमलात आणतोय. या अनुषंगाने आपण मला वाटतं की एक सर्वसमावेशक उपाययोजना लँडस्लाईड साठी पण आपण काम करतोय त्यावर.
1: नक्कीच. आता आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
0: नक्कीच. कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉक ड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः आपदा मित्र कार्यक्रम, आपदा मित्र व आपदा सखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदा सखी, आपदा मित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्तीवर सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत आहोत आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः तळेमध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
1: तर मंडळी, सतर्कता आणि योग्य माहिती हीच कोणत्याही संकटावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. सरांनी आज दिलेली माहिती आपल्या सर्वांसाठी निश्चितच जीवनरक्षक ठरू शकते. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलेली माहिती ही नक्कीच सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलखुलास कार्यक्रमात महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. श्रोतेहो, या विषयाची व्याप्ती पाहता हा महत्वपूर्ण विषय आपण दिलखुलास कार्यक्रमात पुढच्या भागातही घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7 वाजून 25 मिनिटांनी. नमस्कार.

0: श्रोतेहो, आत्ताचा पण दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 7:40 होत आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

श्यामला रेखाडे यांनी गायलेली मराठी नाट्यगीतं आपण ऐकलीत. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आठ वाजत आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या बातम्या सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमी.

आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सर्वसमावेशक सामरिक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांच्यासोबत 17व्या बैठकीत चर्चा केली. अणुऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या युरेनियम पुरवठ्यासह ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं तसंच दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रातील व्यापार वृद्धीसंदर्भात झालेली चर्चा ही मैलाचा दगड असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली इथं झालेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. सागरी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक समृद्धी, उदयोन्मुख तंत्रज्ञान तसंच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण या क्वाड सहकार्याच्या स्तंभांवर चर्चा करण्यात आली असं परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी पत्रकार परिषदेत काल सांगितलं. दहशतवाद विरोधी कारवाई हा क्वाड सहकार्याचा एक महत्वपूर्ण स्तंभ आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत असल्याचं या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. केंद्र सरकार ड्रोनद्वारे होणारी अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी पुढील 6 महिन्यात अँटी ड्रोन अर्थात ड्रोन विरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं. राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील सांचू सीमा चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना संबोधित करताना ते बोलत होते. सीमेपलीकडून निर्माण होणारे धोके जरी अत्यंत महत्वाचे असले तरी देशात राहून अशा धोक्यांना मदत करणाऱ्या घटकांकडेही तितकंच गांभीर्यानं लक्ष दिलं जाणं आवश्यक आहे. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी असंही त्यांनी नमूद केलं. सीमेची सर्वसमावेशक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमा सुरक्षा दल, सशस्त्र दलं, स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचा समावेश असलेली 4-सूत्रीय बहुस्तरीय यंत्रणा असणं अनिवार्य आहे असंही त्यांनी नमूद केलं. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या आव्हानांचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती या बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. भारत कॅनडा आर्थिक भागीदारीचा पुढील अध्याय हा विश्वासावर आधारित असेल ज्यामुळे दोनही राष्ट्रांची सामूहिक समृद्धी साधली जाईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल व्यक्त केला. कॅनडातील टोरंटो इथं आयोजित राजकीय पुनर्रचनेपासून ते व्यावसायिक अंमलबजावणीपर्यंत या उद्घाटनपर मंत्रीस्तरीय सत्राला संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने एकंदर 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात एकंदर 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 12 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वावर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत.

0: या काळात केंद्र सरकारने परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी चळवळीविरुद्धची कारवाई यासह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रावरही लक्ष केंद्रित केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इस्रायलला असलेल्या पाकिस्तानच्या दीर्घकालीन विरोधामुळे त्याला तटस्थ मानलं जाऊ शकत नाही असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ग्रॅहम यांनी पाकिस्तानला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्राहम करारात सामील होण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असा आग्रह केला आहे. दरम्यान देशाच्या मूलभूत विचारधारेच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही कराराला पाकिस्तान पाठिंबा देणार नाही, पाकिस्तान अब्राहम करारात सामील होण्याची शक्यता नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर ग्रॅहम यांनी हे आवाहन केलं आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने चंद्रावर तळ उभारण्याच्या योजनेचा भाग म्हणून चंद्रावर पाठवल्या जाणाऱ्या रोबोटिक लँडर्स, हॉपिंग ड्रोन्स आणि वाहनांचा तपशील प्रकाशित केला आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची अवकाश कंपनी ब्ल्यू ओरिजिन ही यंत्र तयार करण्यासाठी निवडलेल्या अनेक कंपन्यांपैकी एक आहे. 2028 राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी अमेरिकेला आपल्या नागरिकांना पुन्हा चंद्रावर उतरवायचे आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मानवांना परत पाठवण्यासाठी नासाबरोबर चीन या स्पर्धेत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीमध्ये कोणताही सुरक्षा भंग झालेला नाही असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. सीबीएसई डॉट ऑनमार्क्स डॉट को डॉट इन ही URL केवळ अंतर्गत चाचणी आणि पुनरावलोकनाच्या उद्देशाने नमुना माहिती असलेली चाचणी साईट आहे असंही मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं साठवणूक केलेला कांद्याच्या किमान हमी खरेदी दर 1270 रुपये प्रति क्विंटलवरून वाढवून तो 1580 रुपये प्रति क्विंटल असा केला आहे. कांदा खरेदीबाबत विविध राज्य सरकारांच्या आलेल्या विनंतीवरून हा निर्णय काल घेण्यात आला. या दरांची तात्काळ अंमलबजावणी होणार असून यासंदर्भात ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभाग, नाफेड आणि NCCFच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली त्यानंतर समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली आहे. व्हिएतनाममधील दा नांग इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी काल पुरुषांच्या फ्री स्टाईल गटात 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावलं. 65 किलो वजनी गटात मोहित कुमार तर 79 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत चंदर मोहननेही सुवर्णपदक जिंकलं. हवामान. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ब्रह्मपुरी, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काल 46 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने रविवारपर्यंत बिहार, कर्नाटक आणि ईशान्य भारताच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:40 झाली आहेत. हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

किशोर अन्वर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं, कुर्बानी चित्रपटातलं, संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. यानंतर ऐकूया सोनू निगम यांनी गायलेलं हे गीत.

फिजा चित्रपटासाठी कादर गुलाम मुस्तफा मुर्तजा गुलाम मुस्तफा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपवित आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. आज बुधवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मुख कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर संजोग सिंह. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529266 तेव्हा ऐकायला विसरू नका. लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 27 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: रणरणत्या उन्हापासून बचावासाठी बेघरांना महानगरपालिकेचा आधार, 466 बेघरांना मिळाला सुरक्षित निवारा आणि 159 जणांचे यशस्वी पुनर्वसन. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये शहराच्या रस्त्यावर राहणाऱ्या बेघर आणि भिक्षेकरी नागरिकांसाठी नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे विशेष मोहीम राबविली जात आहे. महानगरपालिकेतर्फे आतापर्यंत 466 बेघरांना सुरक्षित निवारा मिळाला असून त्यात 159 जणांचे यशस्वी पुनर्वसन करण्यात आले आहे. रस्त्यावर बेघर दिसलेल्या नागरिकांची माहिती महानगरपालिकेला पोहोचविण्याचे आवाहन नागपूरच्या महापौर श्रीमती नीता ठाकरे आणि महानगरपालिका आयुक्त डॉ विपिन यांनी केले आहे. नागपूरच्या महापौर श्रीमती नीता ठाकरे आणि नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका आयुक्त डॉ विपिन यांच्या निर्देशानुसार समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ रंजना लाडे यांच्या सहकार्याने भिक्षेकरी मुक्त नागपूर, उष्माघात प्रतिबंध मोहीम मिशन मुक्ती फेज 3 सुरू करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या संयुक्त पथकाने एप्रिल महिन्यात 120 तर मे महिन्यात 76 बेघर असे एकूण 196 नागरिकांना रस्त्यावरून निवारा केंद्रात सुरक्षितरित्या दाखल केले आहे. यापैकी 159 नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. काहींना त्यांच्या कुटुंबांसोबत पुन्हा जोडण्यात आले, काहींना रोजगार मिळवून देण्यात आला तर काहींना त्यांच्या गावी पाठविण्यात आले. कॉटन मार्केट, मोमिनपुरा, शनी मंदिर, सीताबर्डी आणि वर्धा रोड या परिसरात नुकतीच विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 20 पुरुष, 19 महिला आणि 13 बालकांसह एकूण 52 नागरिकांना निवारा, आरोग्य सेवा आणि पुनर्वसनाची मदत देण्यात आली. उघड्यावर झोपणाऱ्या बेघर, भिक्षेकरी आणि निराधारांना बेघर निवारा केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे. शहरात उष्माघातामुळे जीवित हानी होऊ नये म्हणून यासाठी शहरातील रस्ते, बाजार, बसस्थानकं तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी तीव्र उन्हाळ्यात एखादी बेघर व्यक्ती रस्त्यावर दिसल्यास नागरिकांनी दुर्लक्ष न करता जवळच्या निवारा केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
1: अरे क्या कुछ दिखाई नहीं दे रहा?
2: क्या है ये?
3: अरे पिक्चर क्लियर नहीं है.
4: अरे पर्दा ही मेला है.
1: अरे कुछ आता है कि नहीं?
5: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.
0: कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सावरिया चित्रपटातलं हे गीत.

0: गँगस्टर चित्रपटासाठी झुबिन यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा, अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी

0: पैसे मिळते. सो इजी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात ऐकूया दिल्ली 6 चित्रपटातलं गीत. स्वर आहे जावेद अली आणि कैलाश खेर यांचा, शब्द आहेत प्रसून जोशी यांचे आणि संगीत ए आर रहमान यांचं.

नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी निवेदन संपलं. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात हर्षल ठाणेकर यांचं संतूर वादन ऐकूया. ऐकूया त्यांनी संतूरवर वाजवलेला राग अहिर भैरव. त्यांना तबल्यावर साथ केली आहे विपुल ढोले यांनी.

हिरो हिंदुस्तानी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपवित होतो. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. आज बुधवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मुख कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर संजोग सिंह. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 27 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी

0: आकाशवाणी नागपूर केंद्र 10 वाजले प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे मुख कर्करोग आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर संजोग सिंह. श्रोते हो नमस्कार. समसारा कॅन्सर केअर लक्ष्मीनगर चौक नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाचा आजचा विषय आहे मुख कर्करोग आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर संजोग सिंह. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529266. फोन नंबर्स पुन्हा एकदा 6940067 2560101 आणि 2529266. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा एसटीडी कोड लावावा. कार्यक्रमाची सुरुवात करूया. डॉक्टर संजोग सिंह नमस्कार.
1: नमस्कार
0: और बहुत बहुत स्वागत आपका हमारे स्टूडियो में. आज का हमारा विषय है मुख कर्करोग जिसके रुग्ण हमें बहुत ज्यादा दिखाई देते हैं. तो मुख कर्करोग के क्या कारण

निवडुंग चित्रपटासाठी पद्मजा फेराणे यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. यानंतर ऐकूया जाऊ तिथे खाऊ या चित्रपटातलं गीत. स्वर आहे अमृता नातू.

अजून फोन आला नाही या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपविता होतो. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात जास्तीत जास्त उष्णतामान 45.5 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 1 अंशानं अधिक होतं. कमीत कमी उष्णतामान 27.6 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 1.2 अंशानं कमी होतं. येत्या 24 तासात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला आहे. जास्तीत जास्त उष्णतामान 46 डिग्री आणि कमीत कमी उष्णतामान 29 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सूचनेनुसार संघमित्रा एक्सप्रेस 8:35 येणारी ही गाडी 2 तास 4

मिनटं उशिरा धावते आहे. सिकंदराबाद एक्सप्रेस 11 वाजता आपल्या नियोजित वेळी येईल. जयपूर एक्सप्रेस 11:05 येणारी गाडी 5 मिनटं उशिरा धावते आहे. ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25 हावरा मेल 11:15 येणारी गाडी 14 मिनटं उशिरा. केरला एक्सप्रेस 11:45 आपल्या नियोजित वेळी. वंदे भारत एक्सप्रेस 12:15. अमृत भारत एक्सप्रेस 12:30. गोंडवाना एक्सप्रेस 12:35. LTT सिकंदराबाद सुपरफास्ट स्पेशल 10:25 येणारी ही गाडी 3:15 उशिरा धावते आहे. तमिळनाडू एक्सप्रेस 1:45. LTT एक्सप्रेस 1:35 येणारी ही गाडी 20 मिनटं उशिरा धावते आहे. विशाखापट्टणम AP एक्सप्रेस 2:10. नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 2:35 नियोजित वेळी नागपूर स्थानकावरून सुटेल. पुरी अहमदाबाद एक्सप्रेस 2:45 नियोजित वेळी. हावरा मुंबई मेल 1:55 येणारी गाडी 50 मिनटं उशिरा. राजधानी एक्सप्रेस 2:55. तेलंगणा एक्सप्रेस 3:20. LTT शालिमार एक्सप्रेस 1:05 येणारी गाडी 2:05 उशिरा. महाराष्ट्र एक्सप्रेस 3:25 येणारी गाडी 2 मिनटं उशिरा धावते आहे. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हरवलेल्या व्यक्तींसंबंधी निवेदन. अशोक पुंडलिकराव बारापत्रे हे 53 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता झाले आहेत. उंची 5'4", चेहऱ्याची ठेवण लांब, ते मानसिक आजारी आहेत अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता सुरेश पुंडलिक बाराहते, इमामवाडा नागपूर किंवा पोलीस स्टेशन इमामवाडा. नभानंदू सोनटक्के ही 21 वर्षांची तरुणी बेपत्ता झाली आहे. उंची 5'2", बांधा मध्यम रंग सावळा, चेहरा गोल अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास नंदू वासुदेव सोनटक्के, जोगीनगर गल्ली नंबर 11 या पत्त्यावर कळवावं. भ्रमणध्वनी 9890657554 किंवा अजनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. साजिद खान हे 44 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता झाले आहेत. उंची 5'7", बांधा मजबूत, रंग सावळा, चेहरा लांब, छातीवर उर्दूमध्ये सातका असं नाव गोंदलेलं आहे, यांना हिंदी भाषा बोलता येते अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास पोलीस स्टेशन सक्करदरा इथं संपर्क साधावा. कविता जगन्नाथ राव ही 42 वर्षांची महिला बेपत्ता झाली आहे. उंची 5'1", बांधा साधारण, रंग सावळा, चेहरा गोल, हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात अशा वर्णनाची महिला आढळल्यास कमलेश जगन्नाथराव यांना कळवावं किंवा पोलीस स्टेशन जरीपटका इथं संपर्क साधावा. साक्षी राकेश मेश्राम ही 18 वर्षांची तरुणी 22 मेपासून बेपत्ता आहे. उंची 5', बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहरा गोल, हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास राखी राकेश मेश्राम रॉय क्लिनिकजवळ 12 खोली इथं संपर्क साधावा किंवा पोलीस स्टेशन जरीपटका इथं कळवावं. वैदेही महेंद्र मेश्राम ही 21 वर्षांची तरुणी बेपत्ता झाली आहे. उंची 5', बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहरा गोल, हिला हनुवटीवर तीळ आहे, हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास महेंद्र नामदेव मेश्राम प्लॉट नंबर 5 लक्ष्मी लॉनच्या मागे जरीपटका नागपूर किंवा पोलीस स्टेशन जरीपटका इथं संपर्क साधावा. सुदर्शन रामदयाल शाहू हे 53 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता झाले आहेत. उंची 5'5", बांधा सडपातळ, चेहरा गोल, यांना हिंदी आणि मराठी भाषा बोलता येतात अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास रेणुका सुदर्शन शाहू राहणार रमणा मारुती किंवा पोलीस स्टेशन

चंदनवन इथं संपर्क साधावा. यशवंत उर्फ मुन्ना कोमाजी भोंडेकर हे 56 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता झाले आहेत. उंची 5 फूट 5 इंच, बांधा मजबूत, रंग गोरा, चेहरा लांब, यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास महादेव गोमाजी भोंडेकर राहणार रविदासनगर, कामठी, नागपूर किंवा पोलीस स्टेशन नवीन कामठी इथं संपर्क साधावा. तनुश्री पुरुषोत्तम चन्ने ही 23 वर्षांची तरुणी बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट 3 इंच, बांधा सडपातळ, चेहरा लांब, हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास पुरुषोत्तम चन्ने विजयलक्ष्मी पंडित नगर, नंदनवन, नागपूर किंवा पोलीस स्टेशन नंदनवन इथं संपर्क साधावा. योगेश्वर लक्ष्मणराव निंभोरकर हे 52 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता झाले आहेत. उंची 5 फूट 7 इंच, बांधा मजबूत, यांच्या डाव्या पायावर जुन्या जखमेचं निशाण आहे. त्यांना मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास त्यांच्या पत्नीला ज्योती योगेश्वर निंभोरकर, प्लॉट नंबर 390, चिटणवीस नगर किंवा पोलीस स्टेशन नंदनवन इथं संपर्क साधावा. तनिषा संजय औथे ही 22 वर्षांची तरुणी बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ, उजव्या हातावर विंचू गोंदलेला आहे. हिला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास संजय बाबूलाव औथे राहणार जय भीम चौक, हिवरीनगर किंवा पोलीस स्टेशन नंदनवन इथं संपर्क साधावा. संजय मोतीराम चांदेकर हे 45 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता झाले आहेत. उंची 5 फूट 6 इंच, बांधा मजबूत, डाव्या हातावर इंग्रजीमध्ये एस हे अक्षर गोंदलेलं आहे. त्यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास मीरा संजय चांदेकर, गल्ली क्रमांक 5, नंदनवन झोपडपट्टी किंवा पोलीस स्टेशन नंदनवन इथं संपर्क साधावा. हरवलेल्या व्यक्तींसंबंधी निवेदन आपण ऐकलं.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 11 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. मनातील कोमल भावनांना जेव्हा सुरांची साथ लाभते तेव्हा निर्माण होतं एक निरागस, निर्मळ आणि पवित्र अनुभूती असलेलं गीत.

स्त्री म्हणजे प्रेम, त्याग, जिद्द, कर्तृत्व आणि संवेदनशीलतेचं सुंदर रूप. घर सांभाळताना, नाती जपताना आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करताना ती आयुष्याला नवा अर्थ देत असते.

काही गाण्यांचे सूर कानावर पडले की वातावरणात चैतन्य निर्माण होतं. मराठमोळ्या परंपरेची जाणीव करून देणारं हे गीत ऐकूया.

माणसाच्या आयुष्यात अनेक नाती असतात, काही रक्ताची तर काही मानलेली. विश्वास, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हा नात्यांचा पाया असतो. ही नातीच आयुष्याला खरा अर्थ देतात.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: उर्दू प्रोग्राम महफिल की खुसूसियत ये थी कि वो सुनने वालों को एनलाइटन, एजुकेट और एंटरटेन करता था. अब इस प्रोग्राम का नाम आबशार हो गया है. ये प्रोग्राम भरपूर मनोरंजन देता था. बुटी बोरी के तौर से इसे बीम किया जाता था, इसलिए ये हिंदुस्तान के मुख्तलिफ शहरों में सुना जाता था. हमारे सामयिन के खतूत इसका सबूत हैं. इस प्रोग्राम में अफसाने, मजाहिया मजामीन, फीचर, बातचीत, गजलें और मुशायरे नशर किए जाते थे. जिस तरह किसी अखबार में हफ्तावार मैगजीन होता है, बिल्कुल उसी तरह ये प्रोग्राम बहुत खुशनुमा और रंगीन है.
0: आकाशवाणी नागपूर केंद्र 11:30 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीतांजली.
2: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतांजली. आलेख आणि निवेदन राखी पाटील यांचा आणि सादरकर्त्या मुनाली शेंडे. श्रोतेहो गीतांजली कार्यक्रमात राखी पाटीलचा नमस्कार आणि मनापासून आपलं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे विविध क्षेत्रातील माहिती घेऊन सजणार आहे आपला आजचा हा गीतांजली कार्यक्रम. श्रोतेहो, या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही छान थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेला असाल. काहींनी घरीच राहून आवडीची पुस्तकं वाचली असतील, तर काहींनी जुने आवडीचे चित्रपट पाहिले असतील. वाचनाची आवड माणसाला एका नवीन जगाशी ओळख करून देते, आपल्या विचारांना चालना देते. संत ज्ञानेश्वरांपासून ते वपू काळे यांच्यापर्यंत सर्व महान लेखकांच्या भाषाशैलीचा अभ्यास वाचनातूनच होतो. असंच एक व्यक्तिमत्व मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक, कवी, अध्यापक, भारतीय साहित्यात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी असलेले भालचंद्र नेमाडे यांच्याविषयी आज बोलूया. कथा, कविता, लोकगीतं वेगळ्या खास शैलीत लिहिणारे नेमाडे यांचा 27 मे हा जन्मदिवस. निळे मनोरे ही त्यांची पहिली कविता. पुढे अनेक काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध झालेत. त्यांच्या कोसला या कादंबरीमुळे त्यांना खरी ओळख मिळाली आणि दमदारपणे त्यांच्या लेखनाचा तो प्रवास सुरू झाला. त्यांच्या लेखनातील टोकदारपणा, चिकित्सक दृष्टी वाचताना दिसून येते. त्यांच्या अनेक कादंबऱ्या आल्यात. त्यापैकी बिढार, जरीला, हूल, झूल वेगळ्या आशयाच्या या कादंबऱ्या होत्या. भालचंद्र नेमाडे हे कादंबरीकार तर होतेच, पण समर्थ, परखड समीक्षकही होते. त्यांच्या साहित्य सेवेच्या सन्मानार्थ त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत. श्रोतेहो, वाचनाने माणूस घडत जातो, वाचकाच्या विचारांना योग्य दिशा त्यामुळे मिळते. तेव्हा वाचनाची ही आवड जोपासायलाच हवी. ही जर वाचनाची आवड असेल, गोडी जर असेल, तर जीवन जगताना अधिक आनंद मिळेल. पट्टय ना?

श्रोतेहो, छान माहितीनं आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. आता तुमच्या मनातील तुमच्या आवडीचं एक छान गीत ऐकवते, त्यानंतर पुन्हा एका साहित्यकाविषयी त्यांच्या लिखाणाविषयी माहिती सांगणार आहे. पण त्यापूर्वी ऐकूया हे गीत.

श्रोते हो, आपल्याकडे मराठी साहित्याचा भरपूर ठेवा आहे. कितीदा वाचला तरी त्यातून प्रत्येक वेळी नवीन काहीतरी गवसल्याचं आपल्याला जाणवेल. अनेक दिग्गज मराठी साहित्यिक आपल्याला लाभलेले आहेत. त्यातील एक गोविंदाग्रज, राम गणेश गडकरी, ज्यांना आपण गोविंदाग्रज या टोपण नावाने ओळखतो. राम गणेश गडकरी यांचा 26 मे 1885 हा जन्मदिवस. कवी, नाटककार आणि विनोदी लेखक म्हणून त्यांची ओळख.

गोविंदाग्रज या टोपण नावाने त्यांनी सुमारे 150 कविता लिहिल्या. एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव आणि भावबंधन ही त्यांची नाटकं. गोविंदाग्रज यांच्या अनेक नाटकांची नावं 5 अक्षरीच आहेत. त्यांची नाटकं आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहेत. भावबंधन, एकच प्याला यासारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो, तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. त्यांची नुसती नाटकंच नाही तर सुधाकर, सिंधू, तळीराम, लतिका ही पात्रही अजरामर झालेली आहेत. श्रोते हो, काळ बदलला पण त्यांचं लिखाण मात्र अजूनही आपल्या आठवणीत आहे. याचं श्रेय जातं त्यांच्या लेखणीला. आपल्या कार्यक्रमातून त्यांना विनम्र अभिवादन करूया आणि कार्यक्रमात ऐकूया हे गीत.

श्रोते हो, आता लिखाणाच्या प्रवासातून पुढे चित्रपटसृष्टीच्या प्रवासाकडे जाऊया. अनेक जुनी नवी गाणी आपण ऐकतो. गाणी, संगीत हे आपल्याला आनंदी राहण्यासाठी एक औषधच आहे. बघा ना, जरा मूड ठीक नसला की गाणी ऐकली की मूड एकदम फ्रेश होतो, हो ना. अनेक गीतकार संगीतकार आपल्या चित्रपटसृष्टीला लाभले. त्यातील एक जोडी म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची. अनेक हिट वेगवेगळ्या पठडीतील गाणी त्यांनी आपल्याला दिलीत. त्यांच्याविषयी बोलण्याचं कारण म्हणजे प्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीतील लक्ष्मीकांत कुडाळकर यांचा 25 मे हा स्मृतिदिन आहे. हिंदी चित्रपट संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेणारे महान संगीतकार. आपल्या या संगीत कारकिर्दीत तब्बल 7 वेळा फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी मिळवलेत. त्यांचे दोस्ती, बॉबी, अमर अकबर अँथनी, कर्ज, एक दुजे के लिए, सरगम असे अनेक हिट सिनेमे. त्यांनी 500 हून अधिक चित्रपटांना संगीत दिलं आहे. आज इतकी वर्ष झाली पण आजही ही गाणी आपण सतत ऐकत असतो. अशा महान कलाकारांच्या कलेने आपल्याला जगण्याचं बळ मिळतं हे मात्र खरं, आणि आनंद त्याहून अधिक मिळतो. ऐकूया लक्ष्मीकांत यांनी संगीत दिलेलं बॉबी या चित्रपटातील गीत.

श्रोते हो, जसं आपल्याला वाचन करायला आवडतं, चित्रपट पाहायला आवडतं, तसंच खेळाचं मैदानही आपल्याला आवडतं बरं का। खेळाविषयीची रुची तर अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच असते। अनेक खेळ खेळले जातात, त्यातील फुटबॉल हा खेळ तर अनेकांच्या आवडीचा। मैदानावर हा खेळ सुरू असेल तेव्हा पाहणाऱ्यालाही वाटतं की आपण जाऊन खेळावं। खेळाडू मैदानावर धावतो, गोल करण्याचा त्याचा तो उत्साह, पायाला चेंडूचा स्पर्श होतात, सगळे कसे वाऱ्यासारखे पळतात। ध्येय फक्त एकच असतं, गोल करणं। असा हा छानसा फुटबॉल खेळ। बघणाऱ्यांना तर ती पायाची जादूच वाटते, इतका हा अनेकांच्या आवडीचा खेळ आहे। म्हणूनच जागतिक फुटबॉल दिवसही साजरा केला जातो। खेळाचा जागतिक प्रभाव, शांतता, विकास आणि लोकांना एकत्र आणण्याची क्षमता साजरी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतपणे या दिवसाची घोषणा केली आहे। 25 मे हा जागतिक फुटबॉल दिवस म्हणून साजरा केला जातो। श्रोते हो, 25 मे 1924 रोजी पॅरिसमध्ये झालेल्या उन्हाळी ऑलिम्पिक दरम्यान इतिहासातील पहिली आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा सुरू झाली। या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस निवडला गेला। श्रोते हो, प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी इतिहास असतो, तो या दिनानिमित्त जाणून घ्यायला आपल्याला मिळतो। आज आपण फुटबॉल या खेळाविषयी लोकांचं विशेष प्रेम पाहत आहोत, जे विविध होणाऱ्या मॅचेसमुळे आपल्याला समजतं। आता आपण जेव्हा या फुटबॉल खेळाच्या मॅचेस बघू ना, तेव्हा या खेळाविषयीची ऐतिहासिक बाजू आपल्याला समजल्यामुळे स्पर्धा बघताना अधिक मजा येईल, हे मात्र नक्की।

श्रोतेहो, आता आरोग्याकडे वळूया. आपलं आरोग्य जपणं तेवढंच महत्वाचं आहे. उत्तम आरोग्य उत्तम आयुष्य. शरीररूपी हे यंत्र यात जर बिघाड झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतो. असे काही आजार आहेत जे पूर्वी वयाच्या उशिराच्या टप्प्यावर व्हायचे, पण मात्र हल्ली ते मुलांमध्येही दिसून येतात. त्यातील एक आजार आहे तो म्हणजे थायरॉईड. थायरॉईड ग्रंथी गळ्यामध्ये फुलपाखराच्या आकाराची असते. शरीरातील चयापचय, हृदयाचे ठोके, शरीराचं तापमान आणि ऊर्जा याचं नियंत्रण करणारं संप्रेरक तयार करते. अतिशय महत्वपूर्ण काम आहे, पण यात जर बिघाड झाला तर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. या आजाराविषयी लोकांना माहिती असावी या दृष्टीने जनजागृतीपर 25 मे हा जागतिक थायरॉईड दिवस म्हणून पाळला जातो. या आजाराची लक्षणं नेमकी काय आहेत याबद्दल माहिती मिळाली हा आजार वेळीच लक्षात येईल, त्यामुळे लक्षणांकडे लक्ष देणं गरजेचं ठरतं. यासाठी काही टेस्ट असतात, त्या नियमित करून घेणं आवश्यक ठरेल. त्यादृष्टीने आपण आपला आहारही ठरवणं महत्वाचं ठरतं. श्रोतेहो, जनजागृती हा भाग या दृष्टीने महत्वाचा ठरतो. वर्षातील एक दिवस आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ठेवावा. सगळ्या आवश्यकता टेस्ट करून घेतल्या तर येणाऱ्या संभाव्य धोक्यापासून आपण आपलं संरक्षण करू शकू. शेवटी काय तर उत्तम आरोग्य असेल तर जीवनात आनंद, आणि जीवनात आनंद असेल तर उत्तम आरोग्य राहील. कशी ही साखळी आहे ना. एकंदरीतच आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर एक छान आनंदी आयुष्य आपण जगू शकू. चला, जाता जाता कार्यक्रमात हे छानसं गीत ऐकूया.

0: श्रोते हो, आताच आपण कार्यक्रम ऐकलात गीतांजली. आलेख आणि निवेदन होतं राखी पाटील यांचं आणि सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. आजचा हा गीतांजली कार्यक्रम कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. भेटूया पुढील कार्यक्रमात नवीन माहितीसह. तोपर्यंत राखीचा नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.
1: आपण ऐकत होतात कार्यक्रम गीतांजली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. So easy.
4: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
1: 12 वाजता आहेत. काही क्षणातच आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण.
6: आकाशवाणी पुणे निर्मित कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर एक प्रखर राष्ट्रभक्त, एक तेजस्वी व्यक्तिमत्व आणि सावरकर म्हणजेच साहस हे आपण सगळे जाणतोच. याच सावरकरांवर त्यांच्याविषयी अतिशय स्नेह असणारे

0: कवी राजा बढे यांनी काय लिहिलंय बघा. मराठ्यांच्या मूर्त स्फूर्ती विकासा नवोन्मेषशाली कवींच्या कवे महासाहसी त्याग वीरा उदारा किती आळवावे तुला गौरवे. आज आपण सावरकरांच्या साहित्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत साहित्य सूर्य सावरकर या रूपकातून. या रूपकाचं लेखन केलं आहे अर्चना साने यांनी.
1: कैदी क्रमांक 32 778 वर्ग 3C कक्षा 2 कैद 1910 सुटका 1960
0: सुनील नभहे सुंदर नभहे नभहे अतल आहा सुनील सागर सुंदर सागर सागर अतल चिहा. हे सागरा तुझ्याच साक्षीनं तुझ्या लहरींवरून परत एकदा निघालो पण त्या काळ्या कुट्ट तुरुंगात अंदमानात जन्मठेप भोगण्यासाठी. कठोर का असेना पण तुझ्याच सहवासात पुढची 50 वर्ष काढायची आहेत हे काय कमी. तू तिथेही असाच सुनील सुंदर असशील पण माझ्या भविष्याच्या कल्पनेनं सागरात तू काळवंडू नकोस. तुला ठाऊक आहे ही मातृभूमी मला प्राणांहून प्रिय आहे. परवशतेची साखळदंड तोडून तिला मुक्त करण्यासाठी माझे प्राण तिला अर्पण करणं यापेक्षा भाग्य ते कोणतं असेल सागरा.
2: 28 मे 1883 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे एक धगधगत अग्निकुंड प्रखर देशभक्त. पण या नावाबरोबर इतरही विशेषणं जोडली जातात ती म्हणजे धाडस कर्तृत्व त्याग तसंच संवेदनशील मनाचा कवी लेखक आणि वक्ता सुद्धा. आज त्यांच्या साहित्य विश्वाची ओळख करून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न करूया.
0: सावरकरांचं वाङ्मयीन कार्य अफाट आहे. कधी प्रसंगानुरूप केलेलं तर कधी जाणीवपूर्वक केलेलं. पण त्यांचं लेखन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी एकरूप होणारं असंच आहे. नव्हे तो व्यक्तिमत्वाचा भागच म्हणता येईल. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना उद्भवलेले प्रसंग त्यामुळे विचारांची घट्ट झालेली वीण त्यांच्या साहित्यातून प्रकर्षानं दिसते. राष्ट्रप्रेम कर्तव्य त्याग यासंबंधीच्या भावना अधिक दिसतात.
2: सावरकर वयाच्या 13-14 वर्षापर्यंत भगूर या त्यांच्या जन्मगावीच होते. तिथली माणसं अवतीभवतीचं वातावरण आणि वैविध्यपूर्ण वाचन यामुळे संस्कारांची शिदोरी कायमच गाठीशी होती. लहानपणीच्या गोड आठवणी पुढे अनेक काव्यांमधून प्रतिबिंबित झाल्या आहेत.
3: शैशवी दूध भाताचा घास लावनी लोणचे ताटलीतून जो देई आई त्या सम कोणचे मिष्ट पक्वान हो लागे आयुष्यात पुन्हा.
2: या ओळी आईच्या आठवणींना उजाळा देतात.
0: महाकाव्य म्हणजे काय हे न कळण्याच्या वयात म्हणजे अवघ्या 8-9 वर्षी महाकवी होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. याच पार्श्वभूमीवर पुढे अंदमानात असताना लिहिलेली कविता रवींद्रनाथांचे अभिनंदन ही महाकाव्याच्या स्तोडीची होती असं अभ्यासक सांगतात. तसं बघितलं तर वडील दामोदर पंत हे स्वतः काव्य करत. घरातलं वातावरण भक्तिभावयुक्त होतं तसंच रसिकही होतं. सप्तशतीचे पाठ संस्कृत मराठी इंग्रजी काव्याचा अभ्यास घरी होत असे. सावरकरांचे मामाही काव्य करत असत. काव्यसंस्कार असे दोन्हीकडून पल्लवित झाले.
2: रामायण महाभारत मोरोपंत वामन पंडित मुक्तेश्वर संत तुकाराम रामदास स्वामी इथपासून ते शिवाजी महाराज पेशवे यांच्या बखरी तसंच इलियड हे महाकाव्य देखील त्यांनी वाचलं होतं. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग हा फटका त्यांनी लिहिला तर 15व्या वर्षी स्वदेशीचा फटका रचला जो पुण्याच्या त्यावेळेच्या जगद्वित्तेच्छु या वर्तमानपत्रात छापून आला.
4: आर्य बंधु हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा हटा सोडून कटा करूया.

0: 1898 ते 1905 या काळात पेशव्यांवर शिवाजी महाराजांवर त्यांनी काव्य केली. चाफेकर आणि रानडे फाशी गेल्याचं कळताच त्यांनी आपल्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली की चाफेकरांचं अपूर्ण राहिलेलं कार्य मी पुढे चालवेन आणि या दोघांवर एक फटका लिहिला.
1: कार्य सोडूनी अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य सोडूनी अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य चालवू गिरवित तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. पराक्रमाचे आम्ही धडे.
0: छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान. त्यांच्या अभिनव भारत या गुप्त सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची शपथ त्यांचे सहकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीसमोरच घेत असत. महाविद्यालयात असताना श्री शिवगीत, शिववीर, शिवाजी महाराजांची आरती, सिंहगडाचा पोवाडा, बाजीप्रभूंचा पोवाडा अशी अनेक काव्य त्यांनी रचली. पुढे रत्नागिरीत असताना 1926 साली शिवाजी महाराजांवरच हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे काव्य लिहून हिंदवी स्वराज्य स्थापणाऱ्या वीराची पुन्हा एकदा आठवण करून दिली.
2: या सर्व काव्य प्रकारातून सावरकरांची स्वराज्याबद्दलची आणि स्वातंत्र्याबद्दलची तळमळ अधिक व्यक्त होते. त्यांच्या वृत्तीवर, कृतींवर आणि साहित्यावरही सर्वात जास्त प्रमाणात मातृभूमी आणि तिचं स्वातंत्र्य याचीच आस दिसून येते. स्वतंत्रतेचं स्तोत्र याच भावनेतून रचलं गेलंय हे वेगळं सांगायला नकोच. स्वतंत्रते भगवतीच्या ठाई निष्ठा वाहताना ते म्हणतात, तुझे साठी मरण ते जनन, तुझ वीण जनन ते मरण.
0: त्यांचं व्यक्तिमत्व काव्यातून स्पष्टपणे जाणवत असलं तरी कधी कधी त्यांच्यातला तरल कवी निसर्गातल्या विश्वातल्या सौंदर्याला गवसणी घालतो. तारकास पाहून चांदोबा चांदोबा भागलास का, जगन्नाथाचा रथोत्सव या काव्यांमधून ग्रह, नक्षत्र, तारे, उत्सव यांना काव्याच्या चौकटीत त्यांनी उतरवलं आहे.
1: लोहगजाची जी जाळी, लोहगजाची जी जाळी, कोठडी सममती खाली, ताकुनी कांबळी मी अपुली, ताकीत अंगा तो दिसली. समोरची नभी मज देखा, समोरची मज नभी देखा, चमकत चिमुकली शशिलेखा, शशिलेखा रे शशिलेखा. टाळी वाजवनी मीच मशी, टाळी वाजवनी मीच मशी, कथिली वार्ता अद्भुतशी, सहा सहा महिन्यात कधी चंद्र दिसेना बंदी मधी. वर्षही न जिथे तिथी तिथे, वर्षही न जिथे तिथी तिथे, कळणे कैशी तरीही ते. असेल पंचमी चतुर्थीची, असेल पंचमी चतुर्थीची, कोरको वळ्या चंद्राची, कोरको वळ्या चंद्राची.
0: अभिजात संस्कृत वाङ्मयात शोभेल अशा कमला या काव्यात तर अवघी पुष्पसृष्टी उभी केली आहे. एखाद्या महाकवीचीच शैली इथे जाणवते. या काव्यातल्या उपमा तर इतक्या सुंदर आहेत की अनेक प्रख्यात कवी आणि लेखकांना महाकवी कालिदासांची आठवण इथे होते.
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी. हिरवाची कधी शालू सितमलमलीचा कधी, रेशमी जर तारिवा जयाच्या पदरामधी. नित्य ताजे जिते मोती पाच माणिक जन्मती, पवनेच तसे त्यासी नटवी डुलवी किती. हासता कुंददंती ती जित मन्मथ मोहवी, सुगंध सौम्य हास्याची ज्या चारुनी नवी नवी. कला एकेक या लोकी कामिनी सकला करी, निज मोह कलावण्या तिजसी मुकुटाधरी. नौकेत कौमुदीचा, नौकेत

0: कौमुदीचा ही रतली कितीदा तरी बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी।
1: हुतात्मा भगत सिंग क्रांतिकारक आणि कवी सावरकरांविषयी म्हणतात, विश्वप्रेमी तो वीर आहे ज्याला भीषण क्रांतिकारक कट्टर अराज्यवादी म्हणायला लोक जरा देखील लाजत नाहीत। तेच वीर सावरकर विश्वप्रेमाच्या लाटांवरून येऊन गवतावर चालता चालता कोवळं गवत पायाखाली चिरडणार तर नाही ना म्हणून थबकतात।
2: काव्य मग ते कोमल भावनांचं असो किंवा शृंगारिक रसाचं असो, सावरकर वीर रसाकडे वळतात हे अगदी कमलामधूनही जाणवतं। वीररसाची विरहोच्छ्वास आणि पानिपतच्या महाकाव्यात घालण्यासाठी रचलेली महासागर ही दोन्ही दीर्घकाव्य त्याचीच प्रचिती देतात। बुद्ध्याची घेतले वाण करी हे सतीचे असं म्हणत खरोखरच सावरकरांनी मातृभूमीसाठी घरादाराचा आणि घरच्यांचाही विरह सोसला, पण निष्ठा ढळू दिली नाही। अंदमानात असतानाच सप्तर्षी काव्य त्यांनी लिहिलं, त्यात त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीचा प्रत्यय येतो। त्यांनी अंदमानात केलेल्या योगाभ्यासाचा उल्लेख या काव्यात आहे। तसंच सश्रम कारावासाची कामं संपल्यानंतर संध्याकाळी हातातल्या बेड्या चिपळ्यांसारख्या हळू आवाजात वाजवून तुकारामांचे अभंगही ते गुणगुणत असायचे याचाही आपल्याला उल्लेख आढळतो।

0: भाषेतली शुद्धता याविषयी आग्रही असल्यामुळे काव्यात परकीय रूढ शब्द कटाक्षानं टाळायचा प्रयत्न करत गोमांतक या काव्यात कोषागार, दंडक, रुग्णालय, सिंधुद्वार अर्थात बंदर, फुलवाडी असे शब्द त्यांनी वापरले. आपल्या भाषेचा अभिमान दिसावा यासाठी त्यांची सर्जनशीलता त्यांच्या सर्वच लेखनातून दिसून येते.
1: ती सौम्य रात्री, ती सौम्य रात्री छाये या मठाच्या निजली स्वता, रवंथ करिता कोण्या हरिणी समशांतता. जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे, जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे, पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे, पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे.
0: पहिल्या मुलाचं प्रभाकरचं जाणं, अभिनव भारत संस्थेवर आलेली वक्रदृष्टी, स्वकीयांपासून लांब अशा अनेक भावनांचं मिश्रण सागरास ही कविता लिहिताना त्यांच्या मनात होतं. सागरावर स्वामित्व मिरवणाऱ्या आंग्लभूमीला प्रतिशह देण्यासाठी एका आचमनात सागरास गिळणाऱ्या अगस्त्य ऋषींची कल्पना त्यांना सुचली. विषण्ण अवस्थेतही वीररसच बळावला.
2: हाच वीररस मरणोन्मुख शय्येवर या कवितेमधूनही तीव्रपणे प्रकटतो. मृत्यूला आवाहन करताना करुणरसाऐवजी शांतरसाकडून वीररसाकडेच ते वळतात. कवितेच्या शेवटी ते मृत्यूला बजावतात.
1: परी अशक्य जरी ते तुझं एकटे तसे येण्याची, परी अशक्य जरी ते तुझं एकटे तसे येण्याची, तरी त्याही क्रूर पीडका रोगांच्या सैन्याचा क्षोभ सोसण्या मी असेची सिद्ध अजी दोन वत्सरे.
2: सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा वीररसाचीच निष्पत्ती करणारे वीर कवी सावरकर.
0: कवितांप्रमाणेच सावरकरांनी विपुल गद्यलेखन केलं आहे. संवादात्मक निबंध कथेच्या स्वरूपाकडे जातात, त्यामुळे कथासंग्रह जरी दोनच असली तरी वाचकांना

0: देऊन ठेवणारं, प्रेरणा देणारं, विचार करायला लावणारं, कथेतल्या कल्पना विलासापेक्षाही सत्य घटना सांगणारं लेखन अधिक प्रमाणात आहे. देवसकी आणि माणुसकी यातून रत्नागिरी जिल्ह्याच्या दाभोळे गावातल्या देवसकीच्या नावाखाली चालणारा आत्मघातकी मूर्खपणा त्यांनी रेखाटलाय. तर व्रते आणि वैकल्य यात विज्ञाननिष्ठ प्रगतीपर व्रत कोणती हे समजून घेऊया असं कथेच्या सुरुवातीलाच ते सांगतात. समाजहितासाठी लोकप्रियतेची तमा न बाळगता फक्त समाज प्रबोधन करणारं लेखन त्यांनी सतत केलं आहे.
1: सावरकरांचे विचार आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ होते, त्यामुळे निबंधांमधून, कथांमधून, लेखांमधून डोळसपणे आणि विज्ञानाच्या आधारावरच सण, उत्सव, आचार यांचं पालन करण्यासंबंधी ते सांगायचे. हिंदुत्व या प्रबंधातही त्यांचे हेच विचार ठळकपणे पुढे येतात. असेच विचार कादंबऱ्यांमधूनही प्रकट होतात. त्यांची गाजलेली कादंबरी म्हणजे काळे पाणी. अभ्यासकांच्या मते माझी जन्मठेप या त्यांच्या आत्मचरित्राचंच हे लालित्यपूर्ण लेखन आहे. त्यांच्या आत्मचरित्रावर जेव्हा ब्रिटिशांनी बंदी आणली तेव्हा शासनाच्या वृत्तीला काटशह म्हणून त्यांनी काळे पाणी ही कादंबरी लिहिली. त्यांचे विचार, मतं, ध्येय, भावबंध विविध पात्रांच्या माध्यमातून येतात. या कादंबरीतला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे अंदमान या बेटाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. हिंदू राष्ट्राच्या संरक्षणाचं ते पूर्वेकडचं दार आहे, ते सुरक्षित ठेवा, ते मोडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे.
0: मला काय त्याचे अर्थात मोपल्यांचे बंड ही कादंबरी मात्र सावरकरांनी विशिष्ट हेतूनच लिहिली. कुठेही अतिरंजित न करता घडलेल्या घटनेचे पडसादच कादंबरीतून उमटले आहेत. विस्कळीत झालेल्या हिंदूंनी आता तरी जातीभेद विसरून एक व्हावं हा विचारही त्यातून त्यांनी मांडला आहे. इतिहासाचं विश्लेषण करणाऱ्या सहा सोनेरी पाने या ग्रंथाला विशेष महत्व आहेच, पण सावरकरांची लेखणी त्याही पूर्वी अगदी तरुण वयात तळपली ती जोसेफ मॅझिनी या इटलीच्या क्रांतिकारकाच्या आत्मचरित्राच्या भाषांतराच्या वेळी. यासाठीची त्यांनी केलेली प्रस्तावना ही सुद्धा खूप जास्त गाजली आणि सावरकरांचं महत्व इतर क्रांतिकारकांना आणि ब्रिटिशांनाही वेगळ्या अर्थानं जाणवलं. ही प्रस्तावना महाराष्ट्रात अनेक तरुणांनी मुखोद्गत केली असंही म्हटलं जातं.
1: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे महत्वाचं पुस्तक लिहिलं. संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांचा त्यांनी ब्रिटिश लायब्ररीत बसून सखोल अभ्यास केला. प्रथम हे पुस्तक त्यांनी मराठीत लिहून काढलं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं. पुढे युरोपमध्ये ते छापून भारतीय क्रांतिकारकांसाठी आणि भारतीय जनतेसाठी वितरित करण्यात आलं. 1857चा उठाव भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला लढा होता असं सावरकरांनी या पुस्तकात आग्रहानं प्रतिपादन केलंय आणि त्या ग्रंथाची मोहिनी अनेक क्रांतिकारकांवर पडली. अनेकांना या पुस्तकांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. ब्रिटिशांना या अशा प्रकारच्या पुस्तकाचं लेखन होत आहे याचा सुगावा लागताच इतकी धास्ती त्यांनी घेतली की पुस्तक प्रकाशित होण्याआधीच आणि लेखन पूर्ण होण्याआधीच या पुस्तकावर बंदी घातल्याचं प्रसिद्ध केलं. या पुस्तकावरची बंदी उठवण्यासाठी तब्बल 40 वर्ष जावी लागली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच हे पुस्तकही मुक्त झालं. रणशिंग, हिंदू पद पादशाही, अंधश्रद्धा तिरमूलक गोष्टी, तेजस्वी तारे असं अफाट लेखनही त्यांनी केलंय.
0: लंडनची बातमीपत्र म्हणजे सावरकरांनी लंडनमधून भारतातल्या नियतकालिकांसाठी पाठवलेली वृत्त होती. त्यांच्यातला पत्रकार या वृत्तांमधून दिसून येतो. थोडक्यात काय तर साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येक पैलूला त्यांनी स्पर्श केला आहे. त्यांनी समाजाचं प्रबोधन हे ध्येय मानलं. लोकांच्या हितासाठी मी लोकप्रियतेचाही बळी देण्यास मागे पुढे पाहिलं नाही असं त्यांनी लिहून ठेवलं आहे आणि ते खरंच होतं. त्यांचं प्रबोधन समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढणारं होतं. एखाद्या रागाचा स्वरविस्तार करताना त्या रागातले स्वर, त्याची स्वररचना जशी आधारभूत ठरते त्याचप्रमाणे

0: सावरकरांचं अलौकिक व्यक्तिमत्वच त्यांच्या नाट्यलेखनासाठी आधारभूत ठरलं. तसं पाहिलं तर एक उपजत नाटककार त्यांच्यात होताच. वयाच्या 14-15 वर्षीच लोकमान्य टिळक, चाफेकर, रानडे यांच्यावर एक एकांकिका त्यांनी लिहिली होती, पण भगूर इथल्या एका ज्येष्ठांच्या सूचनेमुळे ते नाटक पडद्याआडच राहिलं. पण आपल्या लाडक्या येसू वहिनीला लहानपणी खूप वेळा फसवण्याचे प्रकार त्यांनी केले आहेत. एखाद्या प्राण्याचा हुबेहूब आवाज काढून वहिनीला घाबरवून सोडायचं, नाहीतर धप्पकन खोटोखोटच झोपाळ्यावरून अंग टाकून द्यायचं आणि मग सगळ्या घरालाच काळजीत टाकायचं. येसू वहिनींच्या या अशा आठवणींमधून त्यांच्यातला नकलाकार आणि नट दिसून येतो.
1: सावरकरांना नाट्यदृष्टी होती आणि स्वतःच्या नाट्यपूर्ण जीवनातूनही त्याची तीव्रता अधिक वाढली असावी. क्रिया प्रतिक्रियांच्या संघर्षावर नाट्य उभं राहतं हे त्यांना चांगलंच ज्ञात होतं. नाटक हे प्रभावी आणि सशक्त माध्यम आहे, त्यामुळे आपले ध्येयवादी विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काही नाटकं लिहिली. सावरकर 1924 साली रत्नागिरीला स्थानबद्ध झाले. तिथे त्यांनी अस्पृश्यता निवारण आणि शुद्धी चळवळ जोरदार सुरू केली. तोच विषय संगीत उशाप या नाटकातूनही त्यांनी घेतला आहे. अस्पृश्यता, शुद्धी, स्त्रियांचं अपहरण अशा गंभीर विषयांची मांडणी उशापमधून दिसते. संत चोखामेळा हे या नाटकाच्या केंद्रस्थानी आहेत. चोखोबांच्या काही रचनांवर आधारित काव्यही या नाटकात आहे. पंचही भूतांचा एकची विटाळ, अवघाची मेळ जगी नांदे, तेथे तो सोवळा ओवळा तो कोण, विटाळा कारण देह मुळा. नाट्यकला प्रसारक मंडळींनी हे नाटक 1927 साली रंगभूमीवर आणलं.
0: मास्टर दीनानाथ मंगेशकर, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांनी आपल्या बलवंत संगीत मंडळींमार्फत सावरकरांचं संगीत संन्यस्त खडग हे नाटक 1931 साली रंगभूमीवर आणलं. आत्यंतिक अहिंसा ही हिंसेला जन्म देते हेच या नाटकातून त्यांनी प्रामुख्यानं मांडलंय. यातला संघर्ष बुद्ध आणि विक्रमदेव यांच्या विचारसरणीतल्या विरोधावर आधारलेला आहे. राष्ट्राच्या सीमा ह्या तलवारीच्या टोक्यांनीच आखाव्या लागतात. हिंसेची दंतनख शस्त्रानं छाटून टाकते ती खरी अहिंसा होय, अशी वाक्य सामान्यांच्या मनात पुन्हा राष्ट्रहिताच्या गोष्टी रुजवतात. या नाटकाचा नायक विक्रमसिंह हा रणांगणावर अतुलनीय कामगिरी करणारा वीर आहे, परंतु तो अहिंसेचा मार्ग अवलंबून शस्त्र खाली ठेवतो. काही काळानंतर शत्रू त्याच्या शाक्य राष्ट्रावर चालून आल्यावर मात्र तो पुन्हा शस्त्र हाती घेतो. ज्या अत्यंतिक अहिंसेमुळे दुष्टांचं परित्राण आणि साधूंचा विनाश होतो ती अहिंसा धर्म नसून प्रत्यक्ष अधर्मच आहे असं म्हणत विक्रमसिंह पुन्हा शस्त्र हाती घेतो. बलवंत मंडळींनी या नाटकावर अतिशय कष्ट घेऊन त्यातली पदं उत्कृष्ट संगीतानं सजवून नाटक सादर केलं. ते गाजलंच आणि त्यातल्या पदांनी रसिक खेचले गेले. सामान्य माणसावर योग्य तो परिणाम साधण्यात नाटक यशस्वी झालं.
1: मराठ्यांच्या इतिहासाविषयीचा अभिमान आपल्या तात्विक निष्कर्षांसहित सावरकरांनी उत्तर क्रिया या नाटकामधून मांडला आहे. पानिपतच्या पराभवाचा पुरेपूर सूड घेण्याचा अर्थात उत्तर जिंकण्याचा इतिहास म्हणजे उत्तर क्रिया. ही मराठ्यांनी थोरल्या माधवरावांच्या कारकिर्दीत कशी पार पाडली हे या नाटकात दाखवलं आहे. या ऐतिहासिक कथानकावर हे नाटक उभं केलंय. या नाटकातली संघर्षाची ठिणगी प्रथम एका वेडीकडून पडते, ती माधवरावांना उत्तर क्रिया करावयास सांगते. माधवराव विचारतात, कुणाची उत्तर क्रिया?
2: कोणाची कोणाची उत्तर क्रिया सांगू तुला? अरे शनिवार वाड्याचा जो धनी आहे ना, बोलाव त्यालाच आणि आमची उत्तर क्रिया कर. तरच आमच्या अंतराळात तळबळणाऱ्या अतृप्त जीवांना उत्तम गती मिळेल. अरे असे ते पानिपती पडलेले सहस्रावधी अतृप्त वीरात्मे माझ्या स्वप्नात येऊन ओरडत असतात. ते बघ माझे पतिराज, तो बघ माझा तनय झुंजत पडलेत बघ रणात. ती बघ माझी मुलगी. अग आई ग, खायाळ केली ग,

0: रक्तबोमाळ केली ना रे त्या राक्षसांनी.
1: तुझ्या तुझ्या बापाची, तुझ्या काकांची आणि तुझ्याही काकांची. अरे दचकतोस काय? तुझ्या भावाची सुद्धा, विश्वासरावाची. आणखी ऐक.
0: आई ग, अगो बाई ग,

0: आयात पुन्हा काहीतरी पोचलं. काचा काचा. ज्या वाटेनं पाऊल टाकावं त्या वाटेत पिचलेल्या बांगड्यांच्या काचांचा ढीग. घरोघर बांगडी फुटली. ते तुकडे पायात बोचून बोचून रक्त बंबाळ झालं ना रे माझं हृदय. मला त्या फुटलेल्या लाखो बांगड्यांची उत्तरक्रिया करायची आहे. त्या लाखांचं नाव ऐकायचं तुला? त्या लाखांचं एक नाव, पानिपत.
1: बेडीच्या बोलण्यामुळे पेटून उठलेले माधवराव अब्दालीच्या नाकावर टिचून पानिपतचं उट्ट काढून उत्तर हिंदुस्थान जिंकण्याची शपथ घेतात. मोठ्या संघर्षानंतर पानिपतचा सूड उगवला जाऊन मराठ्यांचा विजय होतो. सावरकरांच्या तीनही नाटकात स्त्री पात्र ह्या मोठ्या स्वाभिमानी, लढवय्या आणि राष्ट्रासाठी समर्पित भावनेनं कार्य करणाऱ्या दिसतात. उशाप मधली कमल, संन्यस्त खडग मधली सुलोचना, उत्तरक्रिया मधली वेडी आणि सुनीती ह्या सगळ्या लढवय्या आहेत. दुबळी स्त्री त्यांनी नाटकांमधून कधीही दाखवली नाही. तसंच आपल्या नाटकांमधून समाज प्रबोधन आणि जागृतीचं काम त्यांनी वारंवार केलंय. जसं व्यक्तित्व तसंच त्या व्यक्तीचं वाङ्मय, या निकषावर सावरकरांच्या वाङ्मयातून त्यांची संपन्न आणि क्रांती प्रेरक वृत्तीच दिसून येते. कुटुंबात वावरणारे सावरकर अत्यंत प्रेमळ आणि हळवे असत, पण कर्तव्य भावनेनं त्यांनी स्वतःला कठोर बनवलं होतं. हे सर्वच प्रतिबिंबित होतं त्यांच्या विविध साहित्य प्रकारातून. पण तत्कालीन राजकीय दबावामुळे त्यांच्या लेखनावर मर्यादाही कितीदा तरी पडली. त्यांच्या आत्मवृत्तावर बंदी देखील आणली गेली. कित्येकदा लेखन साहित्याच्या अभावी मनात उत्कटपणे आलेले विचार त्यांना सोडून द्यावे लागले. पण प्रतिकूल परिस्थिती असूनही सावरकरांनी जवळपास 10,000 पानांचं साहित्य लिहिलं आहे. वज्राहून कठोर यातना भोगताना फुलांवर, तारकांवर, समुद्रावर काव्यातून कोमल भावना व्यक्त केल्या आहेत.
0: सावरकरांचं अवघं साहित्य चैतन्यमयी आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान जागवणारं आहे. वीररसप्रधान तर ते आहेच, पण प्रचंड आशावादीही आहे. अतोनात छळ सोसतानाही आत्मबल सारखं काव्य त्यांना सुचलं, यातच त्यांच्या कणखर स्वभावाची प्रचिती येते. आपलं संपूर्ण आयुष्य एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे ते जगले. अंदमानात असो अथवा स्थानबद्धतेत, तिथल्या कैद्यांना सुशिक्षित करणं, कविता शिकवणं, इथपासून ते त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम जागवण्यापर्यंत ते सतत कार्यरत राहिले. स्वतः चंदनाप्रमाणे झिजले आणि कार्यरूपी सुगंध अनंत काळासाठी ठेवून गेले.
2: हे स्वातंत्र्य वीरा, किती वेळ मी तुझं हे चरित्र गान ऐकत होते. अरे पण हे तर काही थोडेच पैलू होते. तुझ्या संपूर्ण चरित्रातली अथांगता कदाचित मलाही पेलणार नाही. मला पाहताना दूर क्षितिजाला तरी माणसाची दृष्टी थांबेल, पण तुझं चरित्र माझ्यापेक्षा, या सागरापेक्षाही अथांग आणि खोल आहे, अतल आहे. हे स्वातंत्र्य वीरा, तुझ्या चरणाशी मी लीन होऊ शकलो यातच मी माझी धन्यता मानते. तुला शतशः नमन.
0: साहित्य सूर्य सावरकर हे रूपक आत्ताच आपण ऐकलं. लेखन होतं अर्चना साने यांचं. सहभाग होता आरती पटवर्धन, विद्यागौरी तामनकर आणि अर्चना साने यांचा.

0: ऐकलं खरंच केवढं मोठं कार्य त्यांचं आहे ग.
1: प्रचंड मोठं कार्य. हो
0: त्यांचे शब्द, त्यांची लेखणी, त्यांचे विचार सगळंच एकदम लखलखते अगदी तलवारीसारखं.
1: मला वाटतं तू त्यांचं काव्य घेऊन आलीस ना.
0: अगदी बरोबर.
1: आपण त्या ओळीनंतर ऐकूया.
0: हां
1: पण खरंच सावरकरांचा जो काही आयुष्यपट आहे, जीवनपट आहे, तो सहजासहजी आणि खूप कमी वेळात आपण ते सांगणं, समजून घेणं आणि समजावून सांगणं दोन्ही खूप अवघड आहेत. आणि खरंच ग, त्यांचं जीवन म्हणजे अक्षरशः किती कष्ट, किती हाल अपेष्टा,
0: बरोबर,
1: पण तरीही प्रचंड आत्मविश्वास आणि देशाबद्दलचं प्रेम.
0: प्रेम अगं, आणि म्हणूनच तर ते एवढं मोठं कार्य करू शकले.
1: सविता, कोणतीही व्यक्ती महान जेव्हा होते ना, ती स्वतःच्या अंगच्या गुणांमुळे नक्कीच होते, पण त्याबरोबरच त्याला घरातल्यांची तितकीच महत्वाची साथ असते, बरं का?
0: अगदी अगदी बरोबर.
1: आणि ती असेल तरच त्या भरोशावर माणूस पुढे मोठा होऊ शकतो.
0: बरोबर.
1: तो कोणत्याही संकटांवर सहज मात करू शकतो. आता तुला सांगते, स्वतः सावरकर, त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर आणि धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर, या तिन्ही बंधूंच्या पत्नींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मदत केलीच, पण सावरकर कुटुंबाच्या संकटाच्या काळात अत्यंत धैर्याने आणि अतिशय खंबीरपणे संकटांचा सामना केला. येसू वहिनी असू देत किंवा यमुनाबाई असू देत, खरंच ह्या
0: ग्रेटच बायका सगळ्याच. आणि या संपूर्ण परिस्थिती सगळी, आपण जर त्या 100 वर्षापूर्वीची ही सगळी परिस्थिती याचा जर आपण आत्ता विचार जरी केला, तरी कसं त्यांनी केलं असेल,
1: काय भयंकर संकटात ना ते गेले. बर, नुसतं तेवढंच नाही, म्हणजे त्यांनी साथ दिलीच, कधीही नवऱ्यांच्या ह्या वागणुकीवर त्रागा तर केला नाहीच, पण नवऱ्यांच्या परोक्ष जेव्हा त्यांच्यावर संकट आली, इंग्रजांनी त्यांना घरातनं बाहेर काढलं, त्या स्थितीतही त्या डगमगल्या नाही.
0: आणि त्यात आपल्या पोटचा मुलगा गेला तेव्हाच, त्याच दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. मला इथे ना एक गोष्ट कायम आठवते बरं का अर्चना. एक मोठे सैनिक होते आपल्या आर्मी मधले, मोठे ऑफिसर होते. त्यांच्या मिसेसशी बोलताना असं त्या म्हणल्या होत्या की आमच्या काळी ना कसं फोन मोबाईल असं काही नव्हतं. एकदा नवरा गेला तिकडे लढायला की गेला, मग त्याचा आमचा काहीच संबंध तो येईपर्यंत नसायचा. मग आम्ही फक्त प्रार्थना करायचो की बाबा सुखरूप परत येऊ दे.
1: तू हेच बघ, सैन्यातले जे अधिकारी होते त्यांच्या बायकांना फोनची सोय नव्हती, त्याच्याही अनेक वर्ष पूर्वी साता समुद्रापलीकडे गेलेल्या सावरकरांचं नेमके ते कोणत्या स्थितीत आहेत, काय चाललंय हे कळायला काही मार्ग नव्हता. पण किती धैर्याने ह्या सगळ्या बायका.
0: मला असं वाटतं प्रत्येकाच्या मनाची शक्ती जबरदस्त असावी तेव्हा.
1: नक्कीच असणार. पण खरंच म्हणजे बघ ना, पती पत्नीचं नातं हे विश्वासावर जेवढं असतं तर त्याच्या पलीकडे काहीच नसतं.
0: अगदी खरंय अर्चना. आणि कितीही सुख दुःख असो, कि संसारात अगदी पती पत्नी एकत्र असो किंवा लांब असो, दूर असो, प्रवास हा आपला संसाराचा खडतर असो किंवा सुखद असो, पण एकमेकांची साथ असली ना तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो आणि एकमेकांच्या विश्वासाला पात्र ठरू शकतो.
1: अगदी बरोबर.
0: तोच संसार मला असं वाटतं खऱ्या अर्थाने सुफल संपूर्ण होत असतो.
1: अगदी बरोबर आहे. सविता, तुझ्या हातात मला येताना जो कागद दिसला त्याच्यावरची कविता मी आत्ता वाचली बर का, तुझ्याही नकळत वाचली. आणि सावरकरांनी तर अनेक कविता लिहिलेल्या आहेतच, 12,000 ओळींच्या कविता आहेत त्यांच्या.
0: केवढं मोठं काम आहे हे सगळं.
1: मोठं म्हणजे अगं, किती प्रतिकूल परिस्थितीत लिहिलेल्या आहेत. तर कमलासारखं काव्य, सुरुवातीलाही म्हटलं की ते इतक्या कोमल भावना भिंतीवर खरडून काढणं, म्हणजे किती विचारांचं आणि परिस्थितीचं एकत्रीकरण म्हणूया आपण. नाही का,
0: मला सांग, तो तुरुंग, त्या तुरुंगात अतिशय घाण परिस्थिती, वास सगळा घाण, अंधारलेली
1: नाही खरंच,
0: आणि अशा ठिकाणी त्यांनी इतकं सुंदर काव्य केलं.
1: आणि हे मनोबल त्यांनी स्वतःला स्वतःच दिलं, म्हणजे त्यांच्या आत्मबल कवितेत नाही आपल्याला ते दिसतंच. आत्ता ही जी कविता माझ्या समोर आहे ती त्या कवितेचा सार असा आहे थोडक्यात, की आपल्या आयुष्याची सुरुवात म्हणजे जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपण एका प्रवासात असतो, आणि मृत्यू हा जो असतो ते म्हणजे आपलं घर असतं, तिथे स्थैर्य मिळतं आपल्याला. शेवटच्याच 4 ओळी तुला सांगते.
0: नक्की नक्की.
1: जरी राजमार्ग जे मोठे, तुझी याची घराचे ते घर अन्य असेलची कोठे, या अरुंद आळी तुनी ते मी म्हणून अणूंच्या बोगद्या तुनी रे, हिंडूनी बघे घर अंती तुझे सामोरे. पुढे बघ, घर दुजे बांधू देईना, घर दुजे बांधू देईना, आपुले कुणा उघडीना, या यत्न असा चाले ना, बसवेन सोडूनी यत्ना, ठोठावीत अजी मी म्हणून पुनरपी बारे, ती तुझ्या घराची बंद सदोदित दारे.
0: वा वा.
1: अंगावर शहारे येतात ग.
0: अंगावर शहारे म्हणजे विचार किती

0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सखी विश्व या कार्यक्रमाची. आणि सखी विश्व मध्ये आज आपल्यासाठी आपल्या भेटीला आलेली आहे सविता जेरे. सखी विश्व. सविता, तुझ्या हातात काहीतरी मला खूप छान लेखन दिसतंय.
1: तर अर्चना, आपण छान लेखणीवरनं छान गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी आत्ता आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे रूप

0: करावं आपण पण.
1: बापरे, कुठल्या कुठे विचार जातात आणि जे सत्य आहे ते स्वीकारणं आणि ते उघडपणे दाखवणं सांगणं. सावरकरांनी प्रायोपवेशन केलं म्हणजे मृत्यूलाही त्यांनी हरवलेलं आहे. कमाल आहे या माणसं.
0: म्हणजे त्यांचे विचार सगळीकडे अतिशय प्रगल्भच होते ग सगळीकडनं. म्हणजे त्या काळात सुद्धा त्यांनी स्त्रियांसाठी पण किती छान विचार करून ठेवलेत. म्हणजे किती पुढारलेले विचार होते स्त्रियांच्या बाबतीतले त्यांचे. हे 100 वर्षांपूर्वींचे त्यांचे विचार स्त्रियांविषयीचे. ते म्हणतात स्त्रियांसाठी अशक्तपणा नव्हे तर सशक्तपणा हेच खरं सौंदर्य आहे. तेव्हाचे विचार. हा, झाशीच्या राणीचा पराक्रम आणि सीतेचा त्याग हे आपले आदर्श असावेत. मुलगा हवा मुलगी नको ही मानसिकता अतिशय चुकीची.
1: 100 वर्षांपूर्वी त्यांनी काढलेले उद्गार.
0: हो,
1: बघ
0: जी आजही स्थिती आहे ग
1: खरंच
0: तशीच स्थिती आहे. मातांनी मुलींचं पालन हे देखील अतिशय व्यवस्थितपणे करावं असं सावरकर तेव्हा सांगतात.
1: वा वा.
0: आणि ह्यात अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की सावरकरांनी स्वतः त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये स्वतःच्या मुलीलाही संपत्तीचा समान हक्क दिला होता.
1: काय सांगते त्या काळात. ग्रेट. सर्वार्थाने वीर असं म्हणावं अशा, कारण मुळातच वीरश्रीयुक्त त्यांचं आयुष्य होतं, त्यांचे विचार होते. आणि ह्यासाठी सुद्धा हे असे विचार मांडण्यासाठी धाडस
0: लागतच, अगदी लागतच. म्हणजे तेव्हा सुद्धा ते कायम म्हणायचे की मुलींच्या कळत्या काळात त्यांचा विवाह व्हावा.
1: बरोबर.
0: तेव्हाची त्यांची विचारसरणी होती.
1: म्हणजे तिला तेवढी समज असावी.
0: समज असावी. आपण एक काम करूया का ग, एक मस्त गाणं ऐकूया त्यांचं,
1: सावरकरांचं.
0: सावरकरांचं.
1: वा, नक्की
0: एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे जाऊयात.
1: चाल.
0: चल.

0: वा, किती मस्त गाणं ऐकलं आता आपण.
1: सुंदर, म्हणजे असं वातावरण निर्मिती झाली आहे
0: झालीच.
1: आणि शहरे येतात ग.
0: पण अर्चना, आजकालच्या मुली बघितल्या ना की कधी कधी आश्चर्य वाटतं. म्हणजे ते आपण बघ ना, रात्री नोकरी करतात, रात्रीच्या वेळी एकटीचा प्रवास करतात. एकल प्रवास तर खूप वेळा करतातच.
1: अगदी
0: अगदी मोबाईलवरून सगळी कामं चुटकीसरशी एकदम करतात भराभर. अतिशय स्मार्ट झाल्यात मुली. आणि मला असं वाटतं समाज बदलतोय, समाज बदलतोय, समाज मुलींना स्त्रियांना सुद्धा हक्क एकसारखा देतोय.
1: कसं झालंय आता पालक सुद्धा खूप जागरूक झालेत मुलींविषयीचे. आपण मघाशी जसं म्हटलं की अजून काही ठिकाणी मुलींविषयी नकारात्मक भावना असली तरी एक समाज असा आहे की जो मुलींना बरोबरीची वागणूक देतो घरात, मुलांना मुलींना एकसारखं शिक्षण देतो. आणि हा शिक्षणाचाच परिणाम असा आहे की या स्मार्ट युगात मुली पण खूप स्मार्ट झालेल्या आहेत.
0: बरोबर.
1: म्हणजे पूर्वीच्या काळी बघ, मुलींचं आयुष्य म्हणजे घर, शाळा आणि पुढे घर,
0: अगदी संसार.
1: संसार आणि तेही परत संध्याकाळी 7 नंतर घरातनं बाहेर पडायची बंदी, कारण शेजारच्यांच्या नजरा सुरू व्हायच्या, बोलणं सुरू व्हायचं.
0: अगदी. आणि घरात घुसलं की आईचा एकच डायलॉग, मुलगी आहेस जपून वाग.
1: काय ग बाई, जपून जपून वागायचं खरंच. पण त्या काळातनं सुरक्षितता म्हणजे 4 भिंतींच्या आत राहणं असं समजलं जायचं.
0: खरे,
1: मुलींना स्वातंत्र्य कमी होतं आणि बंधनच खूप होती ग. या अमुक वयात आता शिकायचं किंवा आता शाळा, पण थोडस 4 पुस्तकं शिकली की शाळा बंद.
0: बरोबर.
1: आता घर संसार सांभाळायचं,
0: काय करायचं शिकून,
1: हो काय करायचं शिकून, आणि घरच तर सांभाळायचं, चूल आणि मूल यातच ती अडकलेली होती.
0: पण एक होत मात्र, स्वातंत्र्य कमी होतं, बंधनं जास्त होती. पण त्या काळी लोकांमध्ये एकमेकांमध्ये आपलेपणा पण होता भरपूर ठिकाणी, तो दिसत होता. कारण गावात एखादी मुलगी दिसली एकटी चाललीये, मोठं माणूस लगेच विचारायचं एकटीएस का उशीर झाला असं. म्हणून म्हणजे मला आठवतंय की असं होत होतं की अगदी घरापर्यंत पोहोचवायला चल मी येतो, ह्यांची मुलगी ना ग तू, असं विचारलं जायचं आणि सोडवायला.
1: बरोबर.
0: म्हणजे ही एक सुरक्षिततेची भावना सुद्धा तिथे होती.
1: होती. म्हणजे कसं झालंय आता जसं व्हर्च्युअली जग जवळ आलंय की नाही, तेव्हा प्रत्यक्ष सोशली जग जवळ होतं. आपल्या शेजारी कोण राहतंय, गल्लीत, आपल्या चाळीत, आपल्या आळीत कोण राहतंय, मग अगदी आडनावासहित नावासहित सुद्धा पाठ असायचं. आणि ती आपल्याच घरातली मुलगी आहे असं समजून तेवढ्या जबाबदारीने तिच्याबद्दल वागलं जायचं. बरोबर.
0: म्हणजे सांगते ना तुला की मला आज माझ्या घरची भाजी आवडली नाही तर मी शेजारच्या काकूंकडनं जायला एक बिंदास जाऊन घेऊन यायची, मला माझ्या घरची भाजी नाही आवडली तुमच्याकडची द्या. इतकं ते वातावरण एकोप्याचं होतं, एकत्रच होतं. आता थोडस त्या वातावरणात थोडा फरक पडलाय,
1: म्हणजे झालाय फरक. असं की खरंच कित्येकदा असं होतं की मोठ्या बिल्डिंग्स असतात, सोसायट्या असतात आणि आपल्या शेजारी कोण राहते हे बऱ्याचदा माहिती नसतं. हे दुर्दैवाने ही गोष्ट योग्य नाही.
0: असं पण आहे ना आजकाल की प्रत्येक जण बाहेर पडतो, प्रत्येक जण कामासाठी बाहेर जात असतो, प्रत्येकाला पोटापाण्याचा व्यवसाय करायलाच लागतो, एकाच्या पगारावर भागत नाही. त्यामुळे प्रत्येकाने बाहेर जाणं आणि काम करणं, आणि त्यामुळे मग घरी आलं की ट्रॅफिक मधनं आलंय, कंटाळलंय, असं पण होतं, कॉम्पिटिशन पण वाढलीय.
1: हा खरंय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना दोन्ही बाजू आहेत. आपण एकच बाजू घेऊन कधीच बोलणं बरोबर नाहीये. फक्त तेच झालं की वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की प्रत्येक जण आपापल्या कामात खूप जास्त व्यस्त असल्यामुळे आपल्या शेजारी काय चाललंय किंवा कोण राहतंय हे बरेचदा माहिती नसतं. पण जाणीवपूर्वक ते माहिती करून घेणंही आवश्यक आहे. ते एका अर्थाने कसं की प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही बघता ना, तर तुम्हाला शक्य होत नसलं तरी ते आपल्या आयुष्यासाठी आवश्यक आहे असं वाटतं.
0: अगदी बरोबर. आणि हल्ली आपण बघतो ना स्त्रियांचे एकंदर सुरक्षिततेच्या दृष्टीने जे प्रश्न जे आहेत ते खूप वाढल्यासारखे वाटतात ग मला. की म्हणजे पूर्वीपेक्षा आजकाल स्त्रियांना एकट्यांना बाहेर जाताना त्या सक्षम आहेत, त्या

0: करू शकतात वगैरे वगैरे, प्रत्येक गोष्ट ठीक आहे, पण तरीही त्यांना सतत सजग राहायला लागतं. कोण कोणत्या उद्देशाने आपल्याजवळ आला असेल हे कळत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे मी बघितलं ना, मध्ये एकदा सिंहगड रोडला जाताना त्या मुलीची काहीच चूक नव्हती, ती आपल्या रोडनी चालली होती गाडीवर, पण मागनं तिघ जण आली, ती थोडी पुढे गेली म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी गाडी मध्ये घातली आणि तिला ओरडले.
1: अरे बापरे.
0: म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात. ह्याच्यासाठी आजकालच्या मुलींनी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
1: हो खरंच.
0: सक्षम वा, सेल्फ डिफेन्स करा हे सांगितलं जातच,
1: हो,
0: पण प्रत्येकाला ते शक्य असतच असं नाही.
1: बरोबर.
0: पण त्याच्याबरोबर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. एकतर वावरताना आपल्या आजूबाजूला सजग राहणं हे फार महत्वाचं आहे. रस्त्याने जाता येताना किंवा आपल्या शेजारपाजारांची नजर कोणाची काय कशी आहे ही ओळखता आली पाहिजे. जो सिक्स सेन्स बायकांना दिलेला
1: असतो
0: तर ती काळजी आपण घेतली पाहिजे. हल्ली स्विस नाईफ वगैरे मिळतो, एक राहू द्यात ना तुमच्या बॅगेत.
1: बरोबर आहे. तिखटाची पुडी ठेवू शकता आणि हे ठेवलंय आपल्याकडे हे त्यावेळेला भान असलं पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा असं होतं की मुली खरं स्ट्रॉंग असतात मनाने आणि त्या एखाद्या परिस्थितीला सामोरं जाऊही शकतात उत्तमपणे, पण त्याच वेळेला भीती नावाची एक गोष्ट त्यांना तिने ग्रासलेलं असतं आणि त्या भीतीमुळे त्या खूप गोष्टी विसरतात.
0: बरोबर.
1: की आपण आता कसं फाईट करायला पाहिजे, या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपण संकटावर काही वेळा पूर्ती का असेना मात करू शकतो, दुसऱ्या कोणाची तरी तोपर्यंत मदतही मिळू शकते. पण हा अवेअरनेस, हे सतत जागृत राहणं खूप महत्वाचं
0: आहे.
1: ते तिला राहावं लागतं आता काही.
0: आणि मोठ्यांनी आरडाओरडा करा नाहीतर. तुला सांगू का, मला असं खूप वाटतं ना आपण आपल्या सगळ्या मैत्रिणींना ना आपले थोडेसे हेल्पलाईन नंबर सांगूयात का ग.
1: अगदी, फार आवश्यक गोष्ट आणि फार महत्वाची गोष्ट बोलली सविता. खरं
0: लक्षात राहत नाहीत खूप वेळा की आपण कुठे कोणाशी कसं कॉन्टॅक्ट करावं काही प्रॉब्लेम आले तर.
1: आणि ना नंबर्स लक्षात ठेवायला खूप सोपे असतात आणि बऱ्याचदा मोबाईलची रिंग आपण जेव्हा कोणाला तरी मोबाईल म्हणजे फोन करायला जातो तेव्हा पण ते मेसेजेस येत
0: असतात. तर तुला सांगते अर्चना, इतके सोपे ते एक हेल्पलाईन नंबर आहेत आणि ते आपण आपल्याकडे डोक्यात ठेवले ना आपण सतत, त्याची मदत तर आपल्याला मिळते. आणि काही नंबर असे आहेत त्यातले की जे पोलीस आपलं नाव पुढे येऊ न देता हे सगळं काम करत असतात. ही फार मोठी गोष्ट आहे. तर सगळ्यात पहिला नंबर जो प्रत्येकाकडे असला पाहिजे तो म्हणजे 112 112. हा राष्ट्रीय आपत्कालीन सेवा क्रमांक आहे आणि कोणतीही मोठी एखादी अडचण आली तर तुम्ही यांना कॉल केला तर तुम्हाला लगेच मदत मिळू शकते.
1: वा,
0: हा नंबर आहे 112. दुसरा नंबर आहे तो अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे 1091. ह्याच्या आधी पण एक आहे 1090 आणि 1091. हा जो हेल्पलाईन नंबर आहे ना हा महिला हेल्पलाईन नंबर आहे.
1: अरे क्या बात.
0: हा महिलांचा छळ झाला, त्यांना धमक्या कुठनं मिळाल्या किंवा त्यांना असुरक्षित जर कुठे वाटत असेल ना तर हा नक्कीच उपयोगी पडतो. आणि हा खूप महत्वाचा नंबर यासाठी आहे की समजा तुला एखाद्याने धमकी दिली किंवा तुझ्या मोबाईलवर एखाद्याने धमकी दिली किंवा तुला वेगळ्या पद्धतीने काही त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि तू ह्यांना जर कळवलंस या नंबरला, तुझं नावही पुढे येऊ न देता त्या व्यक्तीला व्यवस्थित ते जरब देऊ शकतात.
1: वा वा,
0: हा फार उपयुक्त नंबर आहे.
1: मैत्रिणींनो लक्षात ठेवा हा नंबर 1090 आणि 1091.
0: तिसरा आणखी एक अतिशय महत्वाचा नंबर आहे तो म्हणजे 181.
1: बर.
0: हा नंबर आहे महिला सहाय्यता केंद्राचा. म्हणजे घरातल्या लोकांनी कोणी हिंसा केली, मानसिक त्रास दिला तर या अशा संकटाच्या वेळी, खूप वेळा ना बायकांना बाहेर त्रास दिला की लगेच हे होतं पण घरातला त्रास त्या सहन करतात. त्रास सहन करणारा पण एक लिमिट असते ग, कधी कधी तो खूप जास्तच आपल्या सहनशक्तीच्या बाहेर जातं. तर अशा वेळी तुम्हाला मदत जर हवी असेल
1: व्हायलन्स साठी 181
0: या नंबरला तुम्ही नक्की कॉल करा आणि त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. आणखी एक नंबर आपल्याला नेहमी माहिती आहे तोच
1: 100 100 100.
0: पोलिसांचा पारंपरिक नंबर आहे, पोलीस आपले मित्रच असतात आणि कधीही कोणत्याही वेळी त्यांची साथ आपण नक्कीच घेऊ शकतो. अजून एक चाइल्ड हेल्पलाईन नंबर पण आहे बर का, म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या मुलीला किंवा मुलाला, छोट्या छोट्या मुलांना काही मदतीची गरज लागली तर उपयोगी असा नंबर 1098.
1: वा, 1098 चाइल्ड हेल्पलाईन नंबर.
0: आता मध्ये आपल्याकडे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली, म्हणजे त्या अनुषंगाने हा नंबर मला सांगावा असं वाटलं.
1: बरोबर आहे.
0: कारण शेवटी आपलं बाळ, आपलं पोटचं पोर, मातेचं तर हृदय, मातेचं संपूर्ण विश्व त्यांच्या भोवती असतं.
1: बरोबर आहे.
0: त्यासाठी जर कोणती मदत लागली तर 1098 या नंबर

0: बरोबर, आपण नक्की कॉल करू शकतो आणि त्यांच्याकडनं मदत आपल्याला मागू शकतो.
1: बरोबर.
0: समजा रस्त्यात काही अपघात झाला, हे नंबर सगळीकडे सतत येतच असतात, पण तरीही मी हा नंबर सांगून ठेवते. हा नंबर आहे 108. हा ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे. रुग्णवाहिका आणि वैद्यकीय आपत्कालीन सेवा, अचानक काही तब्येत बिघडली, काही प्रॉब्लेम आला, या नंबरला फोन केला तर हार्डली 10 मिनिटात यांची सेवा आपल्याला मिळते.
1: मस्त.
0: आणि आपल्याला कुठे राहतो तिथे आपल्याला ही ॲम्ब्युलन्स येऊन आपल्याला मदत मिळते. असा हा नंबर आहे 108. आता नेहमीचा अजून एक नंबर, तर म्हणजे कुठे आग लागली तर अग्निशमन दलासाठीचा नंबर, सगळ्यांना हा तर पाठ असतोच, हा 101 नंबर.
1: बरोबर.
0: आणि अजून एक फार महत्वाचा नंबर अर्चना, तो आहे 1930. 1930 हा नंबर, हल्ली सगळ्यात गुन्हे जे होतात ते ऑनलाईन फसवणूक
1: हो.
0: ही ऑनलाईन फसवणूक किंवा सायबर क्राईम जर झाला तर ह्याची तक्रार करण्यासाठीचा हा नंबर. आणि ही कोणत्याही प्रकारची ही फसवणूक असते ग, म्हणजे नुसतीच अगदी काय पैशाच्या बाबतीत असं असते असं नाही, तर वेगवेगळे फोटो काढून पाठवतात किंवा काही प्रकारची ही हा अन्याय केला जातो. तर ह्या सगळ्यांसाठीचा हा नंबर आहे 1930. ह्या नंबर
1: सोशल मीडियावर जसा आपला वावर वाढला आहे, त्या ते गुन्हे पण वाढले.
0: बरोबर आहे. आणि ह्या सगळ्यांसाठी ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, पोलिसांची मदत घेऊ शकता.
1: हो.
0: आणि आणखी एक फार महत्वाचा नंबर बर का, तर म्हणजे आपले आई बाबा, आपले विश्वासू मित्र मैत्रिणी, ह्या सगळ्यांचा नंबर आपल्या स्पीड डायर मध्ये नक्की असला पाहिजे.
1: अगदी, खूप महत्वाची गोष्ट ही. इमर्जन्सी नंबर्स मध्ये आपण हे त्यांना ठेवू शकतो. इमर्जन्सी
0: नंबर्स मध्ये आपल्याला आपण हे नंबर ठेवू शकतो. आणि सतर्क तर आपल्याला राहायलाच पाहिजे. आपण रात्रीच्या वेळी टॅक्सीचा प्रवास करतो, रिक्षाने फिरतो, एकटे दुकटे फिरतो, अशा वेळी सुद्धा सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. आपलं लोकेशन आपल्या घरच्यांना किंवा जे तुमच्या जवळचे आहेत त्यांना लोकेशन माहिती असणं अतिशय आवश्यक आहे.
1: त्यामुळे लोकेशन शेअर करणं ही पण महत्वाची गोष्ट आहे.
0: बरोबर. लोकेशन शेअर करणं अतिशय महत्वाचं आहे,
1: पण आपल्याच घरच्यांना.
0: आपल्याच हे सगळ्यात मुख्य. अशा रीतीने तुम्ही तुमची काळजी नक्की घ्या.
1: सविता, हे सगळ्या नंबर्स इतके महत्वाचे तू सांगितलेस, म्हणजे एवढा महत्वाचा मुद्दा तू मांडलेला आहेस. आणि आपल्या मैत्रिणी हे सगळे नंबर्स लक्षात ठेवतील, लिहून घेतील, पाठ करतील, काही करा मैत्रिणींनो, पण हे नंबर्स खूप महत्वाचे आहेत आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी. कारण आपण स्त्रिया आता हल्ली 24 तास घरात बसतोय असं अजिबात नाही. आपण वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने वेगवेगळ्या वेळांना बाहेर असतो आणि आपल्या घरच्यांना आपली काळजी असते, आपण स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. तर सवितांनी दिलेले हे सगळे नंबर्स तुम्ही लक्षात ठेवा.
0: आणि आपल्या मैत्रिणींना हे नक्की आवडलं असेल अशी आशा नक्कीच करूयात. आणि आजच्या पुरतं थांबूयात.
1: सविता, खूप खूप धन्यवाद. खूप मजा आली आज तुझ्याशी बोलताना.
0: मजा आली.
1: तर मी अर्चना
0: आणि मी सविता
1: आपला निरोप घेतोय सखी विश्व कार्यक्रमातून.
0: नमस्कार.
1: सखी विश्व. मैत्रिणींनो, सखी विश्व हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. लेखन होतं सविता जेरे यांचं, सहभाग होता अर्चना साने आणि सविता जेरे यांचा. मैत्रिणींनो, तुम्हाला आमचे कार्यक्रम आवडतात आम्हाला माहितीच आहे, तरी सुद्धा तुमचा अभिप्राय येणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यासाठी ईमेल आयडी लिहून घ्या, prasaran.pune@gmail.com या ईमेल आयडीवर आम्हाला तुमचे अभिप्राय कळवा. आणि आजच्या कार्यक्रमातून कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून श्रोतेहो एक निवेदन. आपल्या रोजच्या बोलण्यात आपण वाक्प्रचार म्हणींचा सर्रास वापर करतो. आनंद झाला तर दुधात साखर पडणे, एखादी वस्तू नाही सापडली तर काखेत कळसा, गावाला वळसा, या आणि अशा अनेक म्हणी वाक्प्रचार आपण नित्यनेमाने वापरत असतो आणि याचा आपण कधी कधी रागात, कधी प्रेमात, कधी आनंदाने, कधी कौतुकाने देखील वापर करतो. तुम्हालाही अशा काही गमतीदार म्हणी माहीत असतील तर अवश्य सांगा. स्वरसंवाद या कार्यक्रमात गुरुवारी 28 मे रोजी सकाळी 11 ते 11:40 या वेळेत आपण दूरध्वनीवरून संपर्क साधू शकता. विषय आहे वाक्प्रचार आणि म्हणी. दूरध्वनी क्रमांक आहे 4515414129 आणि 4515413. तेव्हा जरूर संपर्क करावा. संवादिका आहेत सविता राजेश गुटाळ.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोतेहो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित होतील.
2: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 kHz वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: श्रोताओं, अभी आप सुन रहे थे कार्यक्रम कैप्टन विक्रम बत्रा, और अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अपने मित्र अजीत
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार, नमस्कार।
2: उमंग, उमंग, उमंग, उमंग, उमंग।
3: श्रोते हो, आताच आपण NCERT द्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग ऐकला। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
4: ठळक बातम्या। बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार। गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू। नीट पेपरफुटी प्रकरणी CBI कडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक। आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर। SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं। गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमॉल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला। जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे। याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं। SIRला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा SIRची प्रक्रिया वेगळी आहे, एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही। तसंच निवडणूक आयोगानं अधिकारांचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं। SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं। तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली। नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्री पंडित नेहरूंना आदरांजली वाहिली आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे। केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं। निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं। यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं। देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचा

आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले आहेत. देशाच्या काही भागात ईद उल अझा म्हणजे बकरी ईदचा सण साजरा करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये बकरी ईद निमित्त विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममध्ये राजधानी गंगटोक इथं आज संध्याकाळी होणाऱ्या सिक्कीम विद्यापीठाच्या 7व्या दीक्षांत सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर आणि मुख्यमंत्री प्रेमसिंह तामांग हे देखील समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात 33 विभागांमधून सुमारे 14,000 पदव्या प्रदान करण्यात येतील तर 285 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदकं मिळणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं गाझा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह मारले गेल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. हमाससाठी हा मोठा धक्का असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काच म्हणाले. शीन बेट ही इस्रायली गुप्तचर संस्था आणि इस्रायल संरक्षण दल ओदाह यांच्या अनेक महिन्यांपासून मागावर होतं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हमासनंही ओदाह, त्यांची पत्नी आणि मुलगा या हल्ल्यात मारले गेल्याचं म्हटलं आहे. देशात आतापर्यंत इबोलाच्या एकही रुग्णाची नोंद झाली नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. आफ्रिकेतल्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावानंतर इबोला संदर्भातल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य सरकारांशी समन्वय साधून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांना घाबरून जाऊ नये तसंच चुकीची माहिती पसरवणं टाळावं आणि माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. गुजरातमध्ये कच्छच्या किनाऱ्यावर तटरक्षक दलानं स्थानिक पोलिसांबरोबर केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जप्त केलेल्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत सुमारे 200 कोटी रुपये असल्याचं गुजरात पोलिसाच्या सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय लष्करात अग्निपथ योजना आणि नियमित संवर्गाअंतर्गत भरतीसाठी 1 जून ते 12 जून या कालावधीत ऑनलाईन प्रवेश परीक्षा होणार आहे. लष्कर भरती अधिकारी कर्नल रजत सुवर्णा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ही परीक्षा आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर, गुंटूर, वायएसआर कडप्पा, कुर्नूल, नादियाल, एसपीएस नेल्लोर, प्रकाशम, तिरुपती, विशाखापट्टणम, विजयनगरम, श्रीकाकुलम, काकीनाडा, राजामुंद्री आणि एनटीआर या जिल्ह्यात होईल. प्रवेश परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी गुंटूर आणि विशाखापट्टणम इथं लष्कर भरती कार्यालयात बोलावलं जाईल असं कर्नल रजत सुवर्णा यांनी सांगितलं. कॅनडा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी टोरोंटो इथं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कॅनडातले वरिष्ठ नेते, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांबरोबर अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करणं आणि धोरणात्मक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारीला प्रोत्साहन देणं यांच्यातल्या वाढत्या पूरकतेविषयी या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामला राजस्थान उच्च न्यायालयाकडून आज अंशतः दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या 2 सदस्यीय पीठानं त्याची सामूहिक बलात्कार, पोक्सो

कायद्याअंतर्गत येणारे सामूहिक लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. आयपीएल क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं काल धरमशाला इथं गुजरात टायटन्सला 92 धावांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. नैऋत्य मोसमी पावसाचं केरळातलं आगमन लांबणीवर पडलं आहे. यापूर्वीच्या अंदाजानुसार काल मान्सून केरळात पोहोचण्याची शक्यता होती, मात्र केरळ आणि लक्षद्वीपमधल्या किमान 60% निरीक्षण केंद्रांमध्ये 2 दिवस सलग 2.5 मिलीमीटर पाऊस झाला की मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा केली जाईल असं हवामान विभागानं सांगितलं. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार. गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी 2 जणांना अटक. आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आता ऐकूया सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात विधान परिषदेच्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान, सातारा जिल्ह्यात उद्योग केंद्राच्या माध्यमातून 600 नवीन उद्योजक तयार आणि सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प, राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात प्राणीगणना, यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. विधान परिषदेच्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. दोन्ही जिल्ह्यात 863 मतदार आहेत. यात साताऱ्यात 474 तर सांगलीत 389 इतके मतदार आहेत. सातारा जिल्ह्यात भाजपाचे 210 मतदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे 105, शिवसेनेचे 38 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 5, राष्ट्रीय काँग्रेसकडे 6, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 4 तर आघाड्यांकडे 59 आणि अपक्ष 47 असे मतदार आहेत. साताऱ्याच्या ऐतिहासिक अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ला, संगम आणि क्षेत्र माहुलीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनानं 267.80 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापैकी 134.80 कोटी रुपये अजिंक्यतारा किल्ला तर 133 कोटी संगम आणि क्षेत्र माहुली इथल्या पुरातन ऐतिहासिक मंदिरं, स्थळांच्या विकास आणि संवर्धनासाठी वापरला जाणार आहे. अजिंक्यतारा किल्ला ते उंटासा डोंगर रोपवे, किल्ल्यावरील राजसदरेचं जतन संवर्धन करणं, मुख्य प्रवेशद्वार आणि बुरुजांची डागडुजी, दुरुस्ती, तलाव संवर्धन, माहिती केंद्र आणि इतर कामं या निधीतून होणार आहेत. माहुली इथल्या कृष्णा वेण्णा संगमावरील महाराणी ताराबाई, येसुबाई, छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळांचा जीर्णोद्धार, काशी विश्वेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर मंदिराचं जतन, घाट संवर्धन, न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या वाड्याचं संवर्धन, राजघाटाची निर्मिती, झुलता पूल आदी कामं करण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यात उद्योग केंद्राच्या माध्यमातून 600 नवीन उद्योजक तयार झाले आहेत. या नवीन उद्योजकांमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. या उद्योगांच्या माध्यमातून सुमारे 2500 जणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. जिल्हा उद्योग केंद्रानं गेल्या काही महिन्यात सातत्यपूर्ण कामं करत नवीन उद्योजक आणि उद्योग उभारणीसाठीचे प्रयत्न केले होते. यासाठीच्या योजनेतून नवीन उद्योजकांना व्यवसायासाठी 35% अनुदान देण्यात येत आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प, राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि सागरेश्वर वन्यजीव

0: अभयारण्यात नुकतीच प्राणीगणना झाली. यासाठी 135 मचाण तयार करण्यात आले होते. 175 वनकर्मचारी तर 228 निसर्ग प्रेमींच्या मदतीनं ही प्राणीगणना करण्यात आली. तीनही प्रकल्पात 1556 वन्यजीवांची नोंद घेतली गेली. यात 240 सांबर, 165 चितळ, 347 रानगवे, 108 रानकोंबडे, 68 मोर तसंच इतर प्राण्यांची गणना करण्यात आली. माणदेशातील समृद्ध जैवविविधता, दुर्मिळ वन्यजीव आणि गवताळ प्रदेशांच्या संरक्षणासाठी सातारा वन विभागानं महत्वाचं पाऊल उचललं आहे. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी किरकसाल कुक्कुडवाड क्षेत्राला संवर्धन राखीव दर्जा मिळण्यासाठीचा ठोस कृती आराखडा तयार केला आहे. यासाठी वनविभाग तज्ज्ञांची समिती नेमणार असून त्यांच्यामार्फत पर्यावरण जैवविविधतेचा समतोल राखून नव्यानं होणाऱ्या रस्ता प्रकल्पाबाबत संशोधनात्मक काम होणार आहे. याचबरोबर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीनं माळरान संनियंत्रण शास्त्रीय पद्धतीनं होणार आहे. याबरोबरच माळरान सफरीचंही आयोजन करण्यासाठीच्या पर्यायांची चाचपणी या आराखड्याच्या माध्यमातून होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सातारा जिल्हा परिषदेनं देशाच्या पश्चिम विभागात प्रथम क्रमांक मिळवत राज्यातही अव्वल स्थान मिळवलं आहे. या अभियानात विविध निकषांच्या आधारे केंद्रीय समितीनं 1000 गुणांची तपासणी करत जिल्ह्यांचं मूल्यांकन केलं होतं. जिल्हा परिषदेनं गावागावात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले होते. तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली. वाचन केलं होतं पूजा दीक्षित यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत सुधाकर निचकवडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं तुंबडी गीत.

0: श्रोतेहो, याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: सीमा, अगं मोबाईलवर चक्क रेडिओ ऐकतेस. कुठलं स्टेशन ग?
2: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय? मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही.
2: मुळीच नाही मीनू. अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर.
3: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाऊनलोड करा. त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा. ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही.
4: हॅलो मनभावन, श्रोते हो आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.
5: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी.
4: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची,
6: सांग तू माझा,
4: तुमच्या आवडीची
5: पाहिले नमी तुला,
4: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी.
5: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी.
4: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम. हॅलो मनभावन,
0: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून.
4: श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग इतकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा. तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी. फोन नंबर आहे 0712-254-8271.
7: आठ दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा.
8: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा.
7: आप भी जुड़िए हमारे साथ
8: विज्ञापन के जरिए.
7: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम.
8: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
7: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से.
8: फोन नंबर है 254-8271.
7: 254-82-71.
4: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी. आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचं आहे. आपलं नाव गाजवायचं आहे देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आय डी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.

0: राधिका, किती वाट बघायची, चल ना लवकर.
1: अहो हो, आलेच.
2: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था, रोता था.
1: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होतं हो.
0: अगं ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ज OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय. या दूरचित्रवाणीचे 65 लाईव्ह चॅनल्स 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाईव्ह TV स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे.
1: अरे वा, किती छान. मी पण आताच हा OTT प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सांगते.
2: न्यू रिलीजेस बॉलिवूड की

0: प्रसार भारती है कराता भारत के हर रूप का दर्शन।
1: ग्रामीण भागातील आपले बाल मित्र मैत्रिणी वाट पाहत असतात या कार्यक्रमाची। हा त्यांचा आवडता कार्यक्रम।
2: यात अभ्यासाच्या जोडीला असतो थेट शाळेत जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या कलागुणांना वाव,
1: आणि असतो भरपूर मनोरंजन किलबिल कार्यक्रमात।
2: म्हणूनच हा कार्यक्रम आहे बाल गोपालांसाठी खास।
1: नाव त्याचं गोकुळ आणि मुलांना असते या कार्यक्रमाची आस।
2: तेव्हा ऐका महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी सकाळी 10:35 कार्यक्रम गोकुळ। आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी।
3: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, कालच्या कृषीवाणीतून आपण बोर्डो पेस्ट तयार करण्याची पद्धत कशी आहे हे लक्षात घेतलं होतं। महत्वाचं म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला फळझाडांचं रोगांपासून संरक्षण करण्यासाठी कशा पद्धतीनं करता येईल याचा देखील आढावा घेतला होता। आता लक्षात घ्या, मात्र बोर्डो पेस्ट तयार करत असताना किंवा वापरताना आपल्याला विशेष काळजी घ्यायची असते। साधारणतः आपण चांगल्या प्रतीचा मोरचूद जो गर्दन निळ्या रंगाचा स्फटिका समान उपलब्ध असतो तोच आपण वापरावा। आता चुना जो वापरायचा आहे तो देखील आपण उत्तम प्रतीचा विरी न गेलेला म्हणजेच विरसताना फसफसणारा असा आपण वापरावा। लाकडी पिंप किंवा मातीची भांडी किंवा मग प्लास्टिकची भांडी द्रावण तयार करण्यासाठी वापरावी। मोरचुदाकरता वेगळी भांडी, चुन्याकरता वेगळी भांडी आणि मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला तिसरं भांडं जे आहे ते वेगळं वापरावं लागेल। मोरचूद आणि चुन्याचं द्रावण एकमेकात मिसळण्यासाठी दोन्ही द्रावण मात्र जे असतात ते मिसळण्यापूर्वी आपण थंड करून घ्यावं। मिश्रण गाळून घ्यावं म्हणजे फवारणी करताना पंपाच्या तोटीत कण अडकणार नाही। महत्वाचं म्हणजे बोर्डोक्सचा वापर आपण जर बागेवर फवारण्यासाठी करतो म्हटलं तर ते उदासीन म्हणजेच मिश्रणाचा सामू जो आहे तो 7 ते 7.2 असल्याची आपल्याला खात्री करून घ्यावी लागेल। जेवढ्या मिश्रणाची आवश्यकता आहे तेवढंच आपण तयार करावं आणि त्याच वेळेस संपूर्ण फवारणीसाठी किंवा झाडांना लावण्यासाठी वापरावं। मिश्रण तयार केल्यानंतर त्याच दिवशी ताबडतोब वापरून ते आपण संपूर्ण टाकावं। जर काही मिश्रण उरलं असेल तर मात्र दुसऱ्या दिवशी त्याचा वापर करू नये। तसा जर वापर आपण केला तर मात्र रोपांवर त्याचा परिणाम होत असतो। लक्षात घ्या, बोर्डो पेस्ट आपण जर तयार करणार असाल तर पद्धत हीच आहे की 1 किलो मोरचूद आपल्याला घ्यावं लागेल, त्याची बारीक पूड तयार करून किंवा पुरचुंडी तयार करून 5 लिटर पाण्यामध्ये प्लास्टिकच्या बादलीत ते विरघळवून घ्यावं। सोबतच दुसऱ्या बादलीत 5 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये 1 किलो कळीचा चुना विरघळवून घ्यावा। त्यानंतर ही दोन्ही वेगवेगळी द्रावणं जी आहे ती एकाच वेळी आपण तिसऱ्या बादलीत ओतून घ्यावी। सोबतच लाकडी काठीनं ते द्रावण ढळून घ्यावं। एकत्रित झालेलं घटक जे आहे ते पेस्ट स्वरूपात तयार होतं आणि हे मिश्रण जे आहे ते म्हणजे बोर्डो पेस्ट। अशा रीतीनं घट्ट झालेलं द्रावण जे आहे ते ब्रश किंवा मग कुचीच्या साहाय्यानं झाडाच्या बुंध्याला ज्या ठिकाणी जखम आहे अशा ठिकाणी आपण ते लावावं। तेव्हा शेतकरी बंधूंनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं सांगितल्याप्रमाणे फळझाडांना जर आपण बोर्डो मिश्रणाचा वापर केला किंवा बोर्डो पेस्टचा वापर केला तर निश्चितच फळभागांचं आयुष्य हे वाढतं आणि महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव देखील आपल्या फळबागेमध्ये होत नाही।
2: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात कृषीवाणी।

0: सीमा, अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस. कुठलं स्टेशन ग?
1: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र.
0: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय. मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही.
1: मुळीच नाही मीनू. अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर.
2: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाऊनलोड करा. त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा. ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही.
3: हॅलो मनभावन. श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.
4: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी.
3: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची
5: सांग तू माझा
3: तुमच्या आवडीची
4: पाहिले नमी तुला
3: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम, या मासिक पाळी दरम्यान आहार कसा असावा याविषयी आज सांगा.
2: मासिक पाळीमध्ये जो विषय आहे तो आहे रक्तस्त्राव. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे मासिक पाळी दरम्यान तिला आहे खूप अशक्तपणा असतो, थकवा असतो, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पेय म्हणजे पातळ पदार्थ तिने घेण्याची गरज आहे. रक्त बाहेर पडतं त्यामुळे जास्त प्रमाणात तिला पुढे धोका आहे तो रक्तक्षय. हा, आणि हा रक्तक्षय होऊ नये म्हणून तिने प्रॉपरली जेवणामध्ये लोहयुक्त आहाराची गरज आहे. आता लोहयुक्त आहार म्हणजे आपण बघतो की आपल्याकडे जे स्थानिक स्तरावर मिळतं ते सहज आहे की ज्याच्यामध्ये शेवग्याचा पाला आहे, पालक भाजी आहे, बीट आहे, गूळ आहे. त्यानंतर आहे की महत्वाचं आहे ते म्हणजे प्रोटीन म्हणजे प्रथिनं, कारण रक्त तयार होण्यासाठी लोहही लागतं आणि प्रथिनंही लागतं. त्याच्यामुळे प्रथिनांचाही खूप जास्त प्रमाणात तिने आहारात समावेश करणं गरजेचं आहे. जसं मोड आलेली कडधान्य आहे, पनीर आहे, त्याच्यानंतर मासे आहेत, तर नंतर अंडा आहे. आणि ह्या दरम्यानी थोडंसं तिच्या पोटामध्ये दुखत असतं, त्याच्यामुळे हा जो आहार आहे हा हलका आहार असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर भरपूर पातळसर असणंही गरजेचं आहे, कारण शरीरातलं पाणी रक्ताद्वारेही भरपूर प्रमाणात बाहेर गेलेलं असतं. आणि त्यानंतर आहे तिला मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ह्या घटकांची गरज असते. का? तर तिला बऱ्याच वेळा जे आपले गर्भाशयाचे स्नायू असतात तर त्याच्याही वेदना तिला होत असतात, ते आखुडलेले असतात. तर हे स्नायू रिलॅक्स होण्यासाठी तिला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, तर हे मिळण्यासाठी कोबी हा चांगला स्रोत आहे. नंतर मासे आहेत, खेकडे आहेत, त्याच्यानंतर नाचणीचे पदार्थ आहेत, ज्याच्यातून कॅल्शियम मॅग्नेशियम ती खूप प्रमाणात तिला मिळेल. आणि काय होणार आहे, तिचं रक्त भरून निघेल, नंतर पोटामधले जे स्नायू असतात ते सैल पडायला मदत होईल, अशक्तपणा थकवा आहे हेही कमी व्हायला मदत होईल शकते. त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल हायजीन सोबत आपल्याला आहाराचीही तेवढीच खूप महत्वाची गरज आहे.
1: नक्कीच मॅडम. या दरम्यान ज्या वेदना होतात त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात?
2: हा, तर वेदना म्हणजे थोडक्यात काय आहे की तो स्त्राव बाहेर काढण्यासाठी गर्भाशयाला जोरदार आकुंचनं येत असतात आणि त्याच आपल्याला वेदनाच्या स्वरूपात आपल्याला बाहेरून दिसतात. तर ह्यामध्ये वेदना कमी होण्यासाठी अतिशय नैसर्गिक घरगुती आहे ते म्हणजे आलं. तर आल्याचा चहा जर पिला तर खूप चांगलं आहे. त्यानंतर आहे फोमेंटेशन, म्हणजे काय आहे की गरम पाण्याचा वापर करून, ज्याच्यामध्ये आपण हॉट वॉटर बॅग वापरतो बघा, तर ही हॉट वॉटर बॅग पण आपण गरम पाणी त्याच्यामध्ये घालून जर पोटाला शेक दिला तर त्याचाही उपयोग होईल. त्याच्यानंतर आहे सध्या हॉट पॅड्स पण अवेलेबल आहे, तर हे हॉट पॅड्स पण आपण त्या भागावरती यूज करू शकतो, ज्याच्यामुळे गरमपणामुळे काय होणार आहे, तिथले जे गर्भाशयाचे स्नायू आहे ते सैल पडणार आहेत आणि तिच्या पोटातल्या वेदना आहेत त्या कमी व्हायला मदत होणार आहे. पोटातल्या वेदना कमी होण्यासाठी एक आहे ते म्हणजे थोडं माइंड डायव्हर्शनल काही थेरपीज आहेत, हॉबीज असतील, काही चित्रकला आहे, संगीत असेल, तर ह्या तुम्ही जपू शकता. आणि अगदी जर खूपच दुखत असेल तर त्याला आम्ही मेडिकली डिसमेनोरिया म्हणतो, तर तुम्ही प्रॉपरली डॉक्टर कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आणि ते मग तुम्हाला म्हणजे जे काही आहे पेनक्युलर्स वगैरे ते डॉक्टरांच्या ऍडवाइसने तुम्ही घेऊ शकता.
1: तर श्रोते हो, मासिक पाळी दरम्यान जी स्वच्छता घ्यायची, जी काळजी घ्यायची याविषयी अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपण गेले तीन भाग प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांच्याकडून घेतली.

0: घेतलीत. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण करण्यात आलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्झवर श्रोते हो. आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 2:10 पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्यावर ह्याचा काय दुष्परिणाम होत आहे हे आज पाहूया. भारत हा कृषी प्रधान देश आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे चक्र बदलत आहे, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, उष्णतेच्या लाटा वाढत आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोकण, मुंबई, चेन्नई यासारख्या किनारी भागांना समुद्र पातळी वाढीचा धोका आहे. ह्यातच महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, शेतकऱ्यांचे नुकसान, पाण्याची कमतरता यात मोठी वाढ होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे झाडे लावणे. झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. प्रत्येकाने आयुष्यात कमीत कमी एक झाड तरी लावलं पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे. बस, रेल्वे, सायकल याचा वापर वाढवला पाहिजे. ऊर्जा बचत केली पाहिजे. अनावश्यक दिवे बंद ठेवणे, LED बल्ब वापरणे, सौर ऊर्जेचा वापर करणे किंवा पवन ऊर्जेचा वापर करणे, नंतर प्लास्टिकचा वापर कमी करणे, कापडी पिशव्या वापरणे, प्लास्टिकचा पुनर्वापराला प्राधान्य देणे, पाण्याची बचत करणे, पावसाचे पाणी साठवणे आणि पाणी जपून वापरणे हे पण आवश्यक आहे. पुनर्वनीकरणाचा विचार करणे, कचरा वेगळा करणे, पुनर्वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे. स्वच्छ ऊर्जा वापरणे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वळणे गरजेचे आहे. ह्यामध्ये समाजाची भूमिका काय असू शकते? वृक्ष लागवड मोहीम, प्रदूषण नियंत्रण, हरित ऊर्जा प्रकल्प, प्लास्टिक बंदी, पर्यावरण शिक्षण यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा पर्यावरण क्लब उघडणे, वृक्ष लागवड मोहीम हाती घेणे, प्लास्टिक मुक्त मोहीम हाती घेणे, ऊर्जा बचतीचे अभियान करणे ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग रोखणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही आहे, प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजे. जर आपण आज उपाययोजना केल्या नाहीत तर पाणी टंचाई वाढेल, अन्न टंचाई निर्माण होईल, रोग वाढतील, समुद्र किनारी शहरे धोक्यात येतील. वैज्ञानिकांच्या मते तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. पृथ्वी आपली गरज भागू शकते पण लोभ नाही. आपण जर निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल. श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग ही केवळ पर्यावरणाची समस्या नाही,

0: तर मानव जातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपण प्रत्येकाने छोटे छोटे बदल केले तर मोठा फरक पडू शकतो. एक झाड लावा, पाणी वाचवा, ऊर्जा बचत करा, प्रदूषण कमी करा. आजची कृती उद्याचे भविष्य घडवते. धन्यवाद.
1: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण करण्यात आलं आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दुपार समाचार प्रसारित होतील.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण अश्विनी गोखले यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. आपण ऐकलात राग मधमात सारंग. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद पोटे यांनी आणि हार्मोनियमवर साथ

होती सुमित्रा क्षीरसागर यांनी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी CBIकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश. 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मॉल्ले बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950च्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. SIRला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा SIRची प्रक्रिया वेगळी आहे. एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही. तसंच निवडणूक आयोगानं अधिकाराचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं. SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं. या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे. हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर कोकण पुणे सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानी

दिनानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर, गच्चीवर, दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्ये शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईद निमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या एमएससीईटी परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी-12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्याच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला. मुंबईमध्ये एका बेकायदेशीर क्लँटेडाईन मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50,74,00,000 रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी 3 अटक केली आहे. घटनास्थळावरून 1 देशी बनावटीचं पिस्तूल आणि 19 जिवंत काडतूसही पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी आगरीपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. धोकादायक रसायनं, स्फोटक पदार्थ आणि संबंधित धोकादायक पदार्थांच्या अनधिकृत ऑनलाईन विक्री आणि जाहिरातींवर केंद्र ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं नियामक कारवाई सुरू केली आहे. अमोनियम नायट्रेट, गनपावडर, पिक्रिक ऍसिड अशा प्रकारच्या पदार्थांच्या विक्री आणि सूचीकरणासाठी प्रमुख ई कॉमर्स संकेतस्थळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि नोकरदार विद्यार्थ्यांसाठी सोनोपंत तांडेकर महाविद्यालयात आता मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचं उपविभागीय केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच दुसरी पदवी घेण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये एमबीए, सायबर सिक्युरिटीसह विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम असणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात धरणांमधल्या मर्यादित जलसाठ्यांच्या पार्श्वभूमीवर सिडकोकडून पाणीपुरवठा होणाऱ्या क्षेत्रात उद्यापासून 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, बारवी धरण आणि पाताळगंगा धरणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या एच एस प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्तीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज के श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांचे हे सामने होणार आहेत तर महिला एकेरीत मालविका बनसोड तैवानच्या सियांग टीमकडून 21-11, 19-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं हेल्थ स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या देहविक्रयाच्या जाळ्यातून पोलिसांनी

0: 5 महिलांची सुटका केली. कल्याणशीळ मार्गावरच्या या स्पावर पोलिसांनी परवा छापे टाकले होते. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश. 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10:22 झाली आहेत. आता अस्मिता वाहिनीचे पहिल्या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत 4:58 मात्र AIRDTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम असेच सुरू राहतील.

मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवरून आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून तसंच ऐकू शकता. यानंतर थोड्याच वेळात ठळक बातम्या प्रसारित होतील.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सार्वजनिक वितरण प्रणालीत मदत करणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे चालू ठेवायला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये झालेल्या पुनरीक्षण प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. मुंबईमध्ये क्लँडेस्टाईन मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50.74 कोटी रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून तिघांना अटक केली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 5:02 प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या अंतर्गत आपण ऐकू शकाल रेवा नातू यांचं शास्त्रीय गायन. आपण ऐकू शकाल राग सावनी. ताल मध्यलय, झप तालात निबद्ध आहे, द्रुत 3 तालात निबद्ध आहे. तबला 7 विनायक पाठक यांची आणि हार्मोनियम व 7 उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांची आहे. ऐकूया रेवा नातू यांचं शास्त्रीय गायन राग सावनी.

गायलेला राग सावनी आपण ऐकलात. त्यांना तबला साथ विनायक पाठक, हार्मोनियम साथ उपेंद्र सहस्रबुद्धे यांनी केली होती. ही निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यार घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची आहे.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात आर्थिक साक्षरता ही केवळ गरज नाही तर प्रत्येक तरुणासाठी अत्यावश्यक कौशल्य बनली आहे.

0: अत्यावश्यक कौशल्य बनली आहे. शिक्षण, करिअर आणि स्वप्नांच्या पाठपुराव्यासोबतच पैशाचे योग्य नियोजन, बचत, गुंतवणूक आणि खर्च याबाबत जागरूक असणे तितकेच महत्वाचे आहे. आजचा युवक डिजिटल युगात जगत असला तरी आर्थिक निर्णय घेताना योग्य माहिती आणि मार्गदर्शनाची कमतरता अनेकदा जाणवते. म्हणून आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून तरुणांना सक्षम बनवणे ही काळाची गरज आहे. चला तर मग मित्रांनो, आज आपण आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात ऐकणार आहोत युवांसाठी आर्थिक साक्षरता, पैशांचे व्यवस्थापन, बचतीचे महत्व, गुंतवणुकीचे पर्याय आणि आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग याबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग आपल्या आर्थिक भविष्यासाठी मजबूत पाया घालण्याची सुरुवात करूया. या महत्वपूर्ण विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत अमृता देशपांडे मॅडम. अमृता मॅडम, तुमचं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या युववाणी कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: अमृता मॅडम, हा विषय आजकालच्या जमान्यात फार महत्वाचा आहे, तर त्याची परिपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे आहे. तर आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की काय आणि आजच्या युवकांसाठी ती का महत्वाची आहे?
1: पण जर भारतात बघितलं तर साक्षरतेचं प्रमाण खूप जास्त आहे, पण त्या मानाने आर्थिक साक्षरतेचं प्रमाण हे कमी आहे. मग आता आर्थिक शिस्त लागायला आपल्याला काय करायला पाहिजे? तर मी म्हणेन की आर्थिक साक्षरता म्हणजे सोप्या भाषेत पैशांचे जे स्रोत आहेत किंवा जे कमाईचे सगळे मार्ग आहेत, तुम्हाला माहिती आहे की कुठून कुठून मला कसे पैसे येणार आहे, मग त्याचं उत्तम नियोजन करायचं. खर्चाचं म्हणजे काय करायचं, तर वॉन्ट्स आणि नीड्स मधला फरक हा तुम्हाला समजायला पाहिजे. आणि त्याचं उत्तम नियोजन जमलं की मग आहे तो पैसा व्यवस्थित पुरतो आणि यालाच आपण आर्थिक नियोजन असं म्हणतो. तर बजेट त्याच्यासाठी करायचं, ती सवय लावायची. ते युवांना का महत्वाचं आहे, तर ते जर त्यांना योग्य वेळेस समजलं तर पुढे जाऊन त्यांना त्याचा त्रास होणार नाही आपल्या आयुष्यात. आपण जी म्हणू युवा स्थिती आहे किंवा लहान मुलांना, ते अगदी बालवयापासून पण त्यांना समज आल्यानंतर हळूहळू ते जेव्हा बालवाडीत जातात तेव्हापासून जर तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात त्याचं शिक्षण त्यांना द्यायला सुरुवात केली घरी, तरी त्यांना पुढे जाऊन त्याचा आयुष्यात फायदा होतो. पण आर्थिक साक्षरता युवा पिढीमध्ये असणं फार गरजेचं आहे, याचं कारण उद्या जाऊन ते देशाचं नागरिक होणार आहेत आपल्या, त्याच्यामुळे त्यांना त्या वयात त्याची जाणीव येणं हे फार गरजेचं आहे.
0: तरुणाईंनी कमाई सुरू करताना कोणत्या गोष्टी हाती घ्यायला हव्यात, बजेट तयार करण्याची योग्य पद्धत कोणती?
1: आजकाल जीवनशैली फार बदललेली दिसून येते, तर त्याच्यामुळे जर तुम्ही तरुण लोकांनी कुठल्या गोष्टीचा वापर करायला पाहिजे आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने विचार केला, तर असं लक्षात येईल आपल्याला की प्रलोभनं खूप आहेत, पण त्या प्रलोभनांना बळी न जाता आपण कसं उत्तमरित्या नियोजन करायचं, म्हणजे काय तर बजेट कसं करायचं. आता त्याच्यासाठी बरेचसे टूल्स अवेलेबल आहेत. आपल्या घरी आपलं एक बजेट करू शकता, तर ते तुम्ही वहीत देखील लिहू शकता. तर त्याच्यामुळे हे जेव्हा आपण युवा पिढींमधचा विचार करू किंवा त्यांच्याबद्दल जेव्हा विचार करू तेव्हा असं लक्षात घ्यायला पाहिजे की एक काकीबो कन्सेप्ट आहे जी जपानमध्ये प्रचलित आहे, पण अतिशय सोपी आहे. म्हणजे तुम्ही काय करायचं, कुठे खर्च केला, तुम्हाला कुठून पैसे मिळाले, तो कुठे कुठे गेला, तुम्ही केला खर्च तो अनावश्यक होता का, याचं परत अनालिसिस करून बघायचं. मग हे तुम्ही कसं करू शकता, विकली करू शकता, मंथली करू शकता, आणि त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की कुठे तुमचा खर्च अतिरिक्त झाला. आपण एक म्हणू की 50-30-20 रेशो आहे, त्या रेशोत तुम्ही काय करू शकता की मेजर टक्के जे आहे, आता हा रेशो प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळा पण असू शकेल, मग त्याच्यातला मेजर पोर्शन जो आहे तो कुठे खर्च होईल तुमच्या गरजांवर, बरोबर आहे, किराणा आहे, दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी, त्यानंतरचा जो रेशो आहे तो कुठे खर्च होईल, तर तुम्हाला कधीतरी बाहेर जावं असं वाटतं, त्या सगळ्या गोष्टींसाठी व्हॅकेशनवर जावं लागतं. तिसरा 30% जो रेशो आहे तो त्या कॅटेगरीमध्ये येईल. मग उरलेला 20 जो आहे तो मात्र तुम्ही बचत तिथे किंवा तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग अशा ठिकाणी गुंतवणूक करून ठेवू शकता. तर हे तुम्हाला तुमचे जे कमाईचे स्रोत आहे त्याच्याच बेसिसवर कॅल्क्युलेशन करून तुमचा खर्च कसा आहे त्याचा एक अंदाज घेऊन बरोबर ते सगळं साच्यात बसवता आलं पाहिजे. कारण काय आहे की ईएमआयच्या आधार घेऊन तुम्ही बरेच खर्च करतात आणि ते अनावश्यक असतात, किंवा क्रेडिट कार्डचा वापर आहे, मग ते शेवटी तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या कमाई किती आहे आणि त्यानुसार खर्च हे कसे मॅनेज करायचे.
0: बचत आणि गुंतवणूक यामधला नेमका फरक काय आहे आणि गुंतवणूक करण्यासाठी कशा प्रकारे सुरुवात करावी?
1: आपण नेहमी कसं विचार करतो की मला एवढं माझ्याकडे इनकम आलं त्याच्यातनं एक्सपेंडिचर मी वजा केलं, मग जी उरलेलं आहे ते मी बचत केली, सेव्हिंग माझं, तर हा जो फॉर्म्युला आहे ना हा आता बदलायची वेळ आलेली आहे. खरं बचत आपण केव्हा म्हणू की जेव्हा इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेंडिचर, म्हणजे त्याच्यात ना तुम्ही आधी पैसा आला का तो इन्व्हेस्ट करायचा, ठरवायचंच की एवढे पैसे माझे मी बचत करणार आणि मग उरलेला जो आहे पैसा त्यातनं तुम्ही तुमचे खर्च भागवा आणि मग आपण आता जो रेशो बोललो त्या रेशो मध्ये तुम्ही तुमचे खर्च करू शकता आणि व्यवस्थित मॅनेज होतात गरजेच्या वस्तूंवर.

0: खर्च करता येतो. तर याचं बायफर्केशन हे तुम्ही या आधारे करू शकता. आणि गुंतवणूक जे आहे तर गुंतवणुकीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तुमचं वय काय त्यानुसार ते जे पर्याय अवेलेबल आहेत याचा तुम्ही निवड करू शकता. कोणाला एफडी मध्ये करायला आवडेल, कोणाला आरडी मध्ये करायला आवडेल, सोन्यात गुंतवणूक आवडेल किंवा चांदीत आवडेल. पण आजकाल गोल्ड ईटीएफ ठेवण्याचा धोका आहे, त्याला आवड कसं करू शकता तुम्ही? तर गोल्ड ईटीएफ घेऊ शकता, सिल्वर ईटीएफ घेऊ शकता, पेन्शन फंडात गुंतवणूक करू शकता. तर हे सगळे जे आहे हे तुम्ही केव्हा करू शकाल? जेव्हा मेजर पोर्शन तुम्ही बचत केली की हे सगळे गुंतवणुकीचे पर्याय तुम्ही निवडू शकता. त्याच्यामुळे गुंतवणुकीला सुरुवात करताना पर्याय तर खूप उपलब्ध आहेत, पण तुमची कॅपॅसिटी किती आहे? आता पगाराच्या जर तुम्ही 80% गुंतवणूक करू टाकली तर 20% तुमचं भागणार आहे का? नाही. मग त्याच्या आधारे तुमच्या इन्कमचा विचार करा, खर्च गरजेचे किती लागणार आहेत याचं एक कॅल्क्युलेशन घ्या आणि सुरुवात करताना छोट्या अमाऊंट पासून करा. मी असं म्हणेन की थोडी थोडी थोडी थोडी सुरुवात केली की एक अंदाज येतो तुम्हाला आणि शेवटी थेंब थेंब तळे साचे. एकदा सुरुवात केली की मध्ये नियोजन पण समजायला लागतं.
1: अमृता मॅडम, आजकाल आपण आर्थिकतेसाठी भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आपण पाहतो, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आता तुम्ही बघाल बऱ्याच वर्षापासून चालत आलेले आहेत ऑप्शन्स. ते कुठले? तर फिक्स्ड डिपॉझिट, आरडी रिकरिंग डिपॉझिट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पीपीएफ, हे पण एक खूप चांगलं ऑप्शन आहे. आता म्युच्युअल फंडला चांगला जोर चढलेला आहे, तर ते म्युच्युअल फंड पण अभ्यास करून. तर जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुमचा छोटीशी सुरुवात करता, पण जर तुम्हाला असं वाटलं की माझा पोर्टफोलिओ मला मोठा करायचा आहे, माझा जो आता इन्कम चांगली वाढते आहे, अशा वेळी त्यातले जे तज्ञ आहेत त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता. पण अगदी पोस्टाच्या स्कीम देखील खूप चांगल्या असतात, सरकारी योजनांमध्ये पण तुम्ही पैसा गुंतवू शकता. तर हे जे ऑप्शन आहे याचा थोडासा जर नीट अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच लक्षात येतं की मी कुठे गुंतवणूक करायला पाहिजे. आता पीपीएफ मध्ये तुम्ही जवळपास वर्षाला 1.5 लाखापर्यंत अमाऊंट गुंतवू शकतात, त्याच्यावर व्याज पण चांगलं मिळतं. हे जे ऑप्शन्स आहेत याच्यावर कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा तुम्ही घेऊ शकता. तर कसं आहे, इन्फ्लेशन वाढतंय, महागाई वाढते, तुम्ही जर ते पैसे घरीच ठेवले तर त्याचा काही फायदा होईल का? हेच जर तुम्ही योग्य प्रकारे गुंतवलेत पैसे तर त्याच्यात काय होईल, तुम्हाला रिटर्न मिळतील. आणि ते रिटर्न तुम्हाला कसे कामात येतील? तर पुढे जाऊन जी इन्फ्लेशन, तुम्ही जेव्हा जसं जसं तुमचं वय वाढतंय तसं इन्फ्लेशन पण वाढतंय, तर व्हॅल्यू ऑफ मनी जी आहे त्याच्यानंतर काही काळाने जो तुम्हाला पैसा मिळणार आहे तो ऍट लिस्ट पार असेल, मॅच असेल इन्फ्लेशनच्या. त्याच्यामुळे योग्य गुंतवणूक ही करणं गरजेचं आहे.
1: आणि या ज्या गुंतवणुकी आहेत त्या ऍज पर देअर पॉलिसी टर्म्स अँड कंडिशन्स वाचूनच आपण करावं.
0: नक्कीच करायला हव्या, कारण त्या अगदी बारीक अक्षरात लिहिलेल्या असतात आणि तुम्ही भावनेच्या भरात किंवा पटकन कोणीतरी सांगताय म्हणून, पण त्यांची परिस्थिती वेगळी असेल, त्यांच्या गरजा वेगळ्या असतील. तर त्याच्यामुळे तुम्ही निवडताना स्वतःचा विचार करून सर्वार्थाने त्या पॉलिसी निवडाव्या.
1: इन्शुरन्स, ज्याला आपण विमा असेही म्हणतो, तर विमा आणि आर्थिक नियोजन यांचा संबंध कसा आहे?
0: तुम्ही पैसे गुंतवलेत किंवा बचत केली घरी आणि म्हणाल आता की हुश माझ्याजवळ आहेत आता एवढे पैसे, पण एखाद्या वेळेस जर अनसर्टन म्हणजे अघटित घटना घडली तर काय होईल? मग अशा वेळेस काय उपयोगी पडणार आहे इन्शुरन्स? आपण जर बघितलं आपल्या आजूबाजूला तर विम्याकडे एकदम वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. मला कशाला, मला काय होणार आहे, मी विमा का काढायला पाहिजे? पण त्याचे पण काही प्रिन्सिपल आहे. तुम्ही जर कमी वयात विमा काढला तर प्रीमियम कमी येतं. हेल्थ पॉलिसीज असतात, त्या पॅकेजमध्ये कसं असतं, घरचा कर्ता पुरुष काढतो, त्यात त्याची बायको, त्याच्यावर डिपेंडंट असणारे मुलं बाळ, त्याचे आई वडील हे देखील कव्हर होतात. मग एखाद्या वेळेस वयोमानाने आई वडिलांवर खर्च जरी झाला तरी त्याची झळ लगेच त्यांना पोहोचत नाही ना, ते रिएम्बर्समेंट होतात पैसे. किंवा काही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस ट्रीटमेंट होते, बरोबर आहे? त्याच्यामुळे मी म्हणेल की याचा अगदी डायरेक्ट संबंध आहे. कुठेतरी तुम्हाला अशा कॅलॅमिटी झाल्या, अघटित घटना घडल्या, तर फायनान्शियल स्टॅबिलिटीच्या दृष्टीने या पॉलिसीज खूप महत्वाच्या असतात. आता फक्त लाईफ पॉलिसीजचाच विचार करायचा का? त्याच्यासोबत तुम्ही बघता जनरल इन्शुरन्स पण महत्वाचे आहे. म्हणजे काय, तर तुमच्या ऍसेट्स असतात, घर आहे, बरोबर आहे, गाडी आहे, महत्वाच्या वस्तू आहे, मग याचा पण इन्शुरन्स हा एक उत्तम पर्याय आहे. आता त्याचा गुंतवणूक आणि इन्शुरन्सचा काय संबंध? जेव्हा तुम्ही पॉलिसी घेता म्हणजेच प्रीमियम पे करता, म्हणजेच इनडायरेक्टली काय करता, तुम्ही गुंतवणूक करता आणि ते जे पैसे तुम्ही प्रीमियम मध्ये पे करता टुवर्ड्स, त्याचं तुम्हाला डिडक्शन पण मिळतं. म्हणजे ती काय करता, तुम्ही दुसऱ्या पद्धतीने गुंतवणूकच करून ठेवता की हॉस्पिटलवर किंवा इतर गोष्टींसाठी, ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे त्याच्यासाठी एक प्रोव्हिजनच करून ठेवता ना. त्याच्यामुळे या पद्धतीने आपण म्हणू शकू की इन्शुरन्स आणि गुंतवणूकचा एकत्र, म्हणजे आपण जे काय म्हणू त्यांच्यामध्ये कनेक्शन काय आहे जर तुम्ही म्हटलं तुमच्या प्रश्नाला, तर हे या पद्धतीने ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत.
1: मॅडम, इन्शुरन्स असणे फार गरजेचे आहे. इमर्जन्सी फंड म्हणजे काय आणि तो नेमका किती असावा?
0: आता इमर्जन्सी फंड म्हणजे काय, तर त्याच्या शब्दातच त्याचा अर्थ आहे. आपण म्हणतो ना एकदम इमर्जन्सी.

0: एमर्जन्सी उद्भवली म्हणजे काय तुम्ही जे ठरवलं नव्हतं तसं झालं. तर साधारण आयडियली असं म्हणतो आपण की 3 ते 6 महिन्यापर्यंत पुरेल म्हणजे जेवढा तुमचा खर्च आहे एवढं नियोजन ठेवावं तेवढा इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे. आता तुमचा खर्च जास्त असेल तुम्हाला असं वाटत असेल की मला तो फंड कमी पडेल तर तुम्ही 12 महिन्यापर्यंतचा ठेवू शकता. म्हणजे वर्षभरात मला किती खर्च लागतो तो फंड बाजूला ठेवणे इमर्जन्सी मध्ये ठेवणे म्हणजे त्या पैशाला हात लावायचा नाही जोपर्यंत आपत्कालीन परिस्थिती उद्भवत नाही याला म्हणू आपण इमर्जन्सी फंड. आता दुसरं उदाहरण आपण बघू. आता नोकरी सुटली आता कॉर्पोरेटमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रात नोकरींची शाश्वती नाही आहे तर कोणी असं ठरवून जातं का की आज माझी नोकरी सुटणार आहे का त्याला माहित असतं की उद्या त्याला कामावून काढणार आहे नाही. तर मग अशा वेळी तर पण काय करू शकतात की इमर्जन्सी फंड हा नेहमी सेफर साईड ठेवू शकतात कारण ईएमआय असतात त्यांचे खर्च लागून असतात. म्हणजे नोकरी सुटली तर येणारा पैसा ओघ कमी होतो पण खर्च तर तेवढेच राहतात किंबहुना ते वाढत जातात. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड करणं खूप गरजेचं आहे. ते फक्त नोकरी सुटल्यावर नाही आता त्याच्यात पॉलिसी पण आलेल्या आहेत. तुम्ही ती पॉलिसी पण घेऊ शकता इन्शुरन्सची. त्या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्ही जेव्हा तुमची नोकरी सुरू असते तेव्हा प्रीमियम पे करत राहायचं आणि नोकरी सुटल्यावर ती इन्शुरन्स पॉलिसीच्या आधारे तुम्हाला मंथली काही अमाऊंट ठराविक मिळते ज्या आधारे तुम्ही तुमचे जे बेसिक खर्च आहे ते करू शकता. हा इमर्जन्सी फंड प्रत्येकाच्या वैयक्तिक आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे घरची परिस्थिती आहे याच्यावर अवलंबून आहे पण निदान एवढा तरी तो असावा किमान 3 ते 6 महिने.
1: अमृता मॅडम आजकाल आपण सगळेजण सगळ्याच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करतो
0: बरोबर
1: तर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीची शिस्त कशा प्रकारे राखली पाहिजे.
0: ऑनलाईन पेमेंट ही सुविधा दिलेली आहे सरकारने पण आता ऑनलाईन पेमेंट जिथे गरजेचं आहे तिथे तुम्ही करताय ते चांगलं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही खाली उतरलात किंवा कामावरून घरून येताना भाजी आणली तर ती शिस्त बरोबर चालू राहते पण तुम्ही जर फूड प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन काही लोकांना सवय असते की ते चालत बसायचे किंवा शॉपिंग प्लॅटफॉर्म्स आहेत ऑनलाईन. आता येणे काय होतं तिथे काही लिमिट नाही आहे म्हणजे जिथपर्यंत तुम्हाला बँकेचा मेसेज येत नाही की तुमचा बँक बॅलन्स लोवर झालं तोपर्यंत तुम्ही फ्री आहात ना ऑनलाईन पेमेंट करायला. मग ही कॅप तुम्हाला लावावी लागते की कुठे किती कॅप लावायची. मग आयदर तुम्ही एखादा असं बँक अकाउंट त्याला ऑनलाईन पेमेंटसाठी ठेवा की ज्याच्यात तुम्ही 5,000 पैसेच ठेवणार नाही म्हणजे आपोआप तुमचं काय होईल खर्च त्याच्यावर होणारच नाही. आपण जे ऑनलाईन पेमेंट करतो त्याला पण लिमिट तुम्ही लावू शकता आणि ती लावणं गरजेचं आहे आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच ते प्लॅटफॉर्म उघडा आणि पर कॉस्ट जर खूप जास्त येत असेल आणि तेवढी त्याची गरज नसेल तर लगेच स्टॉप व्हा तिथे थांबा. त्याच्यामुळे ही यूपीआय ला लिमिट देणं खूप गरजेचं आहे कारण आर्थिक शिस्तीचा तो एक महत्वाचा भाग आहे.
1: हो मॅम क्रेडिट कार्ड आणि कर्ज हे इम्पॉर्टंट भाग आहेत आर्थिक मधले तर त्यांचा वापर आपण जबाबदारीने कसा करावा.
0: आता जसं तुम्ही म्हणाला की महत्वाचे भाग आहे म्हणजे त्याचा वापर हा जबाबदारीने करायला पाहिजे. म्हणजेच तुमच्या अंगात जर आर्थिक शिस्त नसेल तर तुम्ही त्याचा गैरवापर पण करू शकता. आता तो जाणून बुजून करता कारण तुम्ही तो खर्च करून जाता मग तुम्हाला वाटतं की अरे मी नको करायला होतं पण नंतर पश्चाताप करून काही फायदा नाही. तर ती शिस्त कशी लागायला पाहिजे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहे प्रलोभन आहे ऍडव्हर्टाइजमेंट आहे ते तुम्हाला मोहात पाळायलाच बसलेले आहेत ना. मग तुम्ही ते काय करता त्याच्यावर खाली लिहिलेलं असतं की या कंपनीचं क्रेडिट कार्ड वापरलं तर एवढा डिस्काउंट मिळेल की अरे बापरे 50,000 गोष्ट तर मला या क्रेडिट कार्डने 30,000 मिळते पण तुम्हाला त्याची खरंच तेवढी गरज होती का. कधी कधी याच्या मोहात पडून तुम्ही काय करता तुम्हाला काय वाटतं ठीक आहे आज पैसे नाही आपण क्रेडिट कार्ड मध्ये घेऊन घेऊ ना क्रेडिट कार्डवर नंतर पे करू. 50,000 वस्तू तुम्हाला काय वाटतं 30,000 मिळाली पण 30,000 जेव्हा रिपे करायची वेळ येते तेव्हा जाणवतं की अरे त्याची खरंच तेवढी गरज होती का किंवा त्यावेळेला माझी मग तेवढी रिपेईंग कॅपॅसिटी आहे का जेव्हा त्याची ड्यू डेट येते. त्याच्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर हा सांभाळूनच करायला पाहिजे आणि ही जी प्रलोभनं असतात तुमच्या आजूबाजूला याच्या बळी पडायला नको. गरज असेल तर अवश्य घ्या पण नसेल तर तुम्ही काय करू शकता त्याच वस्तू इन्स्टंट पेमेंटने घेऊ शकता अजून थोडा स्वस्त मिळतील असं न करता पहिल्यांदाच त्याचं कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवा की खरंच माझी रिपेईंग कॅपॅसिटी किती आहे आणि त्यानुसारच आपले निर्णय घेत चला.
1: अगदी बरोबर आहे मॅडम आणि हे खूप महत्वाचं आहे कारण उगाचच निष्काळजीपणाने आपण पैसे खर्च करत गेलो तर पुढे भविष्यात खूप धोका होण्याची पण शक्यता आहे.
0: विचार करणं सारासार खूप गरजेचं आहे.
1: सोशल मीडियावरती खूप साऱ्या अशा योजना असतात की जलद म्हणजे पटकन आपण श्रीमंत होऊ शकतो त्याच्याने तर अशा योजनांपासून युवकांनी कशा प्रकारे सावध राहावे आणि आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणजे ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी.
0: आपण बघतो की आजूबाजूला सतत तुम्हाला ऑफर दिसतात बाय वन गेट वन फ्री ठीक आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची नो लंच इज फ्री इन दिस वर्ल्ड. त्याच्यामुळे त्यांचं त्याच्यामागे ऑलरेडी ते सायकोलॉजिकली तुमच्यावर इम्पॅक्ट करतात. आणि तुम्ही त्या मोहाला बळी पडता आणि ती वस्तू खरेदी करता आणि तुम्हाला वाटतं की मी एक गोष्टीचे पैसे दिले एका वस्तू

0: क्वेश्चन मला चार फ्री मिळाले, तो मी बाकी त्याचा अभ्यासच करत नाही की वजनात फरक झालेला आहे का, क्वालिटीत फरक झालेला आहे का, किंवा त्या एकाच्या ह्याच्यातच बाकीच्यांची पण कॉस्ट कव्हर झालेली आहे का. त्याच्यामुळे हे पक्क ध्यानात ठेवायचं मी जे वाक्य सांगितलं की नो लंच इज फ्री इन दिस वर्ल्ड, तर मी म्हणेल की हे फार महत्वाचं आहे. काही काही साईट्स या क्लोननी पण केलेल्या असतात, म्हणजे ओरिजिनल वेबसाईट ही वेगळी असते आणि तशीच दिसणारी ती केलेली असते आणि मग त्यांना हे ऑनलाईन फ्रॉड होतात. मग हे जे आपण बघतो की फ्रॉड होतात ऑनलाईन, ते कशाने होतात? ते काहीतरी मग चुकीचं बटन दाबल्या जातं किंवा क्लोनने जी वेबसाईट केलेली असते तिथे ते पैसे निघून जातात, त्यांना समजत पण नाहीत, ते घाबरल्यासारखं होतं आणि तो गुन्हा नोंदवायचा केव्हा, त्याचे पैसे तुम्हाला नंतर मिळतील केव्हा, ते एक मोठी साखळी आहे. तर ते फ्रॉडचे पण प्रकार आहेत. दुसरं अजून यांना काय टेम्पटेशन की लवकर श्रीमंत व्हायचं असतं. आता मला तुम्ही सांगा, मेहनत न करता लवकर श्रीमंत कसं होईल?
1: बिलकुल नाही.
0: तर कुपन्स येतात तुम्हाला फ्री, लॉटरीचे मेसेजेस येतात, बरोबर आहे, तुम्ही ही जिंकले ते जिंकले, इथे कुठेतरी सहल तुम्हाला फुकट, हे वॅकेशन फुकट, त्याच्यावर क्लिक केलं जातं. युवा लोक म्हणजे यंगस्टर लोकांना वाटतं अरे बापरे मला हे काय काय मिळतंय, ते तुम्ही क्लिक केलं की तुमचे आहे ना ते पैसे त्याच्यामध्ये निघून जातात. आणि ह्याचा अवेअरनेस सरकार पण करतं
1: हो,
0: पण तुम्ही पण ते थोडस जेव्हा असे मेसेज येतात तेव्हा शांत चित्ताने विचार करून ते उघडावे. घाईघाईत एक्साइट होऊन असे प्रकार जर केले, पटकन क्लिक केलं तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी, कुरिअर सर्व्हिसेस आहेत तिथे पण बरेच असे फ्रॉड होतात, तुम्ही ऑनलाईन जे मागता डिलिव्हरी, तर त्याच्यामुळे काय आहे, तुम्ही शुद्धीवर राहूनच या गोष्टींचा विचार करायला पाहिजे.
2: अमृता मॅम, आर्थिक स्वावलंबनासाठी 20 ते 30 वयोगटातील तरुणांनी कोणते पावले उचलावेत?
0: आपण आपलं बजेट करायची सवय लावायची. काकी बो आपण फॉलो करू शकतो किंवा घरी तुम्ही तुमचं वहीत लिहू शकता, किंवा आजकाल डिजिटल टूल्स आहेत, ऍप्स आहेत, त्याच्यात तुम्ही रोजचा रोज खर्च लिहू शकता. तर या पद्धतीने एक तर तुम्ही तुमचं नियंत्रण ठेवू शकता खर्चावर. दुसरं आहे कॅप ठेवायची. कॅप म्हणजे कशी, की एनव्हलप करा, म्हणजे ते डिजिटल फॉर्ममध्ये करा किंवा मग फिजिकल फॉर्ममध्ये करा. गरजेच्या गोष्टींसाठी एवढा खर्च आहे, व्हॅकेशनसाठी एवढा आहे, थोडीशी त्यातनं बचत करायची आहे त्याच्यासाठी एवढा आहे, आणि एंटरटेनमेंटसाठी एवढा आहे, ब्रँडेड कपडे खरेदी करण्यासाठी एवढा आहे, नवीन गाडी घ्यायची त्याची काय प्रोव्हिजन असेल त्याच्यासाठी. ती लिमिट क्रॉस केली की मग तो खर्च बंद करायचा. 5,000 रुपये जर तुम्ही ब्रँडेड कपड्यांसाठी महिन्याला काढलेले आहेत, 5,000 वर मात्र 1 रुपयाचा कपडा घ्यायचा नाही. तर ही जी शिस्त आहे ती तुम्हाला स्वतः स्वतःची लावावी लागते. आता लवकर का लावायची लहान वयात, तर तुम्ही लहान वयात पॉलिसी काढली किंवा पेन्शन फंड घेतले, हे कुठेही जर गुंतवणुकीच्या पर्याय घेतले तर त्याचं प्रीमियम कमी असतं ना, त्याच्यात पण कमाईला लागल्यास तुम्ही त्याच्यात गुंतवणूक सुरू केली तर याचाही तुम्हाला चांगला फायदा आयुष्यात मिळू शकतो.
2: पालक आणि शैक्षणिक संस्था आर्थिक साक्षरतेत कशा प्रकारे भूमिका बजावू शकतात?
0: घरी पालकांनी मुलांकडे लक्ष देणं खरंच गरजेचं असतं. आपण जो ट्रेंड बघतोय खर्चाचा की लहान लहान मुलं ब्रँडेड गोष्टींवर बराच खर्च करतात, बाहेर खाण्यावर खूप पैसा खर्च होतो, आणि मग ते काय होतं, त्यांना पण ती सवय लागलेली आहे की आई वडिलांकडून कार्ड घेऊन जायचं आणि त्यांना त्याच्यात मजा येते ते करायला, बरोबर आहे. त्याच्यामुळे पालकांनी घरात लहान मुलांना त्या वयात ती शिस्त लावणं सुरू करायला पाहिजे. लागलीच सगळ्या गोष्टींना तुम्ही हो म्हणू नका, त्यांना नोची पण सवय ठेवा,
1: बरोबर,
0: नाही तर ते त्यांना सहन नाही होत. पालकांना पण वाटतं आपल्याला नाही मिळालं तर त्यांना मिळू द्या, किंवा मग आता जेव्हा नोकऱ्या सुरू असतात तेव्हा हाय पॅकेजचे ज्यांचे जॉब असतात त्यांच्या घरात खूप पैसा येत असतो, मग ती वृत्ती आजकाल आपल्याला बघायला मिळते की आहे ना मग भोगून घ्या. ती सवय मुलांमध्ये पण दिसून येते. काय आपण पूर्वी आजी आजोबांच्या तोंडून ऐकलेलं आहे, आई बाबांच्या तोंडून ऐकतो की अंथरुण पांघरुण पाय पसरावे, आता ही संकल्पनाच नाहीशी होते का असं दिसायला लागलं आपल्या आजूबाजूला, बरोबर आहे. त्याच्यामुळे लहान वयात त्या सवय लावणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जसं शाळांमध्ये म्हणालात तर शाळांमध्ये फायनान्शियल लिटरसी हा विषयच आता अभ्यासक्रमात त्यांनी टाकलेला आहे सरकारने, त्याच्यामुळे तो शाळांमध्ये व्यवस्थितरित्या शिकवला जातो. बऱ्याच एनजीओ पण याच्यात काम करतात, त्या शाळांमध्ये जाऊन अवेअरनेस जागरूकता मुलांमध्ये आणतायत, त्यांचे अवेअरनेस कॅम्प होतात. काही शाळांमध्ये मी हे पण बघितलं की ते आपली बँक चालवतात, म्हणजे लहान मुलंच ती बँक कशी चालवतात, तर तिथे पासबुक त्यांना प्रिंट करून दिलेले असतात, त्यांच्याच पैकी एक जण बँक मॅनेजर होतो, एक जण कॅशियर म्हणून काम करतो, आणि ते बँकिंग ट्रान्झॅक्शन ते पैसे जमा करतात आपल्या खात्यातनं, कधीतरी काढतात. तर हे शाळांमध्ये पण त्यांना समजाव्या म्हणून अशा कन्सेप्ट, असे अभिनव उपक्रम राबवले जाताना म्हणजे मी पण बघितलेले आहे आणि याचा मुलांना नक्कीच फायदा होतोय.
2: मॅडम, आपण पाहतो आजकाल की युवकांमध्ये जास्त बचत करणे हा फॅक्टरच नाहीये, तर त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
0: थोडासा अभाव त्याचा दिसून येतो, म्हणजे मी असं म्हणेल की हा फॅक्टरच नाही असं नाही. याचं कारण फार पूर्वी एक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने सर्वे केला होता बऱ्याच वर्षांपूर्वी, तेव्हा त्यांनी

0: भारतीयांचा आपण अभ्यास केला, म्हणजे जे भारतातले लोक लंडन मध्ये स्थायिक झाले 3 पिढ्यांपासून, त्यांचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांना असं दिसून आलं की ओव्हरऑल भारतीयांमध्ये जी बचत करण्याची प्रवृत्ती आहे, तीच पद्धत, तीच कल्चर जे 3 पिढ्यां अगोदर लंडनला गेलेले लोक आहेत त्या भारतीयांमध्ये आताही दिसून आली. म्हणजे काय, तर आपल्यामध्ये त्या सवयी आहेत. फक्त आपण जे म्हणतो की रोप लावल्यावर त्याला पाणी घालावं लागतं, खत घालावं लागतं ते मोठं होईपर्यंत, तसंच आहे की आपल्या ज्या ज्या सवयी आहेत त्या आता सुप्त असतील, त्याला तुम्हाला परत आठवण करून कसं म्हणजे इम्प्लिमेंट करायचं याच्यासाठी मग पालकांची मदत आवश्यक आहे. त्या मुलांसाठी, युवा पिढींना, आजी आजोबांचं मार्गदर्शन गरजेचं आहे, शिक्षकांचं मार्गदर्शन गरजेचं आहे. कोण काय करतं याकडे न बघता मला काय सवयी अंगीकारायची आहे, तर हा एक घटक महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मी म्हणेल की त्याला तुम्ही चांगल्या गोष्टींना खतपणे घाला, त्याला प्रोत्साहन द्या बचतीसाठी, पुढे जाऊन गुंतवणुकीसाठी.
1: अमृता मॅम, आपल्या युवतींसाठी आणि महिला गटासाठी पैशांची गुंतवणूक कशी करावी आणि कशापासून त्यांनी सुरुवात केली पाहिजे याबद्दल काय सांगाल?
0: आजकाल आपण बघतो युवती पण स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.
1: हो,
0: तर ज्या मंथली ज्यांना पेमेंट मिळतं, म्हणजे ज्या नोकरी करतात किंवा स्वतःचा व्यवसाय करतात किंवा खूप स्टार्टअप्स पण आहेत, तर स्वतःचे त्यांचे छोटे छोटे उद्योग करून पण त्या पैसे कमवतात, तर ते पैसे आल्यानंतर मग कसे तुम्ही साठवायचे किंवा ती कसे गुंतवणूक करायची याचा विचार हा पहिलेपासूनच करायला पाहिजे. आता तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तुम्हाला कच्चा माल खरेदी करायला पण रोजचा रोज पैसा लागू शकतो, पण मग ती जी मार्जिन आहे की विक्री केल्यानंतरची आणि रोज माल खरेदी म्हणजे करायला लागणारा पैसा किंवा हाताखाली अजून तुमच्या कोणी आहे त्यांना तुम्ही देऊन जे पैसे उरतात मग त्याच्यात डेली रोज किती टाकायचे, त्याचं नियोजन हे त्या पद्धतीने झालं पाहिजे. जे सरकारी ऑप्शन्स आहेत याचाच विचार करावा, थोडी थोडी का होईना रक्कम त्याच्यात टाकावी. आता महिलांचं जर आपण बघितलं तर ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांना माहितीच असतं, म्हणजे कारण नोकरीत सगळेजण बोलत असतात कुठे गुंतवणूक केली काय. बेसिकली महिलांचा कल आपण जास्त बघतो सोन्याकडे दिसतो, तर तुम्ही तो पर्याय घेऊ शकता. दुसरं ऑप्शन हे जे ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म आपण वापरतो ते जर तुम्ही नीट बघितले, म्हणजे फक्त स्कॅनिंगसाठी किंवा ऑनलाईन पेमेंटसाठी त्याचा वापर होत नाही, तर त्याच्यात सगळे पर्याय, म्हणजे युटिलिटी बिल तुम्ही पे करू शकता, तसं जर तिथे बघितलं तर अगदी 100 रुपयापासून तुम्ही गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडात देखील एखादा प्लॅन तुम्ही घेतला तर मग त्याच्या तिथून पेमेंट तुम्ही करू शकता. राऊंडिंग ऑफ एक डोक्यात ठेवा, म्हणजे जसं आता तुम्ही घर खर्चाला पैसे मागता, 200 रुपये खर्च तुम्हाला अंदाज होता, 180 झाले, 20 रुपये शिल्लक उरले, मग त्या महिलांनी काय करू शकतात, त्या ते 20-20 रुपये बाजूला ठेवायचे आणि हळूहळू तेच 20-20 रुपये जरी तुम्ही हे केलं तरी महिन्याच्या अखेरला एक बऱ्यापैकी अमाऊंट झालेली असते, तीच वर्षाकाठाला मेजर म्हणून तुम्ही वापरू शकता, बरोबर आहे. त्याच्यातनं काहीतरी घरासाठीच घेऊ शकता किंवा स्वतःसाठी घेऊ शकता. तर युवतींनी आणि महिलांनी पण तुम्ही स्वतःच्या पायावर उभे आता आपण बघतो राहतो तर त्या अनुषंगाने विचार करायला हवा, स्वतःच्या तब्येतीची पण व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. त्या खूप पॉलिसीज या महिलांसाठी असतात इन्शुरन्सच्या, त्या देखील तुम्ही घ्यायला पाहिजे. नोकरीला लागल्या लागल्या पहिली गोष्ट ती घ्यायला पाहिजे. पेन्शन फंड, सरकारी ज्या योजना आहेत त्या अगदी छोट्या अमाऊंटपासून आहेत उपलब्ध, त्या घ्यायला पाहिजे.
1: नक्कीच मॅम, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जाता जाता आपल्या युवक मित्रमैत्रिणींना तुम्ही काय सांगता?
0: जाता जाता मी असं सांगेन की 3 पॉइंट लक्षात ठेवा. डायव्हर्सिफिकेशन करायचं, म्हणजे एकाच ठिकाणी सगळी गुंतवणूक करायची नाही, कमी वयात इक्विटी जास्त करायची, डेट मध्ये कमी करायची, आणि जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं इक्विटीचं प्रमाण कमी करायचं, डेटचं वाढवायचं, म्हणजे ज्याने तुम्हाला त्रास होणार नाही आर्थिकदृष्ट्या, कारण नंतर जबाबदाऱ्या यायला जातात, बरोबर आहे. तर रिस्क आणि रिटर्न गो हँड इन हँड, त्याच्यामुळे तुम्ही तुमची जी इनकमिंग कॅपॅसिटी आहे, कुठून कुठून पैसा येतो आहे त्याचा विचार करून इन्व्हेस्टमेंट करायची, ते ऑप्शन्स, आणि हॅव पेशन्स, घाई घाईत निर्णय घ्यायचे नाही. इन्व्हेस्टमेंटचे निर्णय तर बिलकुलच घ्यायचे नाही, ठीक आहे. आणि हे जे ट्रेंड आहेत ना आपण जे इतकं बोललो, हॉट टिप्स, इथे गुंतवणूक करा तिथे गुंतवणूक करा, त्या जेव्हा तुमच्यापर्यंत येतात ना तोपर्यंत उशीर झालेला असतो, त्यांनी ऑलरेडी तिथे गुंतवणूक केलेली असते जे लोक हे टिप्स देत असतात, त्याच्यामुळे त्याच्या मागे नका जागू. तुम्हाला जे योग्य वाटतं, तुमच्या बजेटमध्ये जे बसणार आहे तिथेच तुम्ही गुंतवणूक करा. आणि तिसरं मी म्हणेल की तुम्ही तुमचे पर्याय पण वाढवा, म्हणजे इन्कम उत्पन्नाचे जे स्रोत आहेत ते पण वाढवायचा प्रयत्न करा, कारण तरुण वय जितके मेहनत तुम्ही कराल याचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन मिळणार आहे. तर ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम प्रकार असतो, तर मूळ जे आहे तुमचा कमाईचा स्रोत तो तर सुरूच ठेवा, पण त्याला जोडीला काय तुम्ही अजून करू शकता याचा पण विचार करा.
1: खूप छान संदेश दिला मॅडम तुम्ही, आणि नक्कीच ही जी माहिती तुम्ही दिली आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्यासाठी

0: आपल्या युवक मित्रांना नक्कीच गरजेची आहे आपल्यासाठी, आणि नक्कीच आपले युवक मित्र सुद्धा त्याची अंमलबजावणी करतील याची मला खात्री आहे. अमृता मॅडम, तुम्ही इथे आलात आणि आपल्या युवक मित्रांना खूप छान माहिती दिली, त्याच्याबद्दल आकाशवाणी पुणेतर्फे आणि आपल्या युवक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: बचत, गुंतवणूक आणि खर्च यामध्ये संतुलन राखत आर्थिक शिस्त अंगीकारणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. माहितीपूर्ण आणि जागरूक राहून आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतो. चला आजपासूनच आर्थिक साक्षरतेकडे एक पाऊल टाकूया आणि उज्ज्वल सुरक्षित भविष्याची दिशा ठरवूया. चला तर मग मित्रांनो, याचबरोबर आजच्या आपल्या युवावाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी ही आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvwanaiarpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आजारमुक्त वृद्धत्वासाठी योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संयम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचं अनावरण करण्यात आलं. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतीवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम पंतप्रधानांना आदरांजली वाहिली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्येच शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईदनिमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्याच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. एसआयआरचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची शक्यता आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून एसआयआर कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखडा प्रकल्पांतर्गत IFMS आणि अॅग्रीस्टॅक प्रणालीचं एकत्रीकरण करण्यात येत असून खत विक्री प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, सुलभता आणि शेतकरी हित साध्य करण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. केंद्र शासनामार्फत फर्टिलायझर सेल एप्लिकेशन सिस्टीम FSAS हे मोबाईल आधारित अॅप विकसित करण्यात आलं आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना QR कोडद्वारे खतांचं ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. शेतकऱ्यांनी केलेलं QR कोड आधारित बुकिंग 3 दिवसांसाठी वैध राहणार असून संबंधित शेतकरी त्यांच्या सोयीनुसार निवडलेल्या खत विक्रेत्याकडे जाऊन खत खरेदी करू शकतील अशी माहिती कृषी संचालक सुनील बोरकर यांनी एका पत्राद्वारे दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य करताना वापरलेली भाषा सहन केली जाणार नाही आणि अशा प्रकारची भाषा वापरल्यास भाजप कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत असा इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. बावनकुळे यांनी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा वक्तव्यांमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र आक्रोश निर्माण होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. कृषी आयुक्त कार्यालय, पाणी फाउंडेशन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा, उमेद अभियान आणि राज्यातील प्रमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं शेतकऱ्यांसाठी गेल्या 25 मे पासून डिजिटल शेती शाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या डिजिटल शेती शाळेच्या माध्यमातून खरीप हंगामातील विविध पिकांचं आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यात येणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. या शेती शाळेमध्ये दररोज वेगवेगळ्या पिकांनुसार तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि कृषी अधिकारी शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या मनात असणाऱ्या तांत्रिक शंकांचं निरसन झूमच्या चॅट बॉक्समध्ये किंवा युट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून करता येणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता लाभार्थी सत्यापन अॅप अर्थात बेनिफिशियरी सत्यापन अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन हयात प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे वृद्ध, विधवा, निराधार व्यक्ती तसंच दिव्यांग लाभार्थ्यांना तहसील कार्यालय, बँक अथवा पोस्ट ऑफिस इथं वारंवार जाण्याची आवश्यकता राहणार नाही. पात्र लाभार्थ्यांना स्वतः अथवा इतर नातेवाईकांच्या मदतीनं अथवा गाव पातळीवरील ग्राम महसूल अधिकारी ग्राम

पंचायत संगणक परिचारक कर्मचारी यांच्या माध्यमातूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. याचबरोबर सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र तसंच नागरी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून देखील लाभार्थ्यांना या एपद्वारे ऑनलाईन पद्धतीनं हयात प्रमाणपत्र सादर करता येईल. ही सेवा लाभार्थ्यांसाठी विनामूल्य उपलब्ध राहणार आहे. लाभार्थ्यांनी सेतू सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून सेवा घेतल्यास त्यासाठी किमान 50 रुपये इतकं सेवाशुल्क द्यावं लागेल. केंद्र सरकारनं सार्वजनिक क्षेत्रातील खाण कंपनी कोल इंडिया लिमिटेड CIL मधील आपला 2% हिस्सा विकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया बिगर खुदरा गुंतवणूकदारांसाठी विक्री प्रस्ताव OFS अंतर्गत आज खुली करण्यात आली. यासाठी प्रति शेअर किमान 412 रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. या विक्रीतून सरकारला सुमारे 5000 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनेतील ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे वैश्विक ओळखपत्र अर्थात UDID कार्ड उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांनी दिनांक 15 जूनपर्यंत अर्ज करावेत. हे अर्ज स्वावलंबन पोर्टलद्वारे ऑनलाईन करून त्यांची प्रत संबंधित तहसील कार्यालयाकडे सादर करणं आवश्यक आहे. विशेष सहाय्य योजनेचा लाभ अखंडितपणे मिळवण्यासाठी विहित मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम असून आज दुपारी 2:30 नागपूर इथं सर्वाधिक 45.4° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात 44.6° सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. अमरावती आणि गडचिरोली इथं 44.2, गोंदिया अकोला 43.3, अमरावती इथं 43.2 तर बुलढाण्यात 39.6° सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. पुढील 24 तासांसाठी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, वाशिम, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यासाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्ला त्यांनी दिला असून प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर, दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असंही मोदी यांनी म्हटलं आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या HS प्रणॉयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणॉय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहेत. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज के श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांचेही सामने होणार आहेत. तर महिला एकेरीत मालविका बनसोडला तैवानच्या सियांग टीमकडून 21-11, 19-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. राज्यामध्ये प्राण्यांमधील लाळ खुरकत रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लसीकरण फेरी 9ची पूर्वतयारी वेगानं सुरू झाली आहे. या फेरीसाठी राज्याला मे महिना अखेरीस तब्बल 119,01,19,00,000 लस मात्रा प्राप्त होणार आहेत. ऐनवेळी लसींचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच वितरणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागानं नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. संजय गांधी निराधार अनुदान आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना ऑनलाईन हयात प्रमाणपत्र सादर करता येणार. आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम. नागपूर इथं 44.4° सेल्सिअस तापमानाची नोंद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजे 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कोण कुणाचे या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत.

आशा भोसले यांच्या आवाजातील कोण कुणाचे या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 6:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कामगार सभेचा क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम क्रीडा विश्व.

0: श्रोते हो क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: श्रोते हो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत.

0: कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत दुसरी मुंबई महापौर चषक इंडोर क्रिकेट स्पर्धा याविषयी व्योम फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया बाळासाहेब तोरसकर आणि व्योम फाउंडेशन क्रिकेट संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे यांची विशाल मोरेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार क्रीडा रसिको, क्रीडाविश्वच्या आजच्या कार्यक्रमात मी विशाल मोरेकर आपण सर्वांचे स्वागत करतोय. क्रीडा रसिको, नवीन महापालिका स्थापन झाल्यापासून विविध महापौर खेळाडूंच्या स्पर्धा आता सुरू झालेल्या आहेत. यातलीच एक स्पर्धा नुकतीच मुंबईत पार पडली, ती म्हणजे मुंबई महापौर चषक इंडोर क्रिकेट स्पर्धा. हे इंडोर क्रिकेट स्पर्धा म्हटल्यावरती जरा आश्चर्याचा धक्का बसणं स्वाभाविक आहे, पण आजच्या कार्यक्रमात आपण इंडोर क्रिकेट काय आणि याची स्पर्धा कशी खेळण्यात आली याचीच माहिती करून घेणार आहोत.

0: आपण सर्वांचं स्वागत करतोय. क्रीडा रसिको, नवीन महापालिका स्थापन झाल्यापासून विविध महापौर खेळाडूंच्या स्पर्धा आता सुरू झालेल्या आहेत. यातलीच एक स्पर्धा नुकतीच मुंबईत पार पडली, ती म्हणजे मुंबई महापौर चषक इंडोर क्रिकेट स्पर्धा. हे इंडोर क्रिकेट स्पर्धा म्हटल्यावरती जरा आश्चर्याचा धक्का बसणं स्वाभाविक आहे, पण आजच्या कार्यक्रमात आपण इंडोर क्रिकेट काय आणि याची स्पर्धा कशी खेळण्यात आली याचीच माहिती करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या समेत आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत महा इंडोर क्रिकेट संघटनेच्या सदस्य आणि VM फाउंडेशन, ज्यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यात मोलाची कामगिरी बजावली, त्या फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया तोरसकर. या स्पर्धेत उपविजेता ठरलेला संघ म्हणजे VM फाउंडेशन. या संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे आपल्या समेत आहेत. ओमकार आणि विनय मॅडम, तुमचं आजच्या कार्यक्रमात स्वागत आहे. अर्थात पहिला प्रश्न संघटनेच्या सदस्यांना जे पद सांभाळत आहेत, मॅडम इंडोर क्रिकेट संघटना नक्की काय, मुळात इंडोर क्रिकेट नक्की काय?
1: इंडोर क्रिकेट हा असा गेम आहे जो एक चारी बाजूनी फुल जाळी लावली जाते, त्याच्यामध्ये हा खेळला जातो. याच्यामध्ये 8 प्लेयर असतात, त्याच्यामध्ये 8 प्लेयरने प्रत्येकी 2-2 ओव्हर मिळतात त्यांना, आणि त्याच्यानंतर म्हणजे कंपल्सरी 2-2 ओव्हर खेळायचं. जरी तो खेळाडू आउट झाला तरी त्यांनी कंपल्सरी 2 ओव्हर कम्प्लीट करायचे असतात. ह्याच्यामध्ये म्हणजे मजा अशी आहे, जरी प्लेयर आउट झाला तरी त्याचे -5 होतात आणि त्याने कंटिन्यू खेळायचं आहे. हा म्हणजे बघण्यासारखा गेम आहे. प्लस 4 मारला 6 मारला तरी धावणं हा कंपल्सरी आहे, त्याच्यामध्ये धावून 1 रन काढायचे फिजिकली. तर तुम्हाला 5 किंवा 6 मिळतात, म्हणजे 4+1 6+1 असे त्याच्यामध्ये मिळतात. प्लस 2 डॉट बॉल टाकले तरी तिसरा डॉट बॉल टाकला तर मायनस त्यांचे समोरच्याचे डॉट मायनस होतात, -5
0: बॅटिंग करणारे
1: बॉलिंग करणाऱ्याचे बॉलिंग करणाऱ्याच्याकडून मिळाले ना डॉट बॉल तर त्याचे मायनस होतात 5. असंही आहे आणि खेळामध्ये खूप मजा येते. आणि जाळीवर लागल्याच्या नंतर खाली कॅच पकडता येतो, त्यानंतर 6 जरी मिळाला असेल आपल्याला आणि धावून रन काढले नसेल तर -5 होतात ते होतात, पण कॅच पकडल्या त्याच्यातून रन आउट सुद्धा होऊ शकतो तो खेळाडू समोर. अशी त्याच्यामध्ये मजा आहे. गेम बघण्यासारखा 45 मिनिटाचा गेम असतो, बघण्यासारखा असतो.
0: ओमकार, उपविजेता ठरला तुझा संघ, अर्थात काय स्ट्रॅटेजी चुकली किंवा कुठे दुसरा संघ सरस ठरला ते तुला लक्षात आलं असेल, तर या स्पर्धेत सहभागी होताना तुम्ही मुळात अंतिम फेरीपर्यंत जाल का आणि अंतिम फेरीसाठी वेगळं असं काही ठरवलेलं का?
2: सर, पहिल्यांदा म्हणजे हा जो इनडोर स्पोर्ट्स आहे, सो आउटडोर क्रिकेट आणि इनडोर क्रिकेटमध्ये बघायला गेलं तरी खूप फरक आहे मोठा. ह्याच्यामध्ये रूल्स खूप वेगळे आहेत, म्हणजे वेगवेगळे झोन आहेत, त्या हिशोबाने प्रत्येक झोनला रन्स ठेवले आहेत, बाजूला डिक्लेअर रन आहेत, पण इफ तुम्ही बाजूच्या झोन ए मध्ये जरी खेळता, झोन ए ला 1 रन आहे, झोन बी ला 2 रन आहेत, झोन 3 ला 3 रन आहेत, झोन 4 ला समोर 4 आणि 6 आहे, पण इफ तुम्ही 6 जरी मारता आहात पण इकडे फिजिकल रनिंग कंपल्सरी आहे. तुम्ही जोपर्यंत धावून रन घेत नाही तोपर्यंत तुम्हाला एकही रन मिळत नाही. सो तुम्ही 6 जरी मारता आहात पण तुम्ही धावलात नाही तर तुम्हाला 0 रन मिळत आहेत. हा गेम म्हणजे वेगळा आहे. फिटनेस लेवल याच्यामध्ये खूप मॅटर करते, की तुम्ही 6 मारल्यावर 1 रन घेतलात तर तुम्हाला 7 रन मिळतात. हे सगळं खूप वेगळं होतं, म्हणजे प्रत्येक टीमला हा स्पोर्ट अजून एवढा इंट्रोड्यूस झाला नव्हता. जे टीम्स खेळत होते खूप म्हणजे वेगळं कॉम्पिटिशन होती. सो त्या हिशोबाने पूर्ण प्रिपरेशन असं म्हणजे नवीनच होतं सगळ्या मुलांसाठी. सगळी मुलं एन्जॉय करत होती हा स्पोर्ट. पहिली 1-2 मॅच खेळल्यानंतर सगळ्यांना आयडिया आली की कसं खेळायचं आहे. पहिल्या मॅचमध्ये सगळे नेहमी जे खेळतात तसे 6 मारायला जात आहेत, आउट होत आहेत, पण नंतर जसे जसे 1-2 मॅच खेळले तसे त्यांना आयडिया आली की हा गेम 6 नाही आहे, हा डोकं लावून खेळायचा गेम आहे. जेवढं तुम्ही साईड साईडला खेळाल, 1-1 रन 2-2 रन वाढवाल, तसा तुम्हाला म्हणजे पुढे टीमचा स्कोर जसा न्याल तसा पुढे तुम्हाला फायदा होतो. कारण या स्पोर्टमधून एवढं कळलं की हा स्पोर्ट बाकी जे आहेत आउटडोर गेम इनडोर गेम टर्फवर तसं नाही आहे की 4 ओव्हरची मॅच आहे, काही टार्गेट आहे, 3 ओव्हरमध्ये टार्गेट चेस केला मॅच संपली असंही नाही आहे. या स्पोर्टमध्ये शेवटच्या बॉलला पण मॅच फिरते. म्हणजे आता समजा 40 रन टार्गेट आहे, जसं मॅम बोलल्यात की 5 रन मायनस होतात टीमचे, 7.5 ओव्हरला मॅच जर का 44 रनवर आहे, बॅटिंग टीम 4 रनवर आहे, शेवटच्या बॉलला देखील विकेट गेली तरी 5 रन मायनस होतात आणि 40 टार्गेट आहे तरी बॅटिंग टीमचा पटकन 39 होतो स्कोर, त्या शेवटच्या बॉलला पण बॉलिंग टीम जिंकू शकते. सो वेगळाच एक्सपिरियन्स आहे या स्पोर्टवर.
0: मॅडम, याचा प्रसार करण्यासाठी संघटनेमार्फत काय काय पावलं उचलली जाते?
1: प्रेसच्या माध्यमातून सगळीकडे ह्याच्यासाठी बोललं जातं, बाळ तुरस्कराची प्रसिद्धी बघतात बऱ्याच ठिकाणी, त्याच्यामुळे प्रिंट मीडिया

0: त्यामधून सगळीकडे ओपन होते की इंडोर क्रिकेट काय आहे. बऱ्याच आता आम्ही मध्यंतरी गरवारे क्लबला एक मोठी मीटिंग घेतली होती. प्रत्येक जिल्ह्याच्या सदस्यांना बोलवलं होतं, जे बाकीच्या खेळांमध्ये वगैरे आहेत त्यांना बोलवलं होतं. त्यांनाही हा गेम आवडला, तेही त्यांच्याकडे स्वतःकडे हा गेम प्रसारित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि इथून पुढे बाहेर पण होतील अशा अपेक्षित आहे. मुंबईमध्ये सगळीकडे आता सगळ्यांनी बघितलेला आहे गेम आणि प्रत्येक जणांनी आम्हाला आश्वासन दिले की आपण ही स्पर्धा अंधेरीमध्ये असो किंवा दुसरीकडे कुठेही असो. इवन सुनील शिंदेनी पण सांगितलेलं आहे की आता आपण येत्या ह्याच्या काही काळामध्ये आपण स्वतः ही स्पर्धा भरवूया असं सांगितलं आहे. त्यामुळे आता सुरुवात झालेली आहे प्रसारित होण्यासाठी हा इनडोअर क्रिकेट. आता इथून पुढे बघू किती प्रतिसाद मिळतो. इवन आमच्या इथे प्रिंट मीडियाचा एक ग्रुप सुद्धा क्रिकेट खेळला होता, त्यांनाही ही मॅच कशी खेळायची हे कळायच्या नंतर परतच्या वेळेला आम्ही येऊ खेळायला असं त्यांनी सांगितलं. तुम्ही कधी स्पर्धा भरवा, आम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ.
1: तुमकर, जेव्हा स्पर्धेत प्रवेश घेतला तर तुमचं टार्गेट काय होतं, अंतिम फेरीपर्यंत किंवा फायनल पर्यंत जाऊ असं तुम्हाला वाटलेलं का?
2: सुरुवातीला हा फॉर्मॅट बघून तरी आम्हाला असं वाटलेलं की हे सगळं आमच्यासाठी खूप नवीन आहे. तर आमच्या डोक्यात असं काही नव्हतं की आम्ही फायनलपर्यंत पोहोचू. आमच्या डोक्यात पहिलं होतं की नवीन काहीतरी खेळायला मिळतंय तर आपण हा स्पोर्ट एन्जॉय करूया. तर ते सगळं करत करत आम्ही कधी फायनलपर्यंत पोचलो, अंतिम फेरीत पोचलो, सगळी मुलं चांगली खेळलीत त्याच्यामुळे पोचलो. थोडंसं अंतिम फेरीमध्ये काही कमी पडले, 5-10 रन आमचे कमी राहिले बॅटिंगमध्ये. आमचं मिडल ओव्हर्समध्ये काही थोडे स्कोर कमी झाल्यामुळे 5-10 रन कमी राहिले. त्याच्यानंतर त्यांना पण कळलं की टार्गेट तेवढं नाही आहे. सो त्यांच्या पण शेवटच्या बॅट्समॅन म्हणजे त्यांचाही स्कोर 5 ओव्हरमध्ये 2 रन होता, तर त्यांना पण स्कोर मारायचा होता. 3 ओव्हरमध्ये 28 वगैरे पाहिजे होते वरती. तर त्यांनी शेवटचे त्यांचे जे बॅट्समॅन होते त्यांनी सुद्धा डोकं लावून खेळी केली की मारायला नाही गेले, बाजूबाजूला 2-2, 2-2 रन करत राहिले. त्याच्यामुळे त्यांचा देखील स्कोर वर गेला. चांगले खेळले समोरची टीम पण, माइंडसेटनी खेळली, स्ट्रॅटेजीनी खेळली, त्यामुळे ते म्हणजे जिंकू शकले तेही. आणि आम्हालाही शेवटला 5-10 रन कमी पडले त्या हिशोबाने.
1: मला तुला आता असं विचारायचं आहे की आपण जेव्हा ओपन क्रिकेट खेळतो म्हणजे लेदर बॉल क्रिकेट खेळतो तेव्हा साधारणपणे संघ निवडायच्या आधी आपण खेळपट्टीचं निरीक्षण करतो. कुठलाही कारणादार किंवा कुठलाही संघातले जे सिनियर खेळाडू असतात ते खेळपट्टी बघतात, त्याच्यानुसार स्ट्रॅटेजी ठरवतात की धोरण ठरवतात की काय करायला लागेल, खेळपट्टीवर किती गवत आहे किंवा नाही आहे, खेळपट्टी पाटा आहे तर मग बॅट्समन निवडायचा का वगैरे, बॅटर निवडायचा का वगैरे. तर इकडे तर टर्फ आहे त्यामुळे 8 जण जे निवडायचे होते ते निवडताना तुला काही त्रास झाला का, किंवा टर्फवरती खेळताना ते जे टर्फ आहे त्याला थोडंफार हे असतं त्याच्यातनं तो जो बॉल आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे, तो बॉल स्विंग होईल का किंवा फिरेल का वगैरे, हे काही आराखडे बांधलेलेस का?
2: हो, म्हणजे तो बॉल पण इनडोअर क्रिकेटचा बॉलही थोडा वेगळाच आहे. काइंड ऑफ सीझन बॉल सारखाच बॉल आहे, थोडासा त्याचा वेट कमी आहे. टर्फवरती आर्टिफिशियल ग्रास असतं, सो बॉलिंग टाकताना तो बॉल असा पटकन पडून स्किट होतो, पटकन अंगावर येतो. आणि इकडे म्हणजे वेगळेच नियम आहेत की 8 ओव्हरची मॅच आहे तर 8 प्लेयर जे खेळत आहेत सर 8 जणांना बॉलिंग टाकायची आहे. तर आम्हाला असे प्लेयर शोधायचे होते की 8 जण जे चांगली बॉलिंग टाकतील, प्लस त्याच 8 जणांना कंपल्सरी बॅटिंगही करायची आहे. तर आम्हाला सगळे ऑलराऊंडर बघायचे होते की जे बॅटिंगमध्येही चांगले असतील, बॉलिंगमध्येही चांगले असतील. आता तुम्ही जे बाहेरचं बोलता आहात सीझन क्रिकेटमध्ये, तिथेही 6 बॅट्समॅन 5 बॉलर किंवा 5 बॅट्समॅन 5 बॉलर 1 कीपर असं वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीने घेऊन खेळतात. इकडे असं नाही आहे, इकडे सगळेच तुम्हाला बॅटिंग करणारे, बॉलिंग करणारे, सगळे दोन्ही करणारे पाहिजेत. सो त्या हिशोबाने स्ट्रॅटेजी घेऊन खेळायला लागते की प्लेयर कोणत्या याच्यामध्ये चांगला बेनिफिशियल आहे, कोणाची बॅटिंग चांगली आहे. तर लास्टला जरी फिरते मॅच सो त्याच्यामध्ये कसं करतात, चांगले बॅट्समन वर उतरतात, खालती टेलेंडर्सला बॉलर येतात. इथे असं नाही आहे, खालती देखील चांगला बॅट्समन पाहिजे कारण या मॅचमध्ये खाली ही मॅच फिरू शकते खालच्या दॅट ओव्हर्समध्ये. सो ते सगळं खूप वेगळी स्ट्रॅटेजी डोक्यात ठेवून खेळायला लागतो हा गेम.
1: तू जेव्हा पहिली मॅच खेळलास तेव्हा तुझा स्वतःचा एक्सपिरियन्स काय होता?
2: खूप चांगला एक्सपिरियन्स होता त्या मॅचमध्ये. पहिली मॅच आमची मीडिया टीम सोबतच झाली, त्याच्यामध्ये देखील खूप चांगला एक्सपिरियन्स होता. त्यांनी पण चांगली फाईट दिली आम्हाला आणि त्यांच्यासाठीही नवीन होतं हे, आमच्यासाठीही नवीन होतं. सो मजा आली एकदवे त्यांच्यासोबत. पहिली मॅच खेळल्यानंतर आम्हाला कळलं की पुढच्या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी करायची, फिल्डिंग कशी लावायची, बॅटिंग कशी करायची, बॉलिंग कुठच्या पेअरला, कारण पहिली मॅच आम्ही सगळं ट्राय करत होतो की काय करायचं कोणत्या बॉलर. नंतर आम्हाला कळलं की या बॉलरला ही ओव्हर नाही जाऊ शकत, हा बॉलर शेवटची ओव्हर टाकू शकतो, ते हे क्रुशल मोमेंट्सला हे बॅट्समॅन जाऊ शकतात. तसं आम्ही सेकंड मॅचपासून पेअर अप करायला चालू केलं, स्ट्रॅटेजी चांगले बनवायला चालू केले.
1: तू मग अशी उल्लेख केला तो झोनचा की ए झोनला 1 रन्स, बी झोनला 2 रन्स, किंवा नंतर पुढे

0: बाउंड्री आणि सिक्सर आहे. तर या झोननुसार फिल्डिंग लावणं, क्षेत्ररक्षक लावणं हे कसं काय हे ॲडजस्ट करायचं?
1: ॲक्च्युली ते कसं आहे की जिथे कीपर आहे, विकेट कीपर, त्याच्या मागे जो आहे, मागचा जो बॅक नेट आहे तो झोन ए आहे. साईडचे जे नेट आहेत दोन्ही बॉलरपर्यंत ते झोन बी आहेत. बॉलर ते बाउंड्रीपर्यंत जो साईड नेट आहे तो झोन सी आहे. आणि जो समोरचा नेट आहे जिथे 6-4 आहेत बाउंड्री, ते झोन डी आहे. सो इकडे रनिंग पूर्ण म्हणजे 30 मीटरचं हे आहे, पूर्ण ग्राउंड आहे बाउंड्री टू बाउंड्री. आणि 20 मीटरची विकेट टू विकेट बॉलिंग असते, बॉलिंग टू बॅट्समॅन 20 मीटरची हे. पण इकडे रनिंग असं नाही आहे की पूर्ण 20 मीटर धावायचं आहे. इकडे रनिंग 11 मीटरचीच असते. हाफ पिचवरून बॅट्समॅन रनिंग करतात. भले रनआउट तुम्हाला बॉलर एंडला घ्यायचं आहे, पण विकेट टू विकेट नाही आहे, हाफ विकेट रनिंग असते. सो हाफ विकेट जी रनिंग आहे त्याच्या पुढे 4 प्लेयर असले पाहिजे कीपरला मोजून, आणि हाफ विकेटच्या मागे बॉलर साईडला 4 प्लेयर असले पाहिजे बॉलरला धरून.
0: बॉलरला धरून आणि म्हणजे तिघ जण त्या ठिकाणी एक्स्ट्रा आणि तिघ जण हाफ साइड असे त्याची रचना असते. प्रत्येक सामन्या गणित तुला वेगळी स्ट्रॅटर्जी वापरावी लागली का?
1: हो, म्हणजे जसं जसं म्हणजे मॅचेस जिंकत जिंकत आम्ही जसे पुढे गेलो तसे टीमही टफ होत गेले. सो त्यावेळेस आम्हाला म्हणजे एखाद्याकडनं मिसफील्ड वगैरे झाली, सो प्लेअरला बॅक करणं हा एक मोठा विषय असतो की त्याला बॅक कसं करणार. जर का त्याच्याकडे नाही तेवढा बॉल वगैरे होता तर कसं फिल्डिंग वगैरे स्विच करायची, बॉलिंग वगैरे इन केस एक ओव्हर खराब पडली तर जो आम्ही बॉलर चांगला लास्टला ठेवला आहे तो कसा पुढे वापरू शकतो आम्ही, हे सगळं स्ट्रॅटेजी चेंज होत राहते टाइम टाइमला. तर एक माइंड गेम आहे, सो ते प्रत्येक वेळी डिफर करत राहतं की कसं आपण ते यूज करू शकतो.
0: ही स्पर्धा दुसऱ्यांदा होत होती, पण बरेचसे खेळाडू जे आहेत ते पहिल्यांदा या इनडोअर क्रिकेटमध्ये खेळत होते. तर ते खेळत असताना त्यांचं जे काय धोरण असायचं किंवा टॅक्टिक्स असायच्या त्या बघून तुला काय वाटायचं की हे चुकीचं होईल काय, किंवा आपण हे वापरायला पाहिजे होतं वगैरे, आपल्याला का लक्षात आलं नाही असं व्हायचं का?
1: हा, म्हणजे ऍक्च्युली कसं आहे की हा स्पोर्ट जास्त कोण अजूनही खेळले नाही आहेत. म्हणजे आम्ही जे खेळत होतो टीममधले सगळे ओपन क्रिकेट खेळत आले आहेत, इनडोअरमध्ये एवढं कोणी अजूनपर्यंत सहभाग घेतला नाही आहे. सगळे ट्राय करत होते की रूल्स खूप वेगळे आहेत, सो रूल्स अडॅप्ट करायला तेवढा टाइम जात होता प्रत्येक प्लेअरला, कारण खूप जणांना सवय नाही आहे. फोर मारला की सवय आहे उभं राहायची, इकडे फोर मारल्यावर रन काढला नाही तर फोर पण मिळत नाही. ते त्यांना खूप अडचण होत होती स्टार्टिंगला की फोर मारून पण धावत नव्हते, 0 रनच होत होते. त्याच्यानंतर त्यांना हळूहळू ते समजायला लागलं. सो त्यांनी वर्क केलं टीमनी, पण म्हणजे पहिली मॅच झाल्यानंतर बसले साईडला, एक पूर्ण वर्क केलं की एक गेम खेळले, एक्सपिरियन्स आला, आता पुढे कसं करू शकतो. ते काही अडचणी होत्या त्या एक दोन गेममध्ये त्या लोकांनी अडॅप्ट केल्या आणि पुढेच्या स्ट्रॅटेजी नवीन बनवायला चालू केल्या.
0: मॅडम, व्हीएम फाउंडेशन, म्हणजे व्हीएम फाउंडेशन जर बघितलं तर मूळ खेळ आहे खो खो आणि कबड्डी, देशी खेळांचं प्रेम व्हीएम फाउंडेशनचं खूप आहे, इंडोर क्रिकेटकडे वळलं. तर मुळात व्हीएम फाउंडेशन काय आहे?
2: व्हीएम फाउंडेशन हे माझ्या मुलाच्या नावावरती चालू केलेलं फाउंडेशन आहे आणि ह्याच्यामध्ये माझे मिस्टर म्हणजे बाळ तोरसकर यांची इच्छा होती की हे आपण चालू जे केले ते सामाजिक पेक्षा जास्त खेळासाठी प्राधान्य द्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त खेळ कसे खेळले जातील आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून ते नेहमी हे करतात. त्यामुळे आम्ही 2010 पण नॅशनल खो खोची घेतली होती आणि त्याच्यामध्ये पण आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळाला. त्यानंतर बऱ्याच आम्ही या स्पर्धेंना व्हीएम फाउंडेशनकडून मदत करतो आणि आता इंडोरमध्ये पण आम्हाला असं वाटलं की आपण इंडोरमध्ये पण आता घुसायचं व्हीएम फाउंडेशननी, म्हणून आम्ही पहिल्यांदा आमची व्हीएम फाउंडेशनची टीम खेळवली ह्याच्यामध्ये. ठीक आहे, ह्या वेळेला थोडंसं कमी पडलो आम्ही, पण परतच्या वेळेला आम्ही नक्की जिंकू. पहिल्यांदा खेळामुळे मुलांनाही अनुभव आता चांगले आले की परत आपण काय खेळायचं आहे, कुठे चुकलो हे त्यांना शिकता आलं, पण यातून ते शिकतील आणि परतच्या वेळेला आम्ही नक्की पहिल्या नंबरने येऊ असं मला वाटतं.
0: आपण जेव्हा खुलं क्रिकेट बघतो म्हणजे टेनिस बॉलचं असेल किंवा लेदर बॉलचा असेल तो वेगळा अनुभव असतो, पण जेव्हा इंडोर क्रिकेटमध्ये तुम्ही ऑर्गनाईज केली स्पर्धा ऑर्गनाईज केली ही दुसरी वेळ होती, पण तरीसुद्धा ही मुलं जेव्हा खेळत होती आणि एखादा सामना बघितला, खास करून व्हीएमचा सामना तुम्ही बघत गेला असाल, तर तुम्हाला स्वतःला काय वाटत होतं?
2: जिंकण्याच्या बाबतीत म्हणत असाल तर व्हीएमने जिंकावं असं माझी स्वतःची इच्छा होती. त्यानंतर ज्या वेळेला आम्ही म्हणजे मुलं हरतायत हे लक्षात आल्यानंतर थोडंसं वाईट वाटलं, पण ठीक आहे. परतच्या वेळेला मुलांना मी म्हटलं परतच्या वेळेला आपण चांगलं खेळू असं त्या मुलांनाही सांगितलं आम्ही.
0: समजा तुम्ही एवढ्या मॅचेस 4-1 मॅचेस तुम्ही व्हीएमचे पाहिले असतील तर तुम्ही काय सूचना दिलेल्या का मुलांना देत गेलात की नियम असं आहे तर हे करायला हवंय किंवा मुलांनी असं

0: आला पाहिजे वगैरे.
1: हो, पहिला आमची म्हणजे प्रेस्टिज झाली, त्याच्यानंतर मला वाटतं SSCA बरोबर झाली. SSCA ची टीम आमची टफ होती, कारण ते बरेच लीग जिंकले होते SSCA ची टीम. त्यानंतर आम्हाला वाटलं नव्हतं, अपेक्षित नव्हतं की SSCA ची टीम आम्हाला म्हणजे असं वाटतं की हरवेल, पण आमच्या मुलं इतके चांगले खेळत ना, त्या टीमला हरवलं, त्यामुळे मी खूप आनंदी झाली. आणि शेवटी बिंदास होती की आमचीच टीम जिंकेल असं, पण लास्ट मोमेंटला थोडासा इश्यू झाला आणि मायनस झाले आमचे काही पॉईंट्स.
0: तुम्ही ओमकार, तुम्ही एक दादा टीमला हरवलं जो संभाव्य विजेता असू शकत होता तो संघ, पण मेजर एका मोठ्या संघाला हरवल्यानंतर कॉन्फिडन्स वाढायच्या ऐवजी कुठे असं खटकलं का की बाय फ्लूक आपण यांना हरवलंय वगैरे असं काही झालं का?
2: नाही, असं तर काही नाही. म्हणजे आमची देखील टीम अशी रेग्युलर क्रिकेट खेळत आली आहे, भले अंडर क्रिकेटमध्ये तेवढं नाही खेळले आहेत, पण रेग्युलर क्रिकेट खेळत आलो आहोत. सो आम्ही आमचे म्हणजे जे गेम आहे त्याच्यावर आम्ही आमच्या कॉन्फिडन्सवर होतो की आपण चांगलं क्रिकेट खेळूया. सो त्याच्यावरती आम्ही होतो की आणि चांगल्या टीमला ऑफकोर्स हरवल्यानंतर आपल्याला एक कॉन्फिडंट येतोच की आपण चांगल्या टीमला जर का हरवू शकतो तर आपण टुर्नामेंटही जिंकू शकतो. सो आम्ही तोच कॉन्फिडंट कॅरी केला, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नव्हतो, बट आम्ही त्याच ह्याच्यात होतो की आपण जसं खेळत आलो आहोत तसंच अजून थोडं अजून चांगलं खेळून चांगलं कॉन्ट्रीब्युशन देऊन फायनल जिंकूया. फायनलला काही थोडंसं कमी पडलं, शेवटला एक बॉलमध्ये 2 रन पाहिजे होते तेव्हा त्यांच्या बॅट्समॅनने एक चांगला शॉट मारला आणि 2 रन त्यांचे पूर्ण झाले, पण चांगलं म्हणजे एकंदरीत एक चांगलं क्रिकेट खेळायला मिळालं.
0: तू उल्लेख केलास की शेवटच्या बॉलपर्यंत फायनल सामना किंवा अंतिम सामना रंगला, तर फायनलसाठी जी कुठली समोरची टीम होती त्यांच्या अगेन्स्ट वेगळी स्ट्रॅटेजी तयार केलेलीस?
2: हो, म्हणजे त्यांची टीम बघायला गेलो त्यांची टीम खूप चांगली होती. सो त्यांच्यासाठी आम्ही वेगळी स्ट्रॅटेजी म्हणजे आम्ही बघत आलो त्यांचा गेम, आम्ही स्टडी करत होतो की त्यांचे जे चांगले बॅट्समॅन आहेत ते कोणत्या ओव्हर्समध्ये बॅटिंगला येतात, कोणते मिडलला कोणते चांगले बॅट्समॅन येतात. सो त्या हिशोबाने आम्ही थोडी बॉलिंग चेंज केलेली की जी मुलं पहिली बॉलिंग टाकत होती पहिल्या 2 ओव्हरमध्ये वगैरे त्यांना आम्ही थोडं थांबवलेलं. आम्ही स्ट्रॅटेजी चेंज केली की ह्यांचे जे चांगले बॅट्समॅन आहेत त्या टायमाला आम्हाला चांगले बॉलर्स काढायचे होते. सो आम्ही त्यांचे जे लास्ट गेम होते ते गेम स्टडी देखील केले थोडे की कसे हे लोक कोणत्या पेअरने बॅट्समॅन पाठवतात. सो त्या हिशोबाने आम्ही थोडे स्ट्रॅटेजी चेंजेस केलेल्या.
0: तोरसकर मॅडम आणि ओमकर, तुम्हाला आता दोघांनाही एक सामायिक प्रश्न की इंडोर क्रिकेटचं भवितव्य काय, लोकांनी याकडे आकर्षित व्हावं म्हणून तुम्ही काय आव्हान कराल?
2: मेजरली मी तर बोलेन की हा खूप चांगला स्पोर्ट आहे, खूप म्हणजे वेगळा स्पोर्ट आहे. म्हणजे इंडियामध्ये बघायला क्रिकेटचं क्रेज तर आहेच, तसं वेगवेगळ्या फॉर्मॅटचे क्रिकेट ऑलरेडी चालू आहे, लेदर बॉल क्रिकेट चालू आहे, टेनिस क्रिकेट चालू आहे, तसंच इंडोर क्रिकेटही आहे. म्हणजे वेगळा फॉर्मॅट आहे, वेगळे रूल्स आहेत. जसं जसं हे स्पोर्ट पुढे प्रसिद्ध होईल तसं जसं मुलांना आवडेल. म्हणजे आम्ही देखील फर्स्ट टाइम खेळलो पण सगळ्यांना खूप आवडला गेम, सगळे तेच बोलतात की अजून पुढे कधी असेल टुर्नामेंट सगळे खेळायला रेडी आहेत. सो असं जसं जसं हे मोठं होत जाईल, लोकांच्या नजरेत येत जाईल, लोक खेळायला चालू करतील, तसं तसं त्यांची आवड निर्माण होईल, तर स्पोर्ट खूप पुढे जाईल.
0: मॅडम तुमचं मत काय?
1: माझं मत असं आहे की हा खेळ आपल्या इंडियामध्ये आता सुरुवात झालेली आहे, 2 मेयर कप झालेले आहेत, पण याच्या आधी 10 देशांमध्ये हा गेम खेळला जातो. जसं की ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, भारत, श्रीलंका, सिंगापूर, UAE, अमेरिका व कॅनडा या देशांमध्ये ह्याची म्हणजे हा गेम खूप प्रमाणात खेळला जातो. याचे वर्ल्ड कपसुद्धा होतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडे पण हा गेम प्रसारित मोठ्या प्रमाणात व्हावा. आणि इंडोर क्रिकेट हा इतर आउटडोर क्रिकेट आहेत तर जसं प्रसिद्ध आहे तसा हा आम्हाला मोठा करायचा आहे आणि मला वाटतं आता इथून पुढे आम्ही मोठा करायचा प्रयत्न करू.
0: तोरसकर मॅडम, ओमकार आजच्या क्रीडा विश्वाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मुंबई आकाशवाणी केंद्र आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे मी तुमचा आभारी आहे. क्रीडा रसिको, आता आपण घेऊयात मुंबईत घडलेल्या क्रीडा विश्वातील काही ठळक घडामोडींचा आढावा. नुकतीच 34वी कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा पार पडली. LICचा पुरस्कार लाभलेल्या या सामन्याचा अंतिम फेरीचा सामना रविवारी खेळवण्यात आला. अंतिम फेरीत चर्चगेट सेंटरने ठाणे केंद्राचा पराभव करत विजेतेपद पटकावलं. मुंबई क्रिकेट संघटनेची 14 वर्षाखालील मुलांची निवड चाचणी स्पर्धा HDFC परिवर्तन चषक स्पर्धा देखील आताच पार पडली. या स्पर्धेत निखिल अहिवारच्या नाबाद 123 धावांच्या खेळीमुळे गावस्कर संघाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. गावस्कर संघाने या स्पर्धेत सर्वाधिक 9 गुणांची कमाई करत निर्विवादपणे आपलं वर्चस्व राखलं. तर क्रीडा रसिको, क्रीडा विश्वचा आजचा कार्यक्रम आपण इथेच आटोपता घेऊया आणि पुन्हा भेटूया क्रीडा विश्वच्या पुढच्या कार्यक्रमास. तोवर विशाल मोरेकरला रजा द्यावी. धन्यवाद.
3: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो आत्ताचा

पण दुसरी मुंबई महापौर चषक इंडोर क्रिकेट स्पर्धा याविषयी व्योम फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया बाळासाहेब तोरसकर आणि व्योम फाउंडेशन क्रिकेट संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे यांची विशाल मोरेकर यांनी घेतलेली मुलाखत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकली. बरं तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

हिरवळीवर खेळताना सभोवार पाहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खोजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही,

क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम क्रीडा विश्व आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. यानंतरची आमची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

0: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

आकाशवाणी मुंबई आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही। सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यानं निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। आणि नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक। कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांबाबत आज नवी दिल्लीत बैठक झाली, त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते।

0: कांद्याचे दर स्थिर राहावे याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. कांद्याचा हमी भाव 1,580 प्रतिक्विंटल करण्याचा निर्णय काल झाला. भाव अजून वाढवण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. नाफेड आणि एनसीसीएफनं कांद्याची 2 लाखाऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडने करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
0: कांद्याची खरेदी तातडीनं सुरू करावी आणि कांद्यासाठी स्थिर आणि दीर्घकालीन धोरण आखावं अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे. त्यात आंतरराज्य वाहतुकीचा खर्च, शिधावाटप दुकानदारांचा नफा इत्यादींचा समावेश आहे. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. एसआयआरचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून एसआयआर कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 आणि नागपूरच्या 1 जागेसाठीची पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. यासाठी जागा वाटपाची प्राथमिक चर्चा आज टिळक भवनामध्ये झाली. 2 दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीनं जागा वाटपाचा निर्णय जाहीर करू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मवियामध्ये जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे, मात्र सत्ताधारी महायुतीत जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे असं ते म्हणाले. आजच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्येच शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईद निमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्ली शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित

0: केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले, तर तेजस शहा यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या MHCET परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्यांच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथे होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथे आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिनानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या HS प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्टीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहेत. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज दुसऱ्या एका सामन्यात सिंगापूरच्या किन यू लोहकडून के श्रीकांत 22-20, 19-21, 21-17 असा पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामनाही आज होत आहे. महिला एकेरीत मालविका बनसोडला तैवानच्या सियांग टीमकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला तनिषा क्रॅस्टो या जोडीनं मलेशियाई जोडीला 3 गेम्समध्ये हरवत दुसरी फेरी गाठली. गेल्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली, तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंढरपूरवारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी CBI पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. सायंकाळचे 7:50 होत आहेत.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह!
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपले स्वागत. श्रोते हो, मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक अत्यंत नैसर्गिक, सामान्य आणि तिच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचा भाग आहे. मात्र आजही आपल्या समाजात या विषयावर उघडपणे बोलताना संकोच केला जातो. अनेक समज, गैरसमज, अंधश्रद्धा आणि पाळी दरम्यान स्वच्छतेचा अभाव यामुळे अनेक महिलांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. याच अनुषंगानं दरवर्षी 28 मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो. मासिक पाळी स्वच्छता दिनाचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी कार्य करणाऱ्या क्षितिज संस्थेच्या संस्थापक स्नेहल चौधरी कदम यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष मध्ये ऐकूया.
1: स्नेहल मॅडम, हे तर आपल्याला माहितच आहे की 28 मे म्हणजेच उद्या

0: जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करतोय. तर यामागचा उद्देश काय आहे आणि पाळी दरम्यान महिलांनी मुलींनी आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी कशी घेतली पाहिजे?
1: नमस्कार. सर्वप्रथम तर आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिनाच्या तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा. 28 मे हाच का बरं आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो, तर त्यामागे असं कारण आहे, 28 म्हणजे 28 दिवसांचं चक्र, मासिक पाळी चक्र, आणि मे महिना म्हणजे 5 दिवस, म्हणजे 5वा महिना येतो म्हणून 5 दिवस मासिक पाळीचे. ह्या अनुषंगाने त्यांनी 28 मे हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि यामागचा मुख्य उद्देश म्हणजे मासिक पाळीबाबत समाजात असलेली जी काही लाज आहे, भीती आहे, गैरसमज, आणि हे मौन आपण सोडून म्हणजे प्रत्येक मुलगी महिलेला सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि स्वच्छ पद्धतीने मासिक पाळी व्यवस्थापन करता यावं यासाठी ही जनजागृती आहे. आणि आजही अनेक ठिकाणी आपण जर बघितलंय मासिक पाळीविषयी गुगलवर असेल, इंस्टाग्रामवर असेल, खूप रील्स आणि माहिती उपलब्ध आहे, पण ती खरंच वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य माहिती आहे का मुलींना, हे खूप महत्वाचं आहे. त्या निमित्तानेही पूर्ण वैज्ञानिक माहिती आणि योग्य माहिती मुलींपर्यंत पोहोचावी त्यासाठी हा दिवस विशेषतः साजरा केला जातो. अजूनही म्हणजे असं आपण बघितलं तर शाळांमध्ये असेल, महाविद्यालयांमध्ये असेल, स्वच्छता गृहे आहे किंवा सॅनिटरी पॅड्स आहे, डिस्पोजेबलची सुविधाही नसतात आजही, त्यामुळे अनेक मुली शाळांमध्ये येऊ बघत नाहीत किंवा त्यांना मानसिक ताणतणावातून जावं लागतं किंवा मूड स्विंग्स कसे मॅनेज करायला हवे. आणि मासिक पाळी म्हणजे फक्त मासिक पाळी किशोरवयीन मुलींचंच नाही तर रजोनिवृत्ती हा त्यातला अत्यंत महत्वाचा पार्ट आहे, तर त्याला पण आजही आपण तेवढं सिरियसली घेत नाही. तर या मासिक पाळी दिनाच्या निमित्ताने का होईना त्या विषयावर आपण आवर्जून चर्चा करतो, विविध संदेश देतो. हल्ली आपण बघतोय की कापड वापरले जायचे किंवा सॅनिटरी पॅड्स, मेन्स्ट्रुअल कप, टॅम्पॉन्स, पीरियड पॅन्ट अशा अनेक गोष्टी बाजारांमध्ये उपलब्ध आहेत, पण ती कुठले पण तुम्ही शोषके वापरत असाल ती प्रत्येक 4 ते 5 तासांच्या दरम्यान ही बदलल्या गेलीच पाहिजे. आपला रक्तस्राव कसा आहे, तरंगामध्ये कसे बदल होत आहेत, ह्याकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे. आणि कुठे ऍबनॉर्मल आपल्याला वाटलं तर लगेच आपण गायनेकोलॉजिस्टला किंवा कुठल्याही आपल्या डॉक्टर्सला संपर्क करणे अत्यंत आवश्यक असतं. आणि त्याच्यासोबतच महत्वाची आहे जननेंद्रियांची स्वच्छता. अगदी नॉर्मल पाणीने आपण 2-3 वेळा तरी दिवसात स्वच्छ जननेंद्रिय केली पाहिजे. अगदी आपण युरिनला जरी जातोच, लघवीला जरी जातोच, त्याच्यानंतर अगदी फक्त स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून काढायचे आहे. बरेच जण असं म्हणतात की कापड वापरायला पाहिजे किंवा नाही वापरायला पाहिजे. आपण कापड वापरू शकतो, पण कापड वापरणे बिलकुल चुकीचं नाही आहे, खूप चांगली गोष्ट आहे. फक्त आपण कुठलंही प्रॉडक्ट वापरत असू तर ते त्याचं हायजीन मॅनेजमेंट होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ते प्रत्येक 4 ते 5 तासामध्ये बदलणं असेल किंवा कापड वापरत असू तर पूर्णपणे कोरडा होणं असेल,
0: स्वच्छतेची काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि समजा मासिक पाळी दरम्यान आपण स्वच्छता पाळली नाही किंवा अस्वच्छतेमुळे महिलांना कोणकोणत्या आजारांचा किंवा संसर्गाचा धोका,
1: आपण जर स्वच्छता ही पाळली नाही त्याच्यामुळे अनेक आपल्याला गंभीर आजारही होऊ शकतात. त्याच्यामध्ये बेसिक म्हणजे आपण जर बघितलं ना UTI, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जर आपण म्हणत असू ना, ते सर्रास महिलांमध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे लघवीच्या जागी जळजळ होणे असेल, त्याच्यामध्ये इरिटेशन होणं असेल, लालसरपणा येणं असेल, हे होतं. किंवा बुरशीजन्य संसर्ग म्हणजे फंगल इन्फेक्शन, ज्याच्यामध्ये खाज, लालसरपणा, हे होतं. किंवा बरेचदा पांढरं पाणी आपल्याला मासिक पाळीच्या दरम्यान आधी किंवा नंतरही जातं, तर त्याच्यामध्ये जर एखादा कुठला तुम्हाला असा घटक आढळत असेल की म्हणजे हिरवट पदार्थ असेल, पिवळट पदार्थ असेल, किंवा तुम्हाला पांढरं पाणी इतक्या प्रमाणात जात आहे की तुमचं पेटीकोट किंवा पॅन्ट ओली होत आहे, किंवा ते जाताना तुम्हाला जळजळ होत आहे, हात सुटत आहे, मग तेव्हा आपल्याला डॉक्टरांना संपर्क करणे हे अत्यंत आवश्यक असतं. किंवा कधी कधी फिशी स्मेल येतो त्याच्यामध्ये, तेव्हाही आपण डॉक्टरांना सांगायला पाहिजे ही गोष्ट. त्याच्यानंतर प्रजनन मार्गातील संसर्ग जो RTA त्याला आपण म्हणतो, म्हणजे गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या मुखांमध्ये येणारी फंगल इन्फेक्शन असेल, ती अस्वच्छता न पाळल्यामुळेच होतं. अजून असतं की आपण वारंवार जर पॅड किंवा कापड बदलले नाहीत, आता आपण ग्रामीण भागात जर बघितलं ना तर अजूनही इव्हन काही शहरी भागांमध्ये पण मुलींना पॅड चेंज करायला जागाच नाहीये. अनेक मुली शाळा सोडून देत आहेत मासिक पाळीच्या दरम्यान कारण त्यांना पॅड चेंज करायला जागा नाहीये, तिथे स्वच्छता राखण्यासाठी त्यांना पाण्याची सोय नाही आहे, वॉशरूम स्वच्छता गृहे जरी असली तरी मग त्यांना कुठेतरी दाराला कडी नसते किंवा सेफ स्पेस नाही आहे त्यांच्यासाठी. मग अशा वेळेस मुली दिवसभर तेच एकच पॅड वापरतात. अनेक महिला ज्या आहेत त्या शेतांमध्ये काम करणाऱ्या महिला असतात. आम्ही म्हणजे छत्तीसगड साईडला गेलो तिथे जर बघितलं महिला फ्रीली ब्लीड करतात, म्हणजे कुठलंही अंतर्वस्त्र वापरत नाही किंवा पॅडही वापरत नाहीत. आपण इव्हन ऑफिसेसमध्ये जरी आपण विचार केला तरी बरेचदा आपण दिवसभर तेच पॅड वापरतो. त्यामुळे पण रॅश येणं असेल, पुरळ येणं असेल, त्वचेमध्ये आग झाल्यासारखं वाटतं, हे आजार होऊ शकतात. किंवा टॉक्झिक शॉक सिंड्रोम म्हणजे TSS ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बरेचदा आपण टॅम्पॉन सारखे ज्या गोष्टी आहेत आपण शरीराच्या आतमध्ये टाकतो.

0: तेव्हा पण जर आपण ते वारंवार चेंज केले नाही म्हणा, किंवा त्या टॅम्पोन्सला कुठेतरी काही इन्फेक्शन ऑलरेडी असेल आणि ते पण अशा पद्धतीने आपण आतमध्ये इन्सर्ट करत असू कप किंवा टॅम्पोन्स असेल, तर त्यांनी पण आपल्या शरीराला 100% धोका आहे. तर अशा वेळेस स्वच्छता बाळगणे हे सगळ्यात मोठं आपल्या हाती आहे असं मला वाटतं.
1: तुम्ही जे मुद्दे सांगितलेले आहेत, स्वच्छता किती महत्वाची आहे, किंवा पॅड किंवा कापड आपण जेव्हा वापरतो तर ते वापरताना कुठली काळजी घेतली पाहिजे.
0: सर्वप्रथम तर मी म्हणेल की कापड वापरणं अगदी सुरक्षित आहे. आजकाल बाजारामध्ये पॅड्स आहे, टॅम्पॉन्स म्हणजे परत वापरणारे, आपण पिरियड पॅन्ट्स आपण म्हणू शकतो, डिस्पोजेबल पिरियड पॅन्ट, सगळेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि हे प्रत्येकाला फ्रीडम आहे तुम्हाला काय वापरायचं. वी कॅनॉट फोर्स एनीवन की तुम्ही कपच वापरा, कारण आपण तो रियुजेबल आहे म्हणून. कारण आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये स्पेशली भारतामध्ये जर परिस्थिती बघितली, ती महिला दिवसाला 30 रुपये रोजानी ती महिला कुठेतरी जाते, ती पैसे कमावून येते. आणि अशा वेळेस आपण तिला फोर्स करू नाही शकत की तुम्ही, म्हणजे शी विल प्रिफर टू बाय फेअर अँड लवली टू बी ऑनेस्ट, पण ती पॅड विकत घेईल किंवा तिच्या घरचे मंडळी पण तेवढं पुरुष मंडळी एवढे सतर्क नाही राहत की त्या महिलेला ते प्रत्येक ग्रॉसरीमध्ये तिला पॅडचं पॅकेट आणून देईल. कप आणि ह्या सगळ्या गोष्टी तर थोड्या लांबणीवरच आहेत. बऱ्याच मुलींना याविषयी गैरसमज पण आहेत की आपण जर अविवाहित मुली असतील तर मग त्या पॅड मेन्स्ट्रुअल कप वापरू शकत नाहीत का, पण वापरू शकतात कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे साईजेस बाजारामध्ये उपलब्ध आहे. आणि याची संपूर्ण माहिती पण युनिसेफच्या किंवा WHOच्या WHOच्या वेबसाईटवर खूप डिटेलमध्ये दिलेली आहे. तर आपला मुद्दा हा आहे की आता आपल्या भागामध्ये महिला कापड वापरतात, तर कापड वापरणं सुरक्षित आहे, पण कापड जरी आपण वापरत असू तर शक्यतो तो सुती कापड असावा. महिला आजकाल ते लाल रंगाचे गरम होणारे कपडे वापरतात, किंवा आम्ही कॉलेजच्या मुलींचे बघितलंय की मुली जीन्स कपडे वापरतात, काय तर मग वारंवार चेंज करायची गरज नाही. असं होऊ नये, कापड वापरण्याआधी आणि झाल्यानंतर हात स्वच्छ धुणे, किंवा तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो जेव्हा आपण सुकत घालतो तेव्हा अशा ठिकाणी सुकत घालावं की जिथे उन्हाचे म्हणजे सूर्यकिरण पोहोचतील आणि ते कम्प्लिटली निर्जंतुक होतील. कारण ग्रामीण भागांमध्ये एकतर टिनाला अडकवून ठेवतात, टिनावर ठेवतात, किंवा मागे कुठेतरी लाकडाच्या ओंक्या, म्हणजे सांगायचं झालं तर पुरुषांची त्याच्यावर नजर पडू नये अशा ठिकाणी मग त्या वाळत घालतात. मग अशा वेळेस सुकवताना बरेचसा इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात वाढतं. किंवा कापड वापरून झाल्यानंतरही आपण ते जे स्टोअर करून ठेवतो ना, ते पण अगदी सुरक्षित ठिकाणी जिथे पाणी पोहोचणार नाही, मॉइश्चर असणार नाही, अशा ठिकाणी ते ठेवणे आवश्यक आहे. इव्हन मी शहरांमध्ये पॅड्स विषयी बोलेल की आपल्या बाथरूममध्ये गिझर असतात आणि गिझरमुळे पण वाफ होते आणि त्याच्यामुळे पण मॉइश्चरमुळे पण अनेक ठिकाणी आम्ही बघितलं की पॅडमध्ये इन्फेक्शन क्रिएट होतं. ही काळजी घेणं आपल्याला पण खूप आवश्यक आहे, पण जिथे गिझर आहे त्या बाथरूममध्ये ठिकाणी शक्यतो आपण पॅड स्टोअर करून ठेवू नये.
1: आमचा पुढचा प्रश्न हा आहे की मासिक पाळीच्या दिवसात होणाऱ्या शारीरिक वेदना आणि मूड स्विंग्स याकडे कसं पाहावं, या दिवसात योग्य आहाराची काय भूमिका असते.
0: नक्कीच, मासिक पाळीच्या दरम्यान प्रत्येकाला वेगवेगळ्या वेदना किंवा मूड स्विंग्स हे सगळं होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये कोणाला पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, कधी चिडचिड, मूड स्विंग्स, डोकेदुखी असे वेगवेगळे लक्षणं त्याच्यामध्ये राहू शकतात. पण ही लक्षणं इतक्या जास्त प्रमाणात आहे की तुम्हाला ते सहनच होत नाही आहे, तेव्हा तुम्हाला डॉक्टरला संपर्क करणं हे आवश्यक असतं. मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की घरगुती काही उपाय असतात, आणि ग्रीन टी म्हणतो किंवा अद्रक पाण्यामध्ये जर थोडस बॉईल करून ते पाणी पिलं तर त्यांनी आपल्याला ओटी बॉटलला थोडा आराम मिळू शकतो. किंवा गरम पाणी एखाद्या बॉटलमध्ये घेऊन त्याला सुती कापड धुंडाळून त्यांनी जर शेक घेतला त्यांनी पण हलकासा व्यवस्थित होतो. किंवा पायामध्ये गुळवण हा प्रकार असेल तर थोडं गरम पाणी त्याच्यात मीठ टाकून पाय बुडवून ठेवले की त्यांनी पण बरं वाटतं. किंवा असं म्हणतात इन्स्ट्रुमेंटल म्युझिक इज द बेस्ट थेरपी, तर हे पण आपल्याला करता येईल. आयर्नयुक्त पदार्थ आपण जास्तीत जास्त खावे, मग त्याच्यामध्ये कॅल्शियमसाठी दूध असेल, फळं असेल, डाळी, भाज्या ह्या घ्यायच्या, आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं आहे. भरपूर प्रमाणात जर पाणी पिलं ना तर आमचा असा अनुभव आहे की ज्या क्रॅम्प्स आपल्याला येतात ना, किंवा रक्त किंवा क्लॉटिंग बरेच जातं, अशा वेळेस आपल्याला खूप दुखायला लागतं ओटीपोटामध्ये, ते खूप कमी होतं. ह्या काळामध्ये आहाराविषयी मला एक सांगायला आवडेल की कॉफीनयुक्त पदार्थ म्हणजे कॉफी असेल ती शक्यतोवर टाळावे. तर कॅफिन काय करतं की शरीरातलं लोह शोषून घेतं आणि लोह शोषून घेतल्यामुळे आपल्याला थकवा येणं असेल, घेरी येणं असेल, अशक्तपणा वाटणं ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि वरून जे आपण मीठ घेतो आहे मिठाचं प्रमाणही कमी घ्यायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी मासिक पाळी दरम्यान मुलींना लोणच्याला स्पर्श करू नका, पापडांना स्पर्श करू नका, ते खराब होतात. हे कारण सांगितलं जातं. त्याच्यामध्ये काय कारण की ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि मग ते खाल्ल्यामुळे आपल्याला कुठेतरी त्रास होऊ शकतो जास्त मिठामुळे. तर मग ते शक्यतोवर आपण वरच जे मीठ आपण घेतो ते शक्यतोवर टाळावं.
1: नेहा मॅडम, आपण आज मासिक पाळी स्वच्छता दिनाविषयी बोलत आहोत, पण एक मुद्दा असा आहे जो आपल्या समाजात आजही चर्चेला जात नाही की पुरुष मंडळींचा यात कितपत सहभाग असावा.
0: अगदीच, मी तर म्हणाली 100% जबाबदारी ही पुरुषांची आहे. कारण जसं अंशुगुप्ता पण म्हणतात की इट्स नॉट अ विमेन इश्यू, इट्स अ ह्युमन इश्यू.

0: आपण जर बघितलं की मासिक पाळी हा विषय वर्षानुवर्षांपासून आपण फक्त फुसफुसला जातो आहे, यावर्षी मला सांगायला आवडेल की आम्ही ना ती थीमच ही ठेवली की मेन फॉर मेन्स्ट्रुएशन, म्हणजे पुरुषांचा सहभाग यामध्ये किती महत्वाचा आहे. तर मग त्याच्यामध्ये आम्हाला अनेक आर्टिकल्स आले, त्याच्यात ना आम्हालाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. समजा पुरुषांना पाळी आली असती, हा एक आम्ही विषय ठेवला, त्याच्यात खूप छान गमतीदार काही आणि खूप महत्वाच्या गोष्टी आल्यात की पुरुषांना खरंच पाळी आली असती तर आज सॅनिटरी नॅपकिन्स हे काळ्या पिशवींमध्ये बांधून दिले गेले असते का, किंवा आज आपण जर हा विषय कुजबुजून बोलतो हा विषय तसा खरंच राहिला असता का, किंवा मासिक पाळी जर पुरुषांना आली असती तर अगदी बिनधास्त बोललं असतं ना कट्ट्यावर बसून, तर हा माझी ह्यावेळेस पिरियड च्या तारखेला त्या तारखेला आहे. म्हणजे हा विषय ऍक्च्युली एवढा लाजीरवाणा किंवा लपून बोलण्याचा किंवा अश्लीलतेचा राहिलाच नसता. आणि मला सांगायला आवडेल की सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावेळेस जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी हे मेन्शन केलं आहे की शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये मुलांना तुम्ही सोबत घ्या, मुलांचा सहभाग घ्या, सत्र घेताना मुलांना तुम्ही इन्वॉल्व्ह करा, त्यांचा सहभाग खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे पुरुषांचं काय इन्वॉल्वमेंट असू शकतं, रोल कसं असू शकतं, तर ते घरकामात आपल्याला मदत करू शकतात. किंवा सगळ्यात महत्वाचा विषय तर पहिले पाळीविषयी आदराने बोलल्या गेलं पाहिजे. म्हणजे पाळी म्हणजे काय फक्त स्वच्छता आणि हे नाही, इट्स अ इश्यू ऑफ डिग्निटी, तो खूप अत्यंत महत्वाचा विषय आहे. किंवा ते आपल्याला सॅनिटरी नॅपकिन्स आणून देऊ शकतात, त्याच्यामध्ये कुठलीही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे. मी म्हणेल की कोणतीही मुलीला जेव्हा पाळी येणार असेल ना तेव्हा त्याच्या आधी तुम्ही तिला पहिली पाळी येण्याआधी तुमच्या घरातले जेवढेही व्यक्ती असतील, पुरुष मंडळी असतील, तिचा भाऊ असेल, वडील असेल, तर सगळ्यात महत्वाची भूमिका ही घरून येणारी भूमिका. म्हणजे घरूनच जर मुलीला ते नॉर्मल वाटायला लागलं ना मग ती बाहेर वावरताना अगदी तिला काही यामध्ये भीती वाटणार नाही. इव्हन सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक शाळांमध्ये पिंक रूम किंवा आनंदी रूम ह्या बनल्या गेल्या पाहिजे. त्याच्यामध्ये काय कारण की आपण जसं मगाशी बोललो की त्याच्यामध्ये मग स्वच्छ शौचालय असलं पाहिजे, पाण्याची सोय 24 तास असायला पाहिजे, तिथे पॅड वेंडिंग मशीन, डिस्पोजेबल मशीन ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. मग आरामासाठी त्यांना कधी गरज पडली किंवा लायब्ररी ह्या सगळ्या सोयीयुक्त ती खोली तिथे असणं आवश्यक आहे. मग हे फक्त शाळा महाविद्यालयांमध्ये नाही, प्रत्येक कार्यालयांमध्ये ही गोष्ट असणे आवश्यक आहे. जसं आपण आता हिरकणी कक्ष मॅन्डेटरी करतोय तसं आनंदी रूम पण मॅन्डेटरी व्हायलाच पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल पण दिलेला आहे. त्याच्यामुळे शाळा महाविद्यालयांमध्ये तर नक्कीच होईल. आणि माध्यमांची भूमिका पण खूप महत्वाची आहे. म्हणजे मी बघते आहे की गेले अनेक वर्षापासून आपण आकाशवाणीच्या माध्यमातून आहे, जनजागृती आवर्जून तुम्ही करत आहात ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ह्या विषयावर बोललं जाणं किंवा प्रत्येक वेळेस आपण काहीतरी नवीन टॉपिक घेऊन बोलतो आहे ह्यामुळे, आणि त्यातही आम्ही दिव्यांग स्वमग्न मुली असतात त्यांच्यासाठी पण काम करतोय. तर त्यामध्ये आम्हाला दिसतंय की त्यांची तर खूपच वेगळे चॅलेंजेस आहे. ह्या मुलींना जे आहे अगदी म्हणजे त्यांना अगदी डिग्निटीला धरून म्हणजे त्यांची काळजी घेताना म्हणजे ते जे त्यांचे जे केअर टेकर राहतील त्यांच्या म्हणजे पाळीतील त्यांच्या ज्या काही वेदना आहे किंवा भावनिक बदल हे जे होत आहे ते समजून घेणं खूप आवश्यक आहे.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे
1: नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, मी शंतनु ठेंगडी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझं घर माझा वावर या आपल्या आवडत्या कार्यक्रमात. कार्यक्रमाची सुरुवात करूया ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओळींनी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, कच्चा माल मातीच्या भावे तो पक्का होता चौपटीने घ्यावे, मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे, पिकवोनीही ते उपाशी त्यांच्या सुखाचे मुख्य साधन सर्वतोपरी स्वावलंबन, शहरावरी न राहता अवलंबून काम करावे सर्वांनी. तर या होत्या ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओळी. यानंतर वळूया

आजच्या पहिल्या कार्यक्रमाकडे. मंडळी, उन्हाळ्यात आपल्याला कुठल्याही कमी पडणाऱ्या गोष्टींमध्ये आपण त्याचे पर्याय शोधत असतो आणि हिरव्या चाऱ्याचा सुद्धा आपल्याला पर्याय सापडू शकतो. चला तर आज पशु जगत या मालिके अंतर्गत आपण ऐकूया मुरघास, उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याचा पर्याय याबद्दलची महत्वपूर्ण माहिती तज्ज्ञ डॉक्टर महेश जावळे यांच्याकडून.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजचा आपला महत्वपूर्ण विषय आहे मुरघास, उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याचा पर्याय. आणि याबद्दलची महत्वपूर्ण माहिती देण्याकरता आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर तज्ज्ञ म्हणून आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर महेश जावळे, सहाय्यक प्राध्यापक, पशुपोषण शास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर इथून. सर, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून

0: नागपूर इथून. सर, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपले मनापासून स्वागत करतो.
1: खूप खूप धन्यवाद.
0: सर, आजचा जो आपला विषय आहे याच्या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न आहे की जनावरांच्या आहारात हिरव्या चाऱ्याचे महत्व काय आणि याबद्दल आपण पशुपालकांना काय माहिती देऊ शकता?
1: ज्याप्रमाणे माणसाच्या आहारात चांगल्या पदार्थाचे महत्व आहे, त्याचप्रमाणे जनावरांच्या आहारातही चांगली वैरण असण्याला तितकेच महत्व आहे. हिरवा चारा पचनास सोपा, चवदार व शरीरास हितकारक असतो. हिरवा चारा अल्पसारस असल्यामुळे जनावरांना मलावरोधाचा त्रास होत नाही. हा चारा जनावरांच्या पोटातील पाणी शोषून बरीचशी जागा व्यापून घेतो, त्यामुळे त्यांचे पोट भरण्यास मदत होते. जनावरांना हिरव्या चाऱ्यातून ताजी पोषक द्रव्ये वैयक्तिक रूपात मिळतात. हिरव्या चाऱ्यातून अ जीवनसत्वाचा म्हणजेच कॅरोटीनचा पुरवठा होतो, त्यामुळे जनावरांचे डोळे निरोगी व सतेज दिसतात. तसेच त्यांची वाढ, उत्पादन, प्रजनन सुधारण्यास मदत होते. हिरवा चारा हा आर्थिक दृष्ट्या स्वस्त व पौष्टिक असल्यामुळे जनावरांना पौष्टिक हिरवा चारा देऊन खुराकावरील खर्च काही प्रमाणात कमी करता येतो.
0: यानंतर आम्हाला सांगा की मुरघास म्हणजे नक्की काय आणि हे आपण आपल्या शेतकरी बांधवांना सोप्या भाषेत कसं काय सांगू शकाल?
1: चारा टंचाई दूर करण्यासाठी आपल्याकडे जेव्हा अतिरिक्त एकदल चारा पीक उपलब्ध असते, अशावेळी ते योग्य रीतीने साठवून ठेवणे अत्यंत महत्वाचे असते. हा उपलब्ध असलेला अतिरिक्त एकदल हिरवा चारा कापून ऑक्सिजन विरहित म्हणजेच हवाबंद अवस्थेत काही कालावधीसाठी साठवल्यावर त्यावर किण्वन प्रक्रिया होते आणि त्यापासून लुसलुशीत, चवदार व पौष्टिक चारा तयार होतो, यालाच मुरघास असे म्हणतात. मुरघासला इंग्रजीमध्ये सायलेज असे म्हणतात. या पद्धतीमुळे जनावरांना वर्षभर विशेषतः उन्हाळ्यामध्येही हिरवा चाऱ्याची उपलब्धता करून देता येते. साठवलेल्या मुरघासाचे गुणधर्म व पोषण मूल्य हिरव्या चाऱ्यासारखीच असतात. मुरघास कोणत्याही हंगामामध्ये तयार करता येतो.
0: सर, मुरघास किंवा तुम्ही जसं म्हणालात की सायलेज चारा जो आहे हा तयार करण्यासाठी कोणती चारा पिके वापरावीत?
1: सर्वात उत्तम मुरघास हा मक्याच्या चारापासून तयार करता येतो. मुरघास बनवण्यासाठी पिकाचे खोड भरीव व जाड असणारी एकदल चारा पिके जसे ज्वारी, बाजरी, ओट, उसाचे वाढे, हायब्रिड नेपियर वैरण जसे की गजराज, DHN6 ही योग्य असतात, कारण या पिकांमध्ये आंबवण्याच्या क्रियेसाठी लागणाऱ्या शर्करेचे प्रमाण अधिक असते. एकदल चाऱ्यासोबत ल्युसन, बरसीम यासारखी द्विदल चारा पिके 3:1 या प्रमाणात मिसळून मुरघास तयार करता येते. त्यामुळे मुरघासातील प्रथिनांचे प्रमाण वाढून त्याची पौष्टिकता अधिक सुधारते.
0: सर, मुरघासाकरता चारा पिके कापणीची योग्य वेळ कोणती असावी आणि चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण किती असावे?
1: मुरघास तयार करण्यासाठी चाऱ्याची कापणी योग्य अवस्थेत करणे अत्यंत महत्वाचे असते. चाऱ्यामधील पाण्याचे प्रमाण सर्वसाधारणपणे 60-70% असावे. एकदल चाऱ्याचे दाणे चिकात असताना म्हणजेच साधारणपणे पीक 50% फुलोऱ्यावर असताना कापणी करावी. त्यामुळे अशा चाऱ्यामधून जनावरांना जास्तीत जास्त अन्नद्रव्य मिळतात. चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यास मुरघासमध्ये बुरशी तयार होण्याची शक्यता असते. पाण्याचे प्रमाण ओळखण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. कुट्टी केलेला चाऱ्याचा गोळा हातामध्ये घट्ट दाबल्यास तो लाडूसारखा बांधला जात असेल आणि त्यातून पाणी निघत असेल किंवा हाताला जास्त ओलावा जाणवत असेल तर समजावे की पाण्याचे प्रमाण 75% जास्त आहे. या उलट हा गोळा थोड्या वेळाने हळूहळू मोकळा होत असेल तर अशा चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण 60-70% या योग्य प्रमाणात आहे असे समजावे आणि अशा चाऱ्यापासून उत्तम प्रतीचे मुरघास तयार होऊ शकते. चारा कधीही सकाळी दव असताना कापू नये, कारण त्यामुळे चाऱ्यामधील पाण्याचे प्रमाण वाढू शकते. तसेच चाऱ्याची कुट्टी केल्यानंतर खड्डा किंवा पिशवी शक्य तितक्या लवकर व व्यवस्थित दाब देऊन भरावी.
0: सर, यानंतर सांगा की मुरघासाची साठवण कशी करावी, तसेच मुरघास बनवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत?
1: खूप महत्वाचा प्रश्न विचारलात आपण. मुरघास मुख्यतः 3 पद्धतीने साठवता येते. एक म्हणजे पीट सायलो पद्धत. जमिनीत चौकोनी किंवा गोल खड्डा खोदून त्यामध्ये मुरघास तयार केले जाते. दुसरं आहे टॉवर सायलो पद्धत. यामध्ये जमिनीवर बुरुजासारखी रचना करून त्यामध्ये मुरघास साठवले जाते. आणि तिसरं म्हणजे बंकर किंवा ट्रेंच सायलो पद्धत. जमिनीमध्ये लांब चर तयार करून त्यामध्ये मुरघास भरले जाते. याशिवाय प्लास्टिक पिशव्या किंवा ड्रम मध्येही कमी प्रमाणात आणि कमी खर्चात चांगल्या प्रतीचे मुरघास करता येते. मुरघास साठवणूक करताना सायलो पूर्ण हवाबंद असणे अत्यंत महत्वाचे आहे. सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीमध्ये भेगा नसाव्यात, कारण त्यातून हवा किंवा पाणी आत गेल्यास बुरशी वाढून मुरघास खराब होऊ शकते. खड्ड्याच्या भिंती व कडा गोलाकार असाव्यात आणि आतमध्ये प्लास्टिक अंथरल्यास जमिनीतील ओलावा चाऱ्यामध्ये जाण्यापासून संरक्षण मिळते.
0: सर, मुरघास तयार कसा करावा याबाबत सविस्तर सांगा.
1: मुरघास तयार करताना हिरव्या वेरणीची यंत्राच्या सहाय्याने साधारणपणे 3 ते 4 सेंटीमीटर आकाराची कुट्टी

0: करावी. त्यानंतर बारीक कुट्टी केलेला चारा बॅग किंवा खड्ड्यामध्ये भरण्यास सुरुवात करावी. हिरव्या चाऱ्याचा साधारण 20 ते 25 सेंटीमीटर जाडीचा थर देऊन तो धुमसाच्या साह्याने किंवा पायाने व्यवस्थित दाबावा, जेणेकरून त्यामध्ये अडकलेली हवा पूर्णपणे बाहेर निघून जाईल. यासाठी सायलेज मशीनचा देखील वापर करता येईल, कारण मुरघास तयार होण्यासाठी ऑक्सिजन विरहित म्हणजेच हवाबंद वातावरण अत्यंत आवश्यक असते. खड्डा भरताना चारा कुट्टीमध्ये नामांकित कंपनीचे सायलेज कल्चर पावडर त्यांनी सुचवलेल्या प्रमाणात टाकल्यास मुरघास लवकर तयार होण्यास आणि चांगल्या प्रतीचे मुरघास बनण्यास मदत होते. मोठा व लांब बंकर असल्यास ट्रॅक्टरच्या सहाय्याने देखील चारा व्यवस्थित दाबता येतो. जर चारा पौष्टिक व शर्करायुक्त असेल तर त्यामध्ये उसाची मळी, गूळ किंवा युरिया न टाकताही उत्तम मुरघास तयार करता येते. मात्र आवश्यकता वाटल्यास पशुवैद्यक तज्ज्ञांच्या सल्ल्याने 1 टन हिरव्या वेरणीसाठी 1 किलो युरिया, 2 किलो गूळ, 1 किलो मीठ 15 ते 20 लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण चारा भरताना प्रत्येक 4 इंचाच्या थरावर शिंपडावे आणि प्रत्येक थर दाबून भरावा. त्यामुळे मुरघासाची प्रत सुधारते आणि त्याचे पोषण मूल्य अधिक चांगले राहते. खड्डा पूर्ण भरल्यानंतर तो जाड प्लास्टिकने व्यवस्थित झाकून घ्यावा. त्यावर मातीचा लेप दिल्यास अधिक चांगले संरक्षण मिळते आणि बाहेरील हवा आत जाण्यापासून प्रतिबंध होतो.
1: सर, यानंतर सांगा, मुरघास तयार होताना कोणती रासायनिक आणि जैविक प्रक्रिया घडते?
0: मुरघास तयार करताना हिरव्या चारामध्ये काही महत्वाचे रासायनिक व जैविक बदल घडतात, त्यामुळे चारा खराब न होता दीर्घकाळ टिकून राहतो. खड्डा चाऱ्याने भरून व्यवस्थित दाबून पूर्णपणे हवाबंद केल्यानंतर चाऱ्यातील वनस्पती पेशी काही काळ श्वासोच्छ्वास करत राहतात. उपलब्ध ऑक्सिजन वापरून चाऱ्यातील साखरेचे विघटन होते आणि कार्बन डायऑक्साइड, पाणी व उष्णता तयार होते. काही तासानंतर खड्ड्यातील ऑक्सिजन पूर्णपणे संपून ऑक्सिजन विरहित वातावरण तयार होते. त्यानंतर उपयुक्त जीवाणूंची वाढ होऊन चाऱ्यातील साखरेचे लॅक्टिक आम्ल आणि इतर आम्ले तयार होतात. ही आम्ले चारा खराब करणाऱ्या अनावश्यक जीवाणूंची वाढ थांबवतात. या प्रक्रियेदरम्यान सामू साधारणतः 3.7 पर्यंत खाली येतो आणि त्यानंतर किण्वन प्रक्रिया थांबते. त्यामुळे हा चारा सुरक्षित राहतो. साधारणपणे 8 ते 10 आठवड्यानंतर मुरघास तयार झाल्यावर खड्डा किंवा बॅग एका बाजूने उघडावी. आवश्यक तेवढेच मुरघास काढून उर्वरित भाग पुन्हा व्यवस्थित हवाबंद करून ठेवावा. सुरुवातीला हिरवा वेरणीसोबत 5 ते 6 किलो मुरघास मिसळून जनावरांना द्यावे. हळूहळू मुरघासाची आंबट गोड चव जनावरांना सवयीचे झाल्यावर ती मुरघास आवडीने खाऊ लागतात.
1: सर, चांगल्या प्रतीच्या मुरघासची वैशिष्ट्य काय आहेत?
0: चांगल्या प्रतीचे मुरघास काही गोष्टीवरून ओळखता येईल, जसे फिक्कट हिरवा अथवा पिवळसर तपकिरी रंगाचे मुरघास हे उत्तम समजावे. मुरघास चढल्यास अथवा कुजल्यास त्याचा रंग काळा होतो आणि त्याला घाण वास येतो. मुरघास मध्ये बुरशीची वाढ झालेली नसावी. तसेच त्याची चव गोडसर, वास आंबूस असून सामू 3.5 ते 4.2 च्या दरम्यान असल्यास असा मुरघास उत्तम प्रतीचा समजावा.
1: सर, मुरघासचे फायदे काय असतात?
0: मुरघास हे दुधाळ जनावरांसाठी एक प्रकारचे वरदानच आहे. पावसाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध होणारा हिरवा चारा मुरघासाच्या स्वरूपात साठवून ठेवल्यास वर्षभर जनावरांना पौष्टिक व दर्जेदार चारा उपलब्ध करून देता येतो. त्यामुळे हिरवा चाऱ्याचा अपव्यय टाळता येतो आणि चारा टंचाईच्या काळातही जनावरांची योग्य प्रकारे काळजी घेता येते. मुरघासामध्ये हिरव्या चाऱ्याचे बहुतांश पोषण मूल्य टिकून राहते. तो चविष्ट, रुचकर व पचायला सोपा असल्यामुळे जनावरांची भूक वाढते आणि तो जनावरे आवडीने खातात. मुरघासातील लॅक्टिक आम्ल पचनास मदत करत असल्यामुळे जनावरांचे आरोग्य, दूध उत्पादन व प्रजनन क्षमता चांगली राहते. दूध उत्पादन तसेच दुधातील फॅट वाढण्यास देखील मदत होते. मुरघास 1 ते 1.5 वर्षापर्यंत सुरक्षित ठेवता येतो, त्यामुळे वेळ, श्रम आणि खर्चाची देखील बचत होते.
1: सर, मुरघास तयार करण्यापूर्वी कोणते नियोजन करणे आवश्यक असते?
0: मुरघास तयार करण्यासाठी चारा उत्पादन क्षमता, साठवण क्षमता आणि जनावरांची गरज लक्षात घेऊन पुढील टंचाईच्या हंगामासाठी आधीच नियोजन केल्यास वर्षभर दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध करून ठेवता येतो. उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याकडे 4 दुभती जनावरे असतील आणि उन्हाळ्यातील 4 महिन्यांसाठी मुरघास तयार करायचा असेल तर एका जनावराला दररोज साधारणपणे 15 ते 20 किलो मुरघास लागतो. म्हणजेच 4 जनावरांसाठी दररोज सुमारे 80 किलो किलो मुरघास आवश्यक होईल। अशा प्रकारे 120 दिवसांसाठी जवळपास 9600 किलो हिरवा चारा लागेल। साधारणपणे एका घनफूट जागेमध्ये 16 किलो बारीक कुट्टी केलेला हिरवा चारा मावतो, त्यानुसार पशुपालकांनी खड्डाचे नियोजन करणे आवश्यक ठरते।
1: सर, सरतेशेवटी मुरघास तयार करत असताना शेतकरी यांनी काय काळजी घ्यावी याबाबत सांगा।
0: गाई म्हशींच्या आहारामध्ये मुरघासाचा समावेश

0: करताना तो हळूहळू करावा. सुरुवातीला कमी प्रमाणात देऊन नंतर हळूहळू त्याचे प्रमाण वाढवावे. दुधाळ जनावरांना दूध काढल्यानंतर मुरघास खाण्यास द्यावा, जेणेकरून दुधाला मुरघासाचा वास येणार नाही. हिरवा चारा जेव्हा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो तेव्हा त्याचे मुरघासाच्या स्वरूपात संवर्धन करून तो वर्षभरासाठी किंवा चारा टंचाईच्या काळासाठी साठवून ठेवता येतो. त्यामुळे जनावरांना सतत पौष्टिक चारा उपलब्ध राहून अपेक्षित दूध उत्पादन मिळण्यास मदत होते. शेतकरी घरच्या घरी सहज सायलेज तयार करू शकतात आणि दुग्धोत्पादनावरील खर्च कमी करू शकतात. आज हिरव्या चाऱ्याच्या तुटवड्यामुळे मुरघासाला बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे व्यापारी तत्वावर मुरघास निर्मिती केल्यास शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो, तसेच या व्यवसायातून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीलाही चालना मिळू शकते.
1: तर डॉक्टर महेश जावळे सर, मुरघास उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याचा पर्याय याबाबत महत्वपूर्ण माहिती आपण शेतकरी बंधू भगिनींना दिलीत, याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.

0: तर मंडळी, पशुजगत मालिकेअंतर्गत आज आपण मुरघास, उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याचा पर्याय याबद्दल महत्वाची माहिती ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर महेश जावळे यांच्याकडून.
1: श्रोते हो नमस्कार. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे आणि अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. उष्माघात ही गंभीर आरोग्य समस्या ठरू शकते, त्यामुळे काही साध्या पण महत्वाच्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. दुपारच्या कडक उन्हात, विशेषतः सकाळी 11 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडणं टाळा. जर बाहेर जाणं अत्यावश्यक असेल तर डोक्यावर टोपी, गमछा किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैलसर आणि फिकट रंगाचे कपडे परिधान करा. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका, पुरेसं पाणी प्या. तसंच लिंबू पाणी, ताक, ORS किंवा इतर द्रव पदार्थांचं सेवन करत राहा. तहान लागण्याची वाट पाहू नका. संतुलित आणि हलका आहार घ्या. तळलेलं, मसालेदार आणि जड पदार्थ टाळा. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्ती यांची विशेष काळजी घ्या, कारण त्यांना उष्माघाताचा धोका अधिक असतो. घरात हवेशीर वातावरण ठेवा आणि शक्यतो थंड ठिकाणी राहा. जर चक्कर येणं, डोकं दुखणं, मळमळ, जास्त घाम येणं किंवा शरीराचं तापमान वाढणं अशी लक्षणे दिसली तर त्वरित सावलीत जा, पाणी प्या आणि वैद्यकीय मदत घ्या. यासोबतच जनावरांसाठी आणि पक्ष्यांसाठी सुद्धा घराबाहेर, अंगणात किंवा छतावर पाण्याची सोय करा. उन्हाळ्यात सजग रहा, सुरक्षित रहा आणि इतरांनाही जागरूक करा. आपले आरोग्य आपल्या हातात आहे. धन्यवाद.
0: मंडळी, यानंतर ऐकूया आपल्याच आवडीचं एक गीत.

0: मंडळी, या छानशा गीताची आवड आम्हाला कळवली होती गुरु चौक पोफाळी तालुका उमरखेड वरून गणेशराव लांडगे, सौ विमलताई लांडगे, कुमारी अलका लांडगे, कुमार विनायक लांडगे, कुमार वरुण लांडगे यांनी. त्यासोबतच ढाणकी तालुका उमरखेड वरून श्रीकांत डांगे, सौ करुणा डांगे, कुमार ओमकार अंजली डांगे यांनी आपल्या सगळ्यांचे या गाण्याची आवड कळवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मंडळी, ह्यानंतर बोलूया आजच्या आपल्या पुढल्या कार्यक्रमाकडे. ऐकूया पशुविषयक शंका समाधान फोन इन कार्यक्रम हॅलो अन्नदाता, ज्यात आपण आपल्या शेतकरी बंधू भगिनींचे पशुविषयक शंकांचे समाधान करतो. आज आपल्या पशुविषयक शंकांचं निरसन करतील तज्ज्ञ डॉक्टर उल्हास गळकाटे. चला तर ऐकूया हा कार्यक्रम.
1: हॅलो अन्नदाता.
0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार, मी शंतनु ठेंगडी आपलं स्वागत करतो पशुविषयक शंका समाधान फोन इन कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो अन्नदाता. मंडळी, आज आपल्या पशुविषयक शंकांचं निरसन करतील तज्ञ डॉक्टर उल्हास गळकाटे, विषय विशेषज्ञ पशुवैद्यकशास्त्र कृषी विज्ञान केंद्र केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर इथून. सुरू करूया हा कार्यक्रम, घेऊया आजचा आपला पहिला कॉल. सर नमस्कार.
2: सर नमस्कार जी. सर
0: आपलं नाव आणि आपल्या गावाचं नाव सांगाल का?
2: हो सर, मी उमरेडहून बोलतो. माझं नाव प्रशांत मेश्राम आहे जी. सर
3: नमस्कार. नमस्कार नमस्कार, बोला, आपला काय प्रश्न आहे?
2: डॉक्टर साहेब, माझं नाव प्रशांत आहे जी, आणि माझ्याकडे सर 25-30 कोंबड्या आहे जी गावरानी.
3: बर बर बर.
2: त्या कोंबड्याने सर पातळ थंडास करतात आणि मान वाकडी करून सर काही कोंबड्या मरण पावतात सर. सर याच्यावर काही उपाय आणि काही वॅक्सिनेशन असेल तर सर थोडी माहिती मिळेल तर बरं होईल जी.
3: अगदी अगदी. मला एक सांगा, तुम्ही त्या पांढरी हागवण असते की हिरवी हागवण असते?
2: सर पांढरी राहते जी.
3: पांढरी राहते, कारण कोंबड्यांमध्ये आपल्याला दोन प्रकारची हागवण आपल्याला पाहायला मिळते, एक तर पांढरी किंवा हिरवी हागवण. तर पांढरी जी असते ती साल्मोनेला नावाचे जे बॅक्टेरिया असतात त्याच्यामुळे ती पांढरी हागवण होते. हिरवी हागवण जी होते ती ई कोलाय म्हणून ऑर्गॅनिझम्स असतात त्याच्यामुळे होते. ते काय असतं की आपल्या कोंबड्या दिवसभर फिरत असतील घराच्या भोवताल किंवा शेतामध्ये, तर त्या घाण पाणी पितात किंवा एखाद्या बुरशीयुक्त खाद्य त्यांच्या खाण्यामध्ये येते, तर अशा वेळी त्यांना हागवण त्यांना होऊ शकते. परत काय असते, काही रोग पण असतात, त्या रोगामध्ये पण ही हागवण त्यांना आपल्याला दिसते. तर रोग कोणता हे आपल्याला त्याच्यातून ठरवावं लागतं, पाहावं लागतं जे त्याच्या सिम्पटम्सवरून. तर समजा जर तुम्हाला पांढरी हागवण जर जाणवली असेल तुमच्या कोंबड्यांमध्ये, तर त्याला तुम्ही काही अँटीबायोटिक, ज्याला आपण प्रतिजैविक म्हणतो, ते त्याला द्यावं लागतील आपल्याला. डॉक्टरांना विचारावं, किंवा मग समजा जर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला मिळत नसेल तर अशावेळी तुम्ही काय करायचं की पांढरी हागवण असेल तर ऑक्सिटेट्रासायक्लिन किंवा निओमायसिन ही ड्रग असलेले जे काही पावडर्स विकत मिळतात तर ते तुम्ही त्यांचा उपयोग करून त्यांना पाण्याद्वारे देऊ शकता. किंवा जर त्यांना इकोलायचं इन्फेक्शन असेल तर त्यांना एन्ड्रोफ्लॉक्सासिन, सल्फोनामाइड, टेरामायसिन अशा प्रकारचे घटक असलेले पावडर सुद्धा मिळतात, ती सुद्धा त्यांना तुम्ही पाण्यातून द्या. आणि समजा हे जर तुम्हाला नसेल मिळालं तर तुम्ही एक घरगुती उपाय पण करू शकता. त्यासाठी काय करायचं की एक चमचा पोटॅशियम परमँगनेट घ्यायचं, एक लिटर गरम पाण्यात टाकायचं आणि हे गरम पाणी टाकून हे पाणी थंड झाल्यावर त्या कोंबड्यांना तुम्ही प्यायला द्या. आणि जनरली कोंबड्या जेव्हा सकाळी तुम्ही सोडता त्याआधी हे पाणी तुम्ही त्यांच्या समोर ठेवलं तर ते नक्कीच ते पाणी पितील, बाहेरचं पाणी पिणार नाही, ते त्यांना द्या. किंवा मग औषधांच्या दुकानामध्ये इप्सम सॉल्ट मिळतं आपल्याला, त्या इप्सम सॉल्टचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. 100 पक्ष्याकरता 225 ग्रॅम पावडर लागते. आता तुमच्याकडे 25 पक्षी आहेत, 25 ग्रॅम तुम्हाला पावडर लागेल. तर हे 25 ग्रॅम पावडर तुम्ही पाण्याद्वारे त्यांना जर दिलं रोजचं तर त्यांची हागवण कमी होईल. तसंच तुम्ही विचारलात की वॅक्सिनेशन बद्दल तुम्ही बोललात, मान त्यांची तिरपी होऊन कोंबड्या मरतात तर याला मानमोडी असं म्हणतात. हा मानमोडी म्हणजे एक न्यू कॅसल डिसीज म्हणून रोग आहे. त्यामध्ये काय होतं की पक्ष्यांचा लकवा होतो आणि मान तिरपी होऊन पायाला लकवा होतो आणि कोंबडी जी आहे ती मरते. या रोगाला काही स्पेसिफिक अशी ट्रीटमेंट नाही आहे, पण सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन आपल्याला थांबवायसाठी त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा प्रतिजैविकाचा वापर करावा लागतो. एखाद्या पशुवैद्यकाचा सल्ला घ्या किंवा मग तुम्ही जे औषधाचे दुकान आहे त्याच्यातून जाऊन तुम्ही एखादं अँटीबायोटिक जसं टेरामायसिन आहे किंवा ऑक्सिटेट्रासायक्लिन आहे किंवा निओमायसिन असणारं एखादं औषध घेऊन त्याचा उपयोग करू शकता. सोबत बी कॉम्प्लेक्स पण त्याला त्या पक्ष्यांना आपल्याला पाण्याद्वारे द्यावं लागतं. तर आपण हे जर असे उपाय केले तर आपल्या कोंबड्यांमध्ये सहसा मरतूक येणार नाही. आणि मरतूक येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, वॅक्सिन खूप महत्वाचं आहे, लसीकरण खूप महत्वाचं आहे. तर त्या लसीकरणामध्ये आपल्याला 7व्या दिवसापासून सुरुवात करावी लागते, कारण पहिल्या दिवशी मॅरेक्स

0: डिसीजचं जे व्हॅक्सिन असतं ते देऊनच आपल्याला छोटे पिल्ले मिळतात. सातव्या दिवशीनंतर आपल्याला राणीखेत रोगासाठी जो मानमोडी रोग तुम्ही म्हटलंय ज्याच्यामुळे कोंबड्या मरतात त्याचं लासोटा म्हणून एक व्हॅक्सिन येतं, हे डोळ्यात एक थेंब टाकून आपल्याला त्याला द्यावं लागतं. त्यानंतर 14व्या दिवशी गंबोरं नावाचा एक रोग असतो त्याच्यासाठी एक व्हॅक्सिन असतं, त्याला पण डोळ्यातूनच एक थेंब लावून आपल्याला त्याचं व्हॅक्सिनेशन करावं लागतं. परत आपल्याला 28व्या दिवशी पुन्हा लासोटाचा बुस्टर डोस करावा लागतो, तोही आपल्याला डोळ्यात एक थेंब टाकून आपल्याला बुस्टरिंग करावं लागतं. आणि त्यानंतर प्रत्येक 6 आठवड्यानंतर आपल्याला आरटूबी नावाची मानमोडीसाठी एक लस येते, ती कातडीखाली टोचावी लागते. तर ते आपण शिकून जर घेतलं पशुवैद्यकाकडनं तर आपण कातडीखाली सुद्धा ती लस आपल्या घरीच आपण लावू शकतो. आणि प्रत्येक 6 महिन्यानंतर ती लस जर आपण लावली तर सहसा कोंबड्यामध्ये हे मृत्यूकीचं तुमचं जे प्रमाण वाढतं आहे ते वाढणार नाही आणि कोंबड्या सुदृढ राहतील आणि चांगलं उत्पन्न देतील.
1: धन्यवाद जी सर.
2: धन्यवाद सर कॉल केल्याबद्दल. हॅलो नमस्कार सर.
1: माझं नाव अमोल राघोरचे आहे, मी तालुका हिंगणावरून बोलत आहे.
2: सर गळकाटे साहेब आपल्या सोबत आहेत तर आपण आपला पशुविषयक जो प्रश्न आहे तो त्यांना विचारू शकता.
1: माझ्या इकडे बकरे आहेत, त्यांना गोचिड्याचा खूप त्रास आहे, त्यांच्यावर काही उपाय सांगा बरं सर.
0: कुठल्या कुठल्या भागामध्ये असतात तुम्ही सांगू शकता?
1: शेपटीच्या खाली पायाजवळ.
0: बर बर, बंदोबस्त जर तुम्हाला करायचा असेल ना, कारण या गोचिड्यांचा भरपूर त्रास शेळ्यांना होत असतो. ज्या जनावरांच्या अंगावर केस असतात त्यांना गोचिड्यांचा त्रास होतोच होतो. आणि मी बघितलंय की शेळ्यांमध्ये हा त्रास खूप मोठा उपद्रव निर्माण करतो. ह्या गोचिडाच नव्हे तर उवा पिसवा लिखा वगैरे ज्या असतात माशा सुद्धा असतात त्या पण या खूप मोठं नुकसान आपल्या शेळ्यांचं करत असतात. आता तुम्ही जो गोचिड म्हणताय ना तो खूप मोठं नुकसान करतो. साधारणतः तो दिवसातून 1/2 मिलिलिटर रक्त त्या जनावराचं शोषून घेतो. असंच जर तो करत राहिला तर साधारणतः 750 ग्रॅमपर्यंत त्या जनावराचं वजन वर्षाला कमी होऊ शकतं, म्हणजे आपलं नुकसान आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काही रोगसुद्धा निर्माण होतात जनावरांमध्ये, विशेषतः शेळ्यांमध्ये. त्याला थायलेरियसिस म्हणतात, एर्लिकियासिस म्हणतात किंवा सर्रा म्हणतात, अशा प्रकारचे रोग या जनावरांमध्ये गोचिडांच्या माध्यमातून होतात. म्हणून यांचा बंदोबस्त करणं खूप आवश्यक आहे. या रोगात तुम्ही जर बघाल तर जर तुमच्याकडे गोचिडा असतील आणि एखाद्या रोगट जनावर जर तुम्हाला दिसलं तर त्याचं लिम्फ नोड जर तुम्ही पाहिला तर लिम्फ नोड सुजलेले तुम्हाला दिसतात आणि अॅनिमिया असतो, सोबत जॉन्डिस सुद्धा असू शकतो त्या जनावराला. म्हणून काय होतं की तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे त्याला नेता, त्या गोचिडाच्या त्रासामुळे डॉक्टरकडे तुम्ही नेता, तेव्हा काय होतं की डॉक्टर त्याला एखादं बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल असा विचार करून त्याला ट्रीटमेंट करतात. पण जोपर्यंत काचपट्टीवर रक्त तपासलं जात नाही तोपर्यंत हा रोग जो आहे तो गोचिड्यांच्या माध्यमातून झाला असं आपल्याला सहसा कळत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की ट्रीटमेंटला खूप उशीर होतो, मग म्हणजे योग्य ट्रीटमेंट द्यायला, आणि बरेच जनावर दगावत असतं. म्हणून त्याचा बंदोबस्त तुम्ही योग्य प्रकारे जर करायचा असेल तर तुम्ही एक काम करू शकता, तुमच्याकडे जनावर जर कमी असेल तर आपला कंगवा घ्यायचा, जसं फणी असते ना, फणीसारखा बारीक दाते असणारा, आणि त्यांनी खरारा करायचा त्या जनावराचा. जर कमी जनावर असतील तर काय होईल की त्याच्या शरीरावर जी डस्ट आहे, धूळ आहे, त्यात जर उवा पिसवा लिखा किंवा गोचिडांची अंडी वगैरे असतील ते सगळे निघून जातील. गोचिडा असतील तर निघून जातील त्या. आणि जर मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे जर जनावर असतील तर तुम्हाला काही औषधं वापरावं लागतील जी दुकानामध्ये मिळतात. त्याच्यामध्ये डेल्टामिथ्रिन, सायपरमिथ्रिन, एमिट्राज असे ड्रग तुम्हाला तिथे मिळतात. हे कंटेंट असणारे ड्रग वेगवेगळ्या नावाने तुम्हाला बाजारामध्ये मिळतील. तुमच्या पशुवैद्यकाला तुम्ही भेटा, ते तुम्हाला लिहून देऊ शकतात. याचा वापर तुम्ही तुम्हाला जो करायचा आहे ती जनावरची आंघोळ करायला करायचं आहे. जनावरची आंघोळ कशी करायची? जर तुमच्याकडे जर स्प्रे असेल, पंप असेल, तर 1 लिटर पाण्याला 2 मिली हे औषध घ्यायचं, 2 मिलिलिटर. आणि अशा प्रमाणे जर तुमचा 10 लिटरचा किंवा 15 लिटरचा पंप असेल तर त्या प्रमाणामध्ये औषध त्यात टाकायचं. आणि जनावराची आंघोळ करायची, फक्त त्याच्या नाकातोंडामध्ये किंवा डोळ्यामध्ये हे आपण औषध जाणार नाही, कारण नाकातोंडात जर गेलं तर पॉयझनिंग त्याला होऊ शकतं, म्हणून त्याला द्यायचं नाही. आणि योग्य प्रमाण वापरायचं आहे. त्यांनी त्याची आंघोळ करायची शेपटीच्या खाली, पायाच्या खाली व्यवस्थितपणे हे औषधयुक्त पाणी पोहोचल याची थोडी काळजी घ्यायची. स्प्रे पंप तुमच्याकडे नसेल तरी दुसरा उपाय तुम्ही करू शकता, घरी बकेट घ्यायची, बकेटमध्ये मोजून 10 लिटर पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे 2 मिलिलिटर प्रति लिटर याप्रमाणे औषध टाकायचं, आणि एखादा चांगला सुती कपडा घेऊन, सॉफ्ट कपडा घेऊन त्यांनी पूर्ण जनावराची आंघोळ करायची. केसाच्या विरुद्ध दिशेनं त्याला थोडंसं ती पाणी पोहोचेल आतमध्ये स्किनपर्यंत अशा प्रकारची आंघोळ घालायची. तर हे काय पहिल्यांदा तुम्हाला 8-8 दिवसांनी करावं लागेल साधारणतः, आणि नंतर मग कमी होत जाईल प्रादुर्भाव तसं तसं तुम्हाला हा पिरियड वाढवता येतो. 15 दिवस, त्याच्यानंतर 25 दिवस, 35 दिवस असा तुम्हाला पिरियड वाढवता येतो. पण तुम्ही एकच एक प्रकारचं औषध वापरायचं नाही याची पण काळजी घ्यायची आहे, अन्यथा त्याला रेजिस्टन्स पण त्या गोचिडांना

0: येऊ शकते. म्हणून तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही औषधं वापरा, आलटून पालटून वापरा. आणि आपल्याला याच्यासोबतच पोटातून सुद्धा काही औषध देता येतात. क्लोझॅन्टेल नावाचं औषध येतं, त्याचं नाव वेगळं असेल पण त्यात जे कंटेंट असतं ते क्लोझॅन्टेल असतं. ते क्लोझॅन्टेल आपण जर त्यांच्या पोटामध्ये म्हणजे लिक्विड असतं, ते पातळ औषध असतं, ते आपण आपल्या शेळ्यांना जर पाजलं तर त्यांच्या पोटातली जंत आणि बाह्य परजीवी जसे उवा, लिखा, पिसवा, गुचिडाय यांचा पण बंदोबस्त आपल्याला करता येतो. इंजेक्शनच्या माध्यमातून सुद्धा करता येतो. तर हे सगळे उपाय आपल्याला वापरायचे आहेत आणि वेगवेगळी औषधं वापरायची आहेत गुचिडांच्या बंदोबस्तासाठी. आणि असा प्रभावी जर उपाय तुम्ही केला तर गुचिडांचं आपल्याला चांगल्या प्रकारे बंदोबस्त करता येईल. गुचिडं कधीही नष्ट होऊ शकत नाही हे लक्षात ठेवा. त्याचा आपल्याला बंदोबस्त करायचा आहे तर बंदोबस्त करताना आपल्याला थोडा डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्या नोंदी ठेवून तो बंदोबस्त आपल्याला करायचा आहे.
1: तर सर, आशा करतो आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली असतील. आकाशवाणीला कॉल केल्याबद्दल धन्यवाद सर. सर, वेळात वेळ काढून आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्राला आलात आणि अगदी सोप्या शब्दात सविस्तर माहिती आमच्या शेतकरी बंधू भगिनींना सांगितलीत, याबद्दल आकाशवाणी नागपूरकडून आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: हॅलो अन्नदाता.
1: तर मंडळी, आपण ऐकलात पशुविषयक शंका समाधान फोन इन कार्यक्रम हॅलो अन्नदाता. आज आपल्या पशुविषयक शंकांचं निरसन केलं तज्ज्ञ डॉक्टर उल्हास गळकाटे यांनी. सहभाग होता शंतनू ठेंगडी यांचा.
3: ग्रामीण भागातील आपले बाल मित्र मैत्रिणी वाट पाहत असतात या कार्यक्रमाची. हा त्यांचा आवडता कार्यक्रम.
4: यात अभ्यासाच्या जोडीला असतो थेट शाळेत जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या कलागुणांना वाव,
3: आणि असतं भरपूर मनोरंजन किलबिल कार्यक्रमात.
4: म्हणूनच हा कार्यक्रम आहे बाल गोपालांसाठी खास.
3: नाव त्याचं गोकुळ आणि मुलांना असते या कार्यक्रमाची आस.
4: तेव्हा ऐका महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी सकाळी 10:35 कार्यक्रम गोकुळ.
1: चला तर यासोबतच आजचा कार्यक्रम इथे संपवतो. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. तोवर मी शंतनू ठेंगडी घेतो आपली रजा. नमस्कार.

0: मी डॉक्टर बबन नाखले आकाशवाणी नागपूरला कार्यक्रम अधिकारी म्हणून जवळजवळ 37 वर्ष मी सेवा दिलेली आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमातून मी शेवटचे 10 वर्ष मी प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्य केलेलं आहे. जर्नलिझम माझा आवडता विषय आहे. माध्यम प्रसारण हा माझा आवडता विषय आहे. त्या काळात प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या दोन मीडिया पॉवरफुल होत्या. रेडिओचा प्रसारणाचा आणि श्रोत्यांवर पगडा बसेल रेडिओचं खास महत्व होतं. ते महत्व रेडिओनं शेवटपर्यंत जपलेलं आहे. विश्वसनीयता ज्याला म्हणतात क्रेडिबिलिटी हे आकाशवाणीनं जपलेलं एक ब्रीद आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही बुद्ध प्रार्थना जी आहे ती आकाशवाणीनं अजूनही जपलेली आहे. तर या माध्यमातून लोकांना शिक्षण देणे त्यांचं एंटरटेनमेंट करणे त्यांना अवेअर करणे हे महत्त्वाची कामं आकाशवाणी करते आहे करीत आहे. स्वरूप बदललेलं आहे. जमाना बदलतो असं म्हणतात ना चेंज इज द इटर्नल थिंग. काही शाश्वत जे काही असेल तर हा बदल आहे नाही तर त्याचं डबकं होऊन जाईल. जसं पाणी आहे ते वाहतं पाहिजे. गंगा बहती भली साधू चलता भरा असं कबीर म्हणाले. ते कबीराचं वचन गाडगेबाबांनी अनुसरलं. एका रात्रीच्या पलीकडे गाडगेबाबा कुठं थांबत नव्हते तसं माध्यमं कुठं थांबत नाही. माध्यमांचं स्वरूप बदलते. लोक श्रोते तीच असतात. आवड निवड बदलते त्यानुसार आकाशवाणीनं अजूनही ते ब्रीज सांभाळलेलं आहे. आकाशवाणी आता रेकॉर्डिंगच्या स्पूलवरून न सीडीवरून आता डिजिटल स्वरूपामध्ये हे केलेलं आहे. तर हे आकाशवाणीचं बदललेलं स्वरूप आहे पण ब्रीज तेच कायम आहे. धन्यवाद.
1: नमस्कार. मी डॉक्टर संजय भक्ते माजी सहाय्यक निदेशक कार्यक्रम आकाशवाणी. ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. आपण गेले कित्येक वर्ष ज्यावर संगीत माहिती आणि इतर गोष्टींचा आनंद घेत आहात ते म्हणजे आकाशवाणी ऑल इंडिया रेडिओ ज्यामध्ये आपलं बालपण गेलं असेल तरुणपण गेलं असेल आणि आता पुरलेलं आयुष्यही आपलं आनंदात जात आहे त्या आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहे. भारतातली ऑल इंडिया रेडिओ हा सर्वात मोठा आणि जुना विश्वासार्ह जनसंवाद माध्यम मानला जातो. खाजगी रेडिओपासून सुरू झाला

0: केलेला हा प्रवास 1936 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस ऑल इंडिया रेडिओमध्ये परावर्तित झाला आणि तेव्हापासून ऑल इंडिया रेडिओ अहोरात्र प्रसारणाचं काम करत असतं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य घेऊन आज आकाशवाणी आपले कार्यक्रम करत असते, जे लहान मुलांपासून तर आबालवृद्धांपर्यंत साहित्य संस्कृती आणि शिक्षण मनोरंजनासाठी आकाशवाणीचे कार्यक्रम आपण प्रसारित करीत असतो. तर श्रोत्यांना विनंती आहे की आपण नेहमीच हे कार्यक्रम ऐकावेत आणि आकाशवाणीला भरभरून प्रतिसाद द्यावा, हीच या निमित्ताने मी शुभेच्छा देतो.
1: नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी अय्यर. ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाले आणि या 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास मी काही वर्ष आपल्या कानांनी ऐकला आहे आणि माझ्या आजीला मी नेहमी रेडिओवर गाताना ऐकलेलं असल्यामुळे माझ्यावरती नकळतपणे रेडिओचे संस्कार घडत गेले. संगीत सरिता, अनुरंजनी हे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आमच्याकडे रेग्युलरली वाजतच राहायचे, परंतु माझी आजी सौ कमलताई केळकर या रायपूरला राहत असून सुद्धा त्यांचं जे रेकॉर्डिंग व्हायचं ते नागपूरहून व्हायचं, त्याच्यामुळे त्या नागपूरला नेहमी यायच्या आणि तिच्यासोबत मी आकाशवाणीला आलेली मला आठवतं आणि ती मला म्हणायची तुला पण एकदा या स्टुडिओतून गायचं आहे बरं का, आणि तेव्हा मला काही समजत नव्हतं. परंतु जेव्हा मी पहिल्यांदा रेडिओच्या ऑडिशनला आली तेव्हा मला तिचे शब्द आठवले. पहिले मी सुगम संगीताची ऑडिशन दिली, त्याच्यानंतर शास्त्रीय संगीताची ऑडिशन दिली आणि आज मला ऑल इंडिया रेडिओकडून दोन्ही प्रकारांमध्ये ए ग्रेड मिळालेला आहे. ही तिची कृपा आणि माझ्या गुरु डॉक्टर चित्रताई मोडक यांची कृपा आहे. त्या सुद्धा ऑल इंडिया रेडिओच्या ए टॉपच्या आर्टिस्ट आहेत. ऑल इंडिया रेडिओनी आम्हाला खूप काही दिलंय, प्रतिष्ठा नाव तर दिलंच आहे, परंतु जे संगीताचे संस्कार आहे जे कानांनीच होतात ते संस्कार आम्हाला रेडिओनी किंवा जे कार्यक्रम आम्ही रेडिओवर ऐकत होतो त्या कार्यक्रमातून आमच्यावरती नकळतपणे म्हणा किंवा कळतपणे म्हणा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने संस्कार झाले आहे. त्याच्यामुळे शास्त्रीय संगीताचे आणि अधिक अधिक कार्यक्रम आता वाढत गेले, परंतु माझ्या स्मृतीत असलेलं संगीत सरिता हे अतिशय माझ्या आवडीचा कार्यक्रम होता, कारण की त्या छोट्याशा 15 मिनिटाच्या स्लॉटमध्ये जितकी माहिती शास्त्रीय संगीताबद्दल जी क्रिस्प पद्धतीने दिली जायची ती मला नाही वाटत की आजही असा एकही कार्यक्रम अख्ख्या जगात आहे की जो संगीत सरिताच्या लेवलचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे मी आपल्या तर्फे, माझ्या गुरुंतर्फे, माझ्या आजीकडून, जी आज इथे नाही परंतु मला माहिती आहे की तिला पण 90 वर्षांचा आनंद कुठेतरी स्वर्गात होतच असेल, तिच्यातर्फे मी ऑल इंडिया रेडिओ परिवाराला शुभेच्छा देते आणि अजून 90 वर्ष त्यांनी असाच प्रवास सुरू ठेवावा. आजच्या या डिजिटल युगामध्ये जेव्हा आपल्याला सगळं काही लवकर लवकर ऐकायचं असतं त्या स्पीडमध्ये सुद्धा ऑल इंडिया रेडिओ काम करतं आहे. न्यूज ऑन एअर या ऍपद्वारे तुम्ही कुठेही जगात तुम्ही तुमचा आवडीचा कार्यक्रम ऐकू शकता. ऑल इंडिया रेडिओ फक्त भारतातच नव्हे परंतु भारताच्या बाहेर सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचू शकतं आणि जसं पहिले ऑल इंडिया रेडिओ सुरू होता तसं तो पहिलेपासून सुरू राहील, आजही सुरू आहे आणि पुढे पण अविरत.
2: वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. आणि आता बातम्या विस्तारानं. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांना नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. यातील बदलाबद्दल वैष्णव यांनी सांगितलं.
3: इस प्रोग्राम में तीन बड़े सुधार आज अप्रूव हुए हैं। सबसे पहला, जिस सरकारों के एजेंसीज राज्य में एफसीआई का बड़ा गोडाउन होता है, वहां से डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में डिविजन्स में फेयर प्राइस शॉप तक पहुंचाने का जो कॉस्ट होती है, उस कॉस्ट को सपोर्ट करेंगे। दूसरा, फेयर प्राइस शॉप्स हैं, उनमें डीलर्स का रिम्यूनरेशन रखा गया था, उसको बढ़ाने की जरूरत थी, तो वो भी फैसला लिया गया। और तीसरा फैसला, टेक्नोलॉजी का यूज

0: करके पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम को हम कैसे मॉडर्नाइज कर सकते हैं।
1: या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीमध्ये मंजूर झाला। सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत अन्नधान्य वेळेवर पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून ही वितरण प्रणाली अधिक आधुनिक आणि प्रभावी बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं तसंच ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण जलद गतीनं होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे। आसाम विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयकाचा स्वीकार केला असून यामुळे हे विधेयक स्वीकारणारं ते ईशान्येकडचं पहिलं तर देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे। सोमवारी आसाम विधानसभेच्या पहिल्या सत्रामध्ये हे विधेयक मांडण्यात आलं ते आज सत्राच्या अखेरच्या दिवशी संमत झालं। आता ते राज्यपालांकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल असं मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी सांगितलं। या नव्या नियमानुसार राज्यातल्या सर्व नागरिकांना विवाह घटस्फोट एकपत्नीत्व लिव्ह इन रिलेशनशिप आदींबाबत आखून दिलेली चौकट पाळावी लागेल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामच्या जनतेचं अभिनंदन केलं आहे। कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांवर आज नवी दिल्लीत बैठक झाली त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते। कांद्याचे दर स्थिर रहावेत याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे। नाफेड आणि एनसीसीएफनं कांद्याची 2 लाखांऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।
2: 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडनी करावी त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे।
1: या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन उपस्थित होते। ईशान्य भारताचा विकास हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। गंगटोक इथे सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात आज त्या बोलत होत्या। विद्यार्थ्यांनी आपल्या नवनवीन कल्पना संशोधन आणि परस्पर विश्वासाच्या जोरावर राष्ट्र उभारणीत योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं। याआधी राष्ट्रपतींनी गंगटोक इथं राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पिंक सिटी रनर आमा देदी बहीण बस सेवेचा हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे। नवी दिल्लीत शांतीवन येथे पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं। गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला। जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे। याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं। एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं।

0: तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. एसआयआरचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै या दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा या भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वाचा विचार करून एसआयआर कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. अर्जुन पुरस्कारानं सन्मानित रणधीर सिंग यांनी 1978 आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं, तसंच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव म्हणून ते इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी कामही केलं होतं. ऑलिम्पिक काउन्सिलिंग ऑफ आशिया या संघटनेचे अध्यक्ष म्हणून 2024 ते निवडून आले होते, मात्र अलीकडेच त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16 वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी आणि एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताच्या कार्यक्रमात बाळू आनंदा बोरुडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं कार्तिक स्वामी या विषयाचं भेदिक.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात कार्तिक स्वामी यांच्यावरील भेदिक आपण ऐकलं, सादर केलं होतं बाळू आनंदा बोरुडे आणि सहकाऱ्यांनी. ही निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. रात्रीचे 8:28 आणि 50 सेकंद होत आहेत. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दिलीप पंडित यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म ह्या कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया. आज नादब्रह्ममध्ये ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतांतर्गत पंडित कार्तिक कुमार यांचा सूर बहार वादन, राग यमन कल्याण, रचना चौताला आत्मबद्ध आहे, त्यांना पखवाज साथ प्रकाश शेजवळ यांनी केलेली आहे. ऐकूया नादब्रह्मांतर्गत पंडित कार्तिक कुमार यांचं सूर बहार वादन, राग यमन कल्याण.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित कार्तिक कुमार यांचं सूरबहार वादन ऐकलत. राग होता यमन कल्याण. त्यांना पकवास साथ होती प्रकाश शेजवळ यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
4: श्रोतेहो नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.

रात्रीचे ठीक 10:30 आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं ध्रुपद धमार. राग आहे बिहाग. त्यांना पकवास साथ आहे प्रकाश शेजवाळींची, तर सारंगी साथ आहे उस्ताद फारूक लतीफेंची. ऐकूयात पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं ध्रुपद धमार गायन, राग बिहाग.